सुप्रभात, श्रोते हो नमस्कार। FM एकशे 101.1 MHz आणि न्यूज ऑन AIR या ॲपवर आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे। आज रविवार, भारतीय सौर, 3 ज्येष्ठ, शके 1948, दिनांक 24 मे 2026। सकाळचे 5:57 होत आहेत। आमच्या आजच्या प्रसारण सभेचं प्रारंभ करीत आहोत मंगलध्वनीनं।

एफ एम बँड 101.1 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचे नांदेड केंद्र आहे. सकाळचे 6 वाजत आहेत. आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारे हिंदी समाचार आम्ही आता सहक्षेपित करीत आहोत.

0: गुण आहे. आपण न्याय नीतीला महत्त्व द्या, न्यायाचं प्रतिपादन करा, न्यायाची बाजू घ्या आणि तीच बाजू जगाला तारून नेईल आणि जग हे पुढे जाईल. सर्वांना आशावाद वाटेल, सर्वांचे गलित गात्र ग्लानी विचार हे निघून जातील. म्हणून या दोन स्तंभाला आपण मजबूत केले पाहिजे, समता आणि न्याय. प्रबुद्ध मानवाचे हे दोन महत्त्वपूर्ण असे सुगंध आहेत. त्याशिवाय बंधुत्व हे त्याला जोडून ठेवा. मानवी उत्कर्षाला आणि मानवी उत्क्रांतीला बंधुत्व हे महत्त्वाचं अंग आहे. बंधुत्वामुळे सर्वांचं मन जोडता येतं. वैरत्व आणि सर्व प्रकारची ही भेदनीती मुठमाती करून तिचा ऱ्हास करता येतो. म्हणून प्रबुद्ध मानवाच्या महानतेसाठी आणि प्रबुद्ध मानवाच्या घडवणुकीसाठी आपण बंधुत्वाला प्रस्थापित करा. अंतर्मनातून बंधुत्वाचा विकास केला पाहिजे. अशा प्रकारे प्रबुद्ध मानवाच्या अत्यंत महत्त्वाच्या भूमिकेमध्ये आपण सर्वजण वाटचाल केली पाहिजे, जगलोच पाहिजे. त्याशिवाय जन्म सफल होणार नाही, उद्दिष्ट सफल होणार नाही, ध्येय कसे सफल होणार आहेत. त्याशिवाय प्रबुद्ध मानवाच्या सर्वांग विकासामध्ये स्वातंत्र्य अत्यंत महत्त्वाचं आहे. प्रत्येकाचं स्वातंत्र्य आपण जपून वापरत चला. म्हणून प्रबुद्ध मानव हे माणसानं बनलं पाहिजे. त्याचे विचार उच्च असले पाहिजे, त्याची विवेकता प्रगल्भ असली पाहिजे, त्याची बुद्धी शुद्ध असली पाहिजे, त्याचं चारित्र्य हे अत्यंत महान सुस्पष्ट आणि महान असलं पाहिजे. सर्वांप्रती मैत्रीभाव असला पाहिजे, संयम वृत्ती असली पाहिजे, नम्रता असली पाहिजे. प्रबुद्ध मानवाच्या वेगवेगळ्या कर्तृत्वामध्ये आणि करणीमध्ये हे खऱ्या अर्थानं आपल्या मनाचं आणि आपल्या मनाच्या वेगवेगळ्या कर्माचं कौशल्य दिसलं पाहिजे. प्रबुद्ध मानव हा जगाला, समाजाला, जनतेला आणि सर्व प्रकारच्या व्यवस्थेला हे पूरक आहे. सर्वांनी या जीवनामध्ये पुढे जावं आणि प्रबुद्ध मानव हा आदर्श सर्वांच्या पुढे मांडावा. नीतीला आणि न्यायाला महत्त्व जास्त दिलं पाहिजे. अशा प्रकारे प्रबुद्ध मानव महत्त्वाचा असतो.
1: चिंतन या कार्यक्रमात आज आपण ऐकला भदंत खेमधम्मो यांच्याकडून प्रबुद्ध मानव या विषयीचे विचार. चिंतन हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या नांदेड केंद्राचं प्रसारण. सकाळचे 6:10 झाली आहेत. प्रसारित करत आहोत भक्ती संगीत. प्रारंभी ऐकूया सुरेश वाडकर यांनी गायलेली टी के जाधव यांची भक्ती रचना. संगीत आहे श्रीधर फडके यांचं.

भक्तिसंगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूया अमोल बावडेकर यांनी गायलेली शांता शेळके यांची भक्तिरचना. संगीत आहे शैलेंद्र देवधर यांचं.

आत्ताच आपण ऐकला ओमकार दादरकर यांनी गायलेली अरविंद अगाशे यांची भक्तिरचना. संगीत होतं यशवंत देव यांचं. भक्तिसंगीत अशा कार्यक्रमात यानंतर ऐकूया विठ्ठल हेदुकर यांनी गायलेली विश्राम वावडे यांची भक्तिरचना. संगीत आहे मधुकर पाठक यांचं.

भक्तिसंगीताच्या कार्यक्रमात शेवटी ऐकूया किशनपाल सिंह यांनी गायलेली समीर यांची भक्तिरचना. संगीत आहे दिलीप आणि समीर सेन यांचं.

आपण ऐकतात एफ एम बँड 101.1 MHz आणि न्यूज ऑन AIR या ॲपवर आकाशवाणीच्या नांदेड केंद्राचं प्रसारण. सकाळचे 6:35 झाली आहेत. जाणून घेऊयात आमच्या आजच्या प्रसारण सभेत प्रसारित आणि सहक्षेपित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. सकाळी 6:40 कार्यक्रम कृषी सल्ला आम्ही प्रसारित करू. सकाळी 6:45 कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा आणि 6:50 कार्यक्रम परिसर आम्ही आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून अनुक्रमे सहक्षेपित करू. सकाळी 6:55 दिनविशेष आणि 7 देशभक्तीपर गीताचा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. सकाळी 7:10 आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून प्रादेशिक बातम्या, तसंच 7:25 आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी आम्ही सहक्षेपित करू.

7:40 ग्राहक केंद्रित कार्यक्रम, सुंदर हास्य एक अलंकार आणि 7:50 भावधारा हा मराठी भावगीतांचा कार्यक्रम आम्ही अनुक्रमे प्रसारित करू. 8:00 समाचार प्रभात हे हिंदी बातमीपत्र आम्ही आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करू. 8:15 ग्राहक केंद्रित कार्यक्रम, जितेंद्र घोडके सराफ पुणे आणि 8:20 सुगम संगीताचा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. 8:30 आकाशवाणी पुणे केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या राष्ट्रीय मराठी बातम्या आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू.

द्रवण प्रसारित होणारे विविध भारती सेवेचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू. सकाळी 10 वाजता आपण ऐकू शकाल कार्यक्रम फोन फरमाईश. सकाळी 11 वाजता बालमित्रांसाठीचा कार्यक्रम गंमत जमत आणि 11:30 मिश्र संगीताचा कार्यक्रम आम्ही अनुक्रमे प्रसारित करू. दुपारी 12 वाजता महिला भगिनींसाठीचा कार्यक्रम वनिता मंडळ आम्ही आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू.

दुपारी 1 वाजल्यापासून आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारे विविध भारती सेवेचे आणि आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून तसंच आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू। श्रोत्या, आमची आजची प्रसारण सभा समाप्त होईल रात्री 11:10। तर ही होती आमच्या आजच्या प्रसारण सभेत प्रसारित आणि सहक्षेपित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा। आमची यानंतरची उद्घोषणा काही क्षणातच।

0: आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या नांदेड केंद्राचं प्रसारण. सकाळचे 6:40 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम कृषी सल्ला.
1: कृषी सल्ला हा कार्यक्रम आवडीने ऐकणाऱ्या सर्व रसिक श्रोत्यांना आनंद गोडबोलीचा प्रेमपूर्वक नमस्कार. मंडळी, आजच्या कृषी सल्ला या कार्यक्रमाअंतर्गत आपण ऐकणार आहोत उष्माघातापासून कोंबड्यांचे संरक्षण या विषयीचा कृषी सल्ला. व्यवस्थापनाचे तंत्र. शेडमध्ये उन्हाचा शिरकाव टाळण्यासाठी शेडची बांधणी पूर्व पश्चिम केलेली असावी. शेडची मध्य उंची किमान 13 ते 15 फूट असावी आणि भिंतीलगतच्या उंची 8 फूट असावी. शेडला वापरला जाणारा पत्रा सिमेंटचा असावा आणि त्यावरती उष्णतारोधक आवरण वापरावे. शेडला किमान 3 फूट लांबीचा पत्रा शेड पासून बाहेर काढलेला असावा, जेणेकरून दुपारचे ऊन शेड मध्ये शिरकाव करणार नाही. शेडवर स्प्रिंकलर बसवावेत. शेडच्या पत्र्यावर प्रत्येक 10 फुटांवरती एक स्प्रिंकलर बसवावा. स्प्रिंकलरचे पाणी पत्र्यावरती पडल्यामुळे पत्रे ओले होतात, त्यामुळे शेड मधील तापमान कमी करण्यास मदत होते. शेडच्या आतून फागर्सचा वापर करता येतो. शेड मधील तापमान कमी करण्यासाठी बाष्पीभवन एक सर्वात उत्तम व परिणामकारक उपाय आहे. फॉगर्समुळे पाणी धुक्यासारखे फवारले जाते, ते जमिनीपर्यंत पोहोचतानाच बाष्पीभवन होते. सदर बाष्पीभवनामुळे कोंबड्यांची आसपासची हवा थंड राहते. शेडमधील वातावरण आल्हाददायी मिळते. अति उष्ण तापमानाच्या भागामध्ये पूर्णपणे बंदिस्त पद्धतीचे आणि खुल्या पद्धतीचे वातानुकूलित शेड बांधणी करता येते. पूर्ण बंदिस्त शेडमध्ये एका बाजूने इव्हापोरेटेड कुलिंग पद्धतीने बाष्पीभवनातील शीतकरण प्रणाली थंड हवा शेडमध्ये सोडली जाते आणि दुसऱ्या बाजूने एक्झॉस्ट फॅनच्या सहाय्याने खेचून बाहेर फेकली जाते. यामुळे शेडमधील तापमान आर्द्रता आणि वायुविजन संतुलित केले जाते. अशा शेडमधील वातावरण संगणकाच्या सहाय्याने पूर्णपणे नियंत्रित ठेवता येते. अत्यंत उष्ण हवामानात फक्त पंख्याचा वापर शक्यतो टाळावा, कारण त्यामुळे बाहेरील गरम हवा आत खेचली जाऊ शकते. योग्य शीतकरण आणि व्यवस्थापनामुळे उष्णतेचा ताण प्रभावीपणे कमी करता येतो. वातानुकूलित शेडचे तापमान 18 ते 25 अंश सेल्सिअस दरम्यान ठेवता येते, त्यामुळे कोंबड्यांची वाढ चांगली होते, मरतुकीचे प्रमाण कमी होते. उष्णतेची तीव्रता कमी करण्यासाठी शेडमध्ये हवा खेळती राहील याची व्यवस्था करावी. प्रक्षेत्राच्या आजूबाजूला उंच जाणारी झाडे व हिरवळ ठेवावी, ज्यामुळे नैसर्गिक सावली मिळते. उन्हाळ्यामध्ये कोंबड्यांना

0: अतिरिक्त जागा उपलब्ध करून द्यावी, शेड मधील गर्दी टाळावी, उष्णतेचा ताण कमी करण्यासाठी ताणविरहित औषधी पाण्यातून वापरावेत, त्याचबरोबर पाण्याचे निर्जंतुकीकरण करणे आवश्यक आहे, पिण्याचे पाणी थंड ठेवण्यासाठी बर्फाचा वापर करावा, सतत स्वच्छ ताजे आणि थंड पाणी उपलब्ध करून द्यावे, पिण्याच्या पाण्याची टाकी थंड राहण्यासाठी शेडच्या आतील बाजूस पाण्याची टाकी ठेवावी, टाकीला पांढरा रंग द्यावा जेणेकरून उष्णता कमी होईल, उन्हाळ्यात खाद्य सेवन लक्षणीयरित्या कमी होते ज्यामुळे शरीराचे वजन, मांस उत्पादन आणि अंडी कवच गुणवत्ता कमी होते, त्यासाठी योग्य ते खाद्य व्यवस्थापनात बदल करणे आवश्यक आहे। नेहमी थंड वातावरणामध्ये म्हणजेच सकाळी लवकर आणि सायंकाळी खाद्य द्यावे, भर उन्हाळ्यामध्ये खाद्य देऊ नये, उन्हाळ्यामध्ये पाण्याची भांडी व खाद्याची भांडी यांच्या संख्येत वाढ करावी, खाद्यातील ऊर्जेचे प्रमाण कमी करून खाद्यामध्ये खनिज जीवनसत्वे आणि अमिनो आम्ल योग्य प्रमाणात असल्याची खात्री करून द्यावी, खाद्यात एकूण प्रथिनांचे प्रमाण जास्त वाढवू नये कारण अतिरिक्त प्रथिनांचे पचन करताना किडनीवर ताण येतो, खाद्य प्रथिनाऐवजी थेट लायसिन आणि मिथियोनिन सारखी अमिनो ऍसिड्स वाढवावीत, यामुळे स्नायूंची वाढ आणि अंडी उत्पादन टिकून राहते। उन्हाळ्यात कोंबड्यांच्या शरीरात क जीवनसत्व कमी तयार होते, पाण्यातून किंवा खाद्यातून क जीवनसत्व दिल्यास उष्णतेचा ताण लक्षणीयरित्या कमी होतो, त्याचबरोबर पक्ष्यांना ई जीवनसत्व आणि सेलेनियम दिल्यास हे पेशींचे नुकसान टाळते आणि कोंबड्यांची रोगप्रतिकारक शक्ती वाढते। उष्णतेमुळे कोंबड्या वेगाने श्वास घेतात ज्यामुळे त्यांच्या शरीरातील कार्बन डायऑक्साइड बाहेर पडतो आणि रक्तातील सामू बिघडतो, सोडियम बायकार्बोनेट अर्थात।
1: आताच आपण ऐकला कार्यक्रम कृषी सल्ला आकाशवाणी नांदेड केंद्रावरून, FM 101.1 MHz आणि न्यूज ऑन AIR या ॲपवर आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे। सकाळचे 6:45 होत आहेत। आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून प्रायोजित कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा आणि कार्यक्रम परिसर आम्ही आता अनुक्रमे सहक्षेपित करीत आहोत।

आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. सकाळचे 7:15 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत आरोग्यम धनसंपदा.

0: श्रोतेहो, आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. श्रोतेहो, कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत अभ्यासाचा ताण याविषयी बालरोग तज्ज्ञ डॉक्टर हर्षल वाघ यांनी सांगितलेली माहिती.
1: अभ्यासाचा ताण आणि यशाची व्याख्या. मित्रांनो, परीक्षांचे दिवस जवळ आले की घराघरातून एकच आवाज येतो, अभ्यास कर, टीव्ही बंद कर, मोबाईल ठेव खाली तो. पण या सगळ्या आवाजात एक गोष्टीचा आवाज दबला जातो, तो म्हणजे विद्यार्थ्यांच्या मनाचा आवाज. आजकाल अभ्यास हा शब्द ऐकला की ज्ञान डोळ्यासमोर येत नाही, तर येतो तो फक्त ताण म्हणजेच स्ट्रेस. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत फक्त रॅट रेस, ट्यूशन, शाळा, पुन्हा क्लास आणि रात्री उशिरापर्यंत उजळणी. कोणासाठी, कशासाठी? तर त्या रिझल्ट कार्डवरच्या आकड्यांसाठी. पण मित्रांनो, कधी शांतपणे बसून विचार केलाय का की यश म्हणजे नक्की काय? फक्त 90 किंवा 95% मिळवणं म्हणजे यश आहे का? जर एखाद्या मुलाला गणितात 70% मिळाले पण तो उत्तम चित्र काढत असेल तर त्याला आपण अपयशी म्हणणार आहोत का? पालकांनो, ही वेळ तुमच्या मुलांना

0: च्या पाठीवर पालकांनो ही वेळ तुमच्या मुलांच्या पाठीवर हात ठेवण्याची आहे, त्यांच्यावर अवास्तव्य अपेक्षांचं ओझं टाकण्याची नाही. यशाची व्याख्या आपण इतकी संकुचित केली आहे की आपल्याला असं वाटतं की डॉक्टर किंवा इंजिनियर होणं म्हणजेच लाईफ सेट होणं. पण खरं सांगू का, यशाची व्याख्या प्रत्येक व्यक्तीसाठी वेगळी असते. कोणासाठी उत्तम स्वयंपाक करणं यश असू शकतं, कोणासाठी एखादं वाद्य वाजवणं हे यश असू शकतं, तर कोणासाठी माणुसकी जपणं हे सुद्धा सर्वात मोठं यश असू शकतं. आणि माझ्या तरुण मित्रांनो, तुमच्यासाठी एक गोष्ट, परीक्षेतले मार्क हे तुमच्या बुद्धिमत्तेचा कागद असू शकतात, पण ते तुमच्या आयुष्याचं भवितव्य ठरवणारे अंतिम निकष नसतात. अभ्यासाचा ताण घेऊ नका, तर अभ्यासातलं कुतूहल जागं करा. जेव्हा आपण एखाद्या गोष्टीवर मनापासून प्रेम करतो तेव्हा त्याचा ताण येत नाही. झाडाला फूल येताना कधी ताण येतो का? नाही, कारण हे त्याचं निसर्गदत्त काम आहे. तुमचं काम आहे शिक्षण, स्वतःला घडवणं, परीक्षेत स्वतःला सिद्ध करणं हा केवळ त्याचा एक छोटासा भाग आहे. श्रोतहो, यश हे स्टेशन नाही तर तो एक प्रवास आहे. आयुष्यात येणारी प्रत्येक परीक्षा आपल्याला काहीतरी शिकवण्यासाठी येते, हरवण्यासाठी नाही. त्यामुळे परीक्षेच्या काळात मुलांशी गप्पा मारा, त्यांना हसवण्याचा प्रयत्न करा, त्यांना सांगा की रिझल्ट काहीही लागो आम्ही तुझ्यासोबत आहोत. विश्वास ठेवा, हाच एक शब्द त्यांचा अर्धा ताण कमी करेल. चला तर मग यशाची व्याख्या बदलूया आणि शिक्षणाचा आनंद घेऊया. धन्यवाद.
1: श्रोतेहो आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आताच आपण बालरोग तज्ज्ञ डॉक्टर हर्षल वाघ यांनी अभ्यासाचा ताण याविषयी सांगितलेली माहिती ऐकली. या कार्यक्रमासाठी सूत्रनिवेदन आणि निर्मिती सहाय्य ऐश्वर्या पटवर्धन, सादर करते मुक्सित मुजावर. ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती.

आरोग्यम धनसंपदा। श्रोतेहो, हाच कार्यक्रम आपण पुन्हा ऐकू शकाल आज दुपारी 2:05 आपल्या अस्मिता वाहिनीवरून।

0: सकाळचे 6:50 होत आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम परिसर.
1: परिसर

0: श्रोतेहो नमस्कार. परिसर या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. श्रोतेहो कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत पर्यावरण अभ्यासक डॉक्टर मनोज पाटील यांनी सामाजिक जबाबदारी याविषयी सांगितलेली माहिती.
1: आपण एक व्यक्ती असलो तरीही आपल्या परिवाराचा एक घटक असतो. परिवाराला सोबत घेऊन आपण आपल्या घराला पर्यावरणपूरक घर बनवलं आणि त्याला हरित घर म्हटलं तर पुढे जाऊन आपण आपली भूमिका समाजामध्ये आपण जे काम करत असतो तिथेही असते. आपण जर शिक्षक असू तर शाळेत जात असतो, डॉक्टर असू तर दवाखान्यात जात असू, आपण कामगार असू तर कारखान्यात जात असू, आपण शेतकरी असू तर शेतात जात असू आणि तिथे जाऊन सुद्धा आपल्या जीवनशैलीमध्ये आलेले हे चांगले बदल त्यांचं प्रदर्शन करू शकतो. आणि ते प्रदर्शन केलं तर तो जो परिसर आहे, मग तो दवाखान्याचा असू दे, शाळेचा असू दे, सरकारी कार्यालयाचा असू दे अथवा शेताचा असू दे किंवा गर्दीच्या ठिकाणचा असू दे, त्या सर्व ठिकाणी आपल्या वर्तनानं आपण तो पर्यावरणपूरक परिसर बनवू शकतो, हरित परिसर बनवू शकतो. गेल्या वर्षी 11 जून 2025 रोजी आपल्या सांगलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयातून एक पत्र निर्गमित झालं. त्याच्यामध्ये असं सांगण्यात आलं की आता आपण कोणत्याही बैठकीमध्ये वगैरे पाण्याचे बॉटल्स वापरणार नाही, त्याऐवजी तांबे आणि भांडे वापरू. आपण कार्यक्रमामध्ये एकमेकांना भेट देण्यासाठी रोपांचीच निवड करू,

ज्या ज्या गोष्टी आपल्या जीवनशैलीमध्ये पर्यावरण रक्षणासाठी करणे आवश्यक आहे त्याचा सदैव उच्चार आणि व्यवहार करत राहू. मग अशा कार्यालयातून झालेली पत्रे आणि त्याची अंमलबजावणी जर नीट झाली तर अशा प्रभावशाली व्यक्तींचे संदेश इतर लोकांना प्रेरणा देतात. बरेच लोक अशा लोकांना आदर्श मानत असतात आणि त्यांचं पाहून

0: पण इंग्रजीमध्ये एक म्हण आहे, कॅरेक्टर इज व्हॉट यू आर इन डार्कनेस. आपल्याकडे कुणीही पाहत नाही अशा वेळी आपण कसं वागतो तो आपला अंगभूत स्वभाव असतो. जर पर्यावरण संरक्षण हा आपला स्वभाव असेल तर आपण अशा सार्वजनिक ठिकाणी कधीही कचरा टाकणार नाही. त्याच्याऐवजी आपण जेव्हाही बाहेर जाऊ तेव्हा आपल्या बरोबर एक कापडी पिशवी असेल, जेणेकरून आपण कधीही पॉलिथिन बॅग कुणाकडे मागणार नाही. जेव्हाही आपण बाहेर जाऊ तेव्हा आपल्या बरोबर आपल्याला लागेल एवढा पाण्याचा साठा असेल, त्यामुळे आपल्याला पाण्याचे बॉटल्स खरेदी करावे लागणार नाहीत. आणि आपल्याकडे आपला हात रुमाल असेल, ही अगदी साधी गोष्ट आहे, पण त्याच्यामुळे जे आपल्याला हात पुसण्यासाठी कागद दिले जातात त्या कागदासाठी जी वृक्षांची तोड होते ते थांबवण्यासाठी याचा उपयोग होऊ शकतो. म्हणून आपण नेहमी शेतकरी, स्वच्छता कर्मचारी आणि कारागीर जे अनुपयुक्त वस्तूपासून उपयुक्त वस्तू बनवतात किंवा एखादी चालू वस्तू खराब झाली तर तिला चांगला बनवण्यासाठी योगदान देतात त्यांचा सर्वाधिक आदर केला पाहिजे.
1: श्रोतेहो परिसर या कार्यक्रमात डॉक्टर मनोज पाटील यांनी आपली सामाजिक जबाबदारी याविषयी सांगितलेली माहिती ऐकली. या कार्यक्रमासाठी सूत्रनिवेदन आणि निर्मिती सहाय्य ऐश्वर्या पटवर्धन, सादरकर्त्या तेजा दुर्वे, ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती. मंडळी आता आपण ऐकूया संस्कृत मधून बातम्या.
2: FM 101.1 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचे नांदेड केंद्र आहे. सकाळचे 6:55 झाली आहेत. ऐकूयात दिनविशेष. आजचा सुविचार: अन्याय सहन करणे हेही अन्याय करण्यासारखेच असते. ऐकूयात दिनविशेष. लोकनेते कृष्णमोहन बंदोपाध्याय यांचा आज जन्मदिन. बंगाली भावकवी हेमचंद्र बंदोपाध्याय यांचा आज स्मृतिदिन. आणि प्रख्यात गायिका परवीन सुलताना यांचा आज जन्मदिन. आताच आपण ऐकला दिनविशेष आकाशवाणी नांदेड केंद्रावरून.
3: डॉक्टर संभाजी कदम यांचे गौरी मूळव्याधी हॉस्पिटल, क्षारसूत्र आणि लेझर सुविधा, ऑपरेशन नंतर एका तासात डिस्चार्ज, कमी खर्चात चांगली सुविधा, मायनॉर केसेससाठी औषधीनं उपचार, 27 वर्षाचा अनुभव, स्त्री रुग्णांसाठी स्वतंत्र व्यवस्था. संपर्क गौरी मूळव्याधी हॉस्पिटल, गोवर्धनघाट पुलाजवळ बोरबन नांदेड. मोबाईल 93724-50152.
4: अरे वा, आपल्या सुंदर दातांचं रहस्य काय?
5: अगदी सोपं आहे, नांदेडचं माऊली मल्टी स्पेशालिटी डेंटल क्लिनिक.
4: होय, डॉक्टर योगेश चंचलवाडी यांचं माऊली मल्टी स्पेशालिटी डेंटल क्लिनिक,
5: जिथं होतील तुमच्या दातांवर अत्याधुनिक पद्धतीनं समाधानकारक उपचार,
4: डिजिटल एक्स-रे आणि लेझर ट्रीटमेंट,
5: फक्त एका दिवसात रूट कॅनल ट्रीटमेंट,
4: वेडेवाकड्या दातांसाठी फिक्स ब्रेसेस आणि स्माइल डिझायनिंग,
5: लहान मुलांच्या दातांचे विशेष उपचार
4: आणि अत्याधुनिक कवळी,
5: अद्ययावत सुविधा आणि तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला.
4: मग विचार कसला करताय? आजच भेट द्या
5: माऊली मल्टी स्पेशालिटी डेंटल क्लिनिक, आनंद नगर चौक, नांदेड.
4: संपर्क 7020325795.
6: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदुकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत, आजच भेट द्या चंदुकाका सराफ ज्वेल्स, 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796-999-1827.
7: ऐकू न येणं हे बोलता न येण्याचं कारण आहे. योगेश यंत्राच्या निवडीकरिता आजच भेटा डॉक्टर तुषार वनसागर यांना.
8: स्वनिमाच्या आणि श्रवण चिकित्सालय, बर्बन फॅक्टरी एरिया, वैजराबाद, नांदेड. मोबाईल 93-23-18-50-50.
9: मुंबईचे सुप्रसिद्ध अस्थिरोग तज्ञ डॉक्टर अतुल तट, रविवार दिनांक 24 मे 2026 रोजी रयत रुग्णालय, सोमेश कॉलनी, नांदेड इथं सकाळी 10 ते 2 या वेळेत गुडघे दुखीच्या वयस्कर रुग्णांना तपासून सांधेरोपण शस्त्रक्रिया आवश्यक असल्याची खात्री वाटल्यास त्यांच्या पुढील भेटीत अत्यंत माफक दरात शस्त्रक्रिया करतील. गरजूंनी या सेवेचा लाभ घ्यावा असे कार्यकारी मंडळ रयत रुग्णालय नांदेड यांनी कळवलं आहे. गरजू रुग्णांनी 100 रुपये तपासणी फीस भरून नाव नोंदणी करावी. ज्यांचे वार्षिक उत्पन्न 1,60,000 रुपयाहून कमी आहे अशा रुग्णांना आता मुख्यमंत्री सहायता निधीतून सांधेरोपण शस्त्रक्रियेसाठी आर्थिक सहाय्य मिळेल. संपर्क 94221-72832.
10: प्राध्यापक पौल सरांचे संकेत हॉस्टेल,
11: इयत्ता 1 ते 10 मुलांसाठी आणि संजीवनी मुलींचे हॉस्टेल, इयत्ता 1 ते 12 मुलींसाठी प्रवेश चालू आहे.
10: संपर्क ओंकारेश्वर नगर, तरोडा बुद्रुक, नांदेड.
11: मोबाईल 98909-29-87-26.

0: युरोपमध्ये प्रशिक्षित डॉक्टर विवेक मोतेवार यांचे मोतेवार नेत्रालय नांदेड येथे सेंच्युरियन या जगातील सर्वोत्तम फेको मशीनद्वारे बिनटाक्याची मोतीबिंदू शस्त्रक्रिया, काचबिंदू, बुबुळाचे आधार, तिरळेपणा यावर सुपर स्पेशालिस्ट डॉक्टरद्वारे शस्त्रक्रिया, मधुमेहींच्या नेत्रविकारावर रेटिना लेझरद्वारे उपचार. मोतेवार नेत्रालय, एसटी स्टँड जवळ, डॉक्टर्स लेन, नांदेड.
1: शासन मान्यता प्राप्त GNM नर्सिंगला ऍडमिशन घ्यायचंय तर ही सुवर्ण संधी तुमच्यासाठी.
2: होय, इयत्ता 12वी पास विद्यार्थ्यांना थेट प्रवेश, तर मागास प्रवर्ग विद्यार्थ्यांना स्वाधार आणि शिष्यवृत्ती लागू.
1: आजच भेट द्या तुकाई GNM नर्सिंग स्कूल, SBI बँकेजवळ, मालेगाव रोड, तरोडा खुर्द, नांदेड. संपर्क 99 75 82 73 93.

डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.

आपण ऐकत आहात आकाशवाणी नांदेड केंद्राचं प्रसारण. सकाळचे 7 वाजलेत. प्रसारित करीत आहोत देशभक्तीपर गीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात ऐकूया शाहीर साबळे यांनी गायलेली चकोर आजगावकर यांची गीतरचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं.

0: केवळ वसतिगृह नव्हे शिक्षण व संस्काराचे माहेर घर
1: संस्कृती संवर्धन मंडळ श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल व ज्युनियर कॉलेज शारदानगर सगरोळी
0: माझी शाळा सुंदर शाळा अभियानात राज्यस्तरीय ए प्लस दर्जा प्राप्त
1: शाळेचा अभिनव उपक्रम म्हणजे एक विद्यार्थी एक छंद एक कौशल्य या पार्श्वभूमीवर नवीन शैक्षणिक धोरणाचा अवलंब करणारी एकमेव शाळा
0: प्रवेश परीक्षा दिनांक 1 जून 2026 सकाळी 11 वाजता मर्यादित प्रवेश
1: संपर्क 79 72 81 49 आणि 93 56 91 52 76

0: सुरक्षा स्कीम के टेलीलॉ न्याय बंधु कानूनी साक्षरता एवं जागरूकता कार्यक्रम से जुड़े कानूनी सहायता टेलीलॉ के टोल फ्री नंबर 1-4-4-5-4 और वेबसाइट www.tele-law.in से प्राप्त की जा सकती है।
1: बाबा कॉलेजची फी जास्त आहे।
2: बेटा
3: आठवते बोनस से काही पैसे आपण दुसऱ्या खात्यामध्ये ठेवले होते।
2: 2 वर्षांपासून खात्यामध्ये काही व्यवहार झालेला नाही, कदाचित इनऑपरेटिव्ह झालं असेल।
4: मग आता बँकेमध्ये जाऊन किंवा व्हिडिओ केवायसी ने केवायसी अपडेट करा, खातं होईल ऍक्टिव्ह एकदम फ्री। सर
1: कुठे
4: ऍडमिशन घ्यायला? खातं झालं ऍक्टिव्ह।
5: आरबीआय सांगते
6: जाणकार बना सतर्क रहा।
7: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास। या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या। चंदुकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट। ऑफर 14 जून पर्यंत, आजच भेट द्या चंदुकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून। टोल फ्री नंबर 0796999827।

100.1 MHz आणि न्यूज ऑन AIR या ॲपवर आकाशवाणीचंही नांदेड केंद्र आहे. सकाळचे 7:08 होत आहेत. सकाळी 7:10 आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या प्रादेशिक बातम्या आम्ही आता सहक्षेपित करीत आहोत.

0: नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी ओंकार माहूरकर आपलं स्वागत करतो. सुरुवातीला ठळक बातम्या. भारताच्या विकास यात्रेत सहभागासाठी जग उत्सुक. 19व्या रोजगार मेळाव्यात पंतप्रधानांचं प्रतिपादन. जे देश स्वतःची शस्त्रास्त्र तयार करतात तेच खऱ्या अर्थानं आत्मनिर्भर होतात. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग. शिर्डी इथं संरक्षण उत्पादन प्रकल्पांचं लोकार्पण. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा एकदा वाढ. छत्रपती संभाजीनगरला जूनच्या पहिल्या आठवड्यात 40 एमएलडी पाणी देण्याची प्रशासनाकडून ग्वाही. नवी मुंबईत पलावा सिटीतून 21 नायजेरियन नागरिकांना अटक. आणि नांदेडमध्ये मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त. आता सविस्तर बातम्या. भारताच्या विकास यात्रेत सहभागी व्हायला जग उत्सुक असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते काल 19व्या रोजगार मेळाव्याला दूरदृश्य संवाद पद्धतीनं संबोधित करत होते. नाविन्यता निर्मिती आणि मोठ्या प्रमाणावर उत्पादन करणाऱ्या देशांना जग मान देतं आणि भारत या तिन्ही क्षेत्रांमध्ये वेगानं प्रगती करत असल्याचं पंतप्रधान म्हणाले. अलीकडच्या 5 दिवसांच्या परदेश दौऱ्यात जगातल्या मोठ्या कंपन्यांच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा झाली आणि सर्वांनाच भारतातले युवक आणि तंत्रज्ञान प्रगतीबद्दल विशेष आकर्षण असल्याचं त्यांनी सांगितलं. हा रोजगार मेळावा देशभरातल्या 47 ठिकाणी भरवण्यात आला होता. 51,000 युवकांना यावेळी नियुक्तीपत्र देण्यात आली. याआधीच्या 18 रोजगार मेळाव्यांच्या माध्यमातून आतापर्यंत सुमारे 12 लाख युवकांना विविध सरकारी विभागांमध्ये नियुक्ती मिळाली आहे. दरम्यान नवनियुक्त युवकांनी आपल्याला मिळालेल्या जबाबदारीचं चांगल्या रीतीनं पालन करण्याचं आवाहन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केलं. ते काल नागपूर इथं रोजगार मेळाव्यात बोलत होते. यावेळी 308 जणांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आली. जे देश स्वतःची शस्त्रास्त्र तयार करतात तेच खऱ्या अर्थानं आत्मनिर्भर होतात असं प्रतिपादन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केलं आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात शिर्डीजवळ सावळी विहीर इथं उभारण्यात आलेल्या संरक्षण उत्पादन प्रकल्पाचं लोकार्पण काल राजनाथ सिंह यांच्या हस्ते झालं. त्यावेळी ते बोलत होते. आपला देश पूर्वी शस्त्रास्त्रांच्या क्षेत्रात जगातला मोठा आयातदार होता. आता पुढील 25-30 वर्षात भारत शस्त्रास्त्रांचा निर्यातदार बनेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित हा प्रकल्प देशाच्या सुरक्षा व्यवस्थेला अधिक सक्षम करेल आणि रोजगार निर्मितीलाही चालना देईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
1: जब भी हम सैन्य तयारियों की बात करते हैं तो आमतौर पर बंदूक टैंक मिसाइल फाइटर जेट की चर्चा होती है, लेकिन जिस प्रकार एक योद्धा के लिए उसका अस्त्र महत्वपूर्ण है उतना ही महत्वपूर्ण उसका गोला बारूद भी होता है. आज जिस प्लांट का यहाँ पर उद्घाटन हो रहा है यह एडवांस एक्सप्लोसिव आरडीएक्स और आधुनिक प्रपल्सन टेक्नोलॉजी पर पूरी तरह से आधारित होगा. यह प्लांट निश्चित रूप

0: हमारे जो सशस्त्र बल हैं उसकी ऑपरेशनल आवश्यकताओं को पूरा करते हुए भारत के रक्षा उद्योग को मजबूत करने की दिशा में भी एक बड़ा कदम है।
1: या संरक्षण सामग्री उत्पादन संकुलात क्षेपणास्त्र निर्मिती, तोफगोळे उत्पादन, दारुगोळा पार्क, ड्रोन तंत्रज्ञान आणि अत्याधुनिक संरक्षण उपकरणांची निर्मिती केली जाणार आहे। संरक्षण दल प्रमुख जनरल अनिल चौहान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्योगमंत्री उदय सामंत, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यावेळी उपस्थित होते। हा दिवस देशासाठी ऐतिहासिक असल्याचं सांगत मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रात पुणे, नाशिक, अहिल्यानगर आणि नागपूर इथं संरक्षण मार्गिका विकसित होणार असल्याची माहितीही दिली। तत्पूर्वी राजनाथ सिंह यांनी शिर्डी इथं श्री साईबाबांच्या समाधीचं दर्शन घेतलं। सार्वजनिक क्षेत्रातल्या इंधन तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात काल पुन्हा एकदा वाढ केली, त्यामुळे पेट्रोल आणि प्रतिलिटर 87 पैशांनी तर डिझेल प्रतिलिटर 91 पैशांनी महागला आहे। त्यामुळे मुंबईत पेट्रोलचा दर 108.49 रुपये प्रतिलिटर तर डिझेलचा दर 95.02 रुपये प्रतिलिटर झाला आहे। पश्चिम आशियात भू राजकीय संघर्ष सुरू झाल्यानंतर इंधन तेल पुरवठ्यात अडचण निर्माण होऊन जागतिक स्तरावर इंधनाचे दर कडाडले आहेत। परिणामी गेल्या 10 दिवसात तिसऱ्यांदा इंधन दरवाढ झाली आहे। देशात पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा नसल्याची हमी इंडियन ऑइल या कंपनीनं दिली आहे। स्थानिक पातळीवर मागणी आणि पुरवठ्यात असंतुलन निर्माण झाल्यानं तसंच विक्री पद्धतीमुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचं कंपनीचं म्हणणं आहे। या महिन्याच्या 1 ते 22 तारखेपर्यंत पेट्रोल विक्रीत 14% तर डिझेल विक्रीत 18% वाढ झाल्याचं या निवेदनात म्हटलं आहे। शेतकऱ्यांना आवश्यक तितका डिझेलचा सुरळीत पुरवठा व्हावा यासाठी जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांना निर्देश दिले असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं। ग्रामीण भागात इंधन सहज उपलब्ध होत नसल्यानं या सूचना केल्याचं ते म्हणाले।
2: सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांना आणि विभागीय आयुक्तांना सूचना केलेल्या आहेत, त्या त्या ठिकाणी शेतकऱ्यांना काही डिझेल लागेल ते उपलब्ध करून द्या। पण शेतकऱ्यांच्या नावाखाली जर कोणी साठेबाजी करत असेल तर त्याच्यावरही लक्ष ठेवा, कारण काही भागांमध्ये अचानक 20 ते 30% डिझेलचं मागणी, पेट्रोलची मागणी वाढल्याचं दिसतंय।
1: कर्करोग विरोधी लढाईत शासकीय यंत्रणेबरोबरच खासगी कर्करोग रुग्णालय, कर्करोग तज्ज्ञ, सेवाभावी संस्था यांचा सहभाग महत्वाचा असल्याचं आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे। मुंबईत आरोग्य सेवा आयुक्तालयात आयोजित बैठकीत ते काल बोलत होते। कर्करोग तपासणीसाठी राज्यातल्या 8 परिमंडळात प्रत्येकी 1 कर्करोग निदान व्हॅनद्वारे तपासणी सुरू असून आतापर्यंत 3 कोटींपेक्षा अधिक नागरिकांची तपासणी करण्यात आली आहे। कर्करोगांच्या उपचारासाठी राज्यात 27 ठिकाणी डे केअर युनिट सुरू करण्यात येत असल्याची माहितीही आंबेडकर यांनी दिली। सिंधी समाजाचे संत साई साधराम यांच्या पार्थिव देहावर काल पाकिस्तानात सिंध प्रांतात अंत्यसंस्कार करण्यात आले। जळगाव इथल्या संत बाबा हरदासराम समाज मंदिर इथं या प्रसंगाचं थेट प्रक्षेपण करण्यात आलं। मोठ्या संख्येनं उपस्थित सिंधी बांधवांनी अंतिम दर्शन घेत संत साई साधराम यांना श्रद्धांजली अर्पण केली। या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत।

छत्रपती संभाजीनगरला जूनच्या पहिल्या आठवड्यात 40 MLD पर्यंत पाणी मिळेल असं महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या मुख्य अभियंता मनीषा पलांडे यांनी सांगितलं आहे. त्या काल छत्रपती संभाजीनगर इथं प्रसारमाध्यमांशी बोलत होत्या. नव्या 2740 कोटी रुपयांच्या पाणी योजनेतून शहराला वाढीव पाणी देण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे प्रयत्न सुरू आहेत असंही त्यांनी सांगितलं. वाढीव पाणी पुरवठा करण्यासाठी मुख्य जलवाहिनीची चाचणी घेण्यात आली अशी माहितीही त्यांनी दिली. ठाणे आणि नवी मुंबई पोलिसांनी संयुक्त मोहीम राबवत पलावा सिटी परिसरातून 21 नायजेरियन नागरिकांना अटक केली. यापैकी 2 सराईत गुन्हेगार आहेत. अटक करण्यात आलेल्या या नायजेरियन नागरिकांवर कोट्यवधी रुपयांच्या अंमली पदार्थांची तस्करी केल्याचे गंभीर आरोप आहेत. अनेक गुन्ह्यांमध्ये पोलीस गेल्या अनेक दिवसांपासून त्यांचा शोध घेत होते. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळानं इयत्ता 12वीच्या विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकेची छायाप्रत मिळण्यासाठीची मुदत आजपर्यंत वाढवली आहे. ही मुदत काल संपणार होती. सीबीएसईच्या संकेतस्थळावर गेल्या काही दिवसांपासून विविध समस्यांमुळे विद्यार्थ्यांना अडचणी येत असल्यानं हा निर्णय घेण्यात आला. नांदेड शहरात देना बँक परिसरातल्या एका दुकानातून

0: 703 धारदार शस्त्र जप्त केली. याआधी 7 मे रोजीही नांदेड शहरातून पोलिसांनी 4000 अधिक शस्त्र जप्त केली होती. या प्रकरणी दुकान मालक रणजित सिंग रामसिंग सरदार याच्या विरुद्ध वजिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परभणी जिल्ह्यातल्या नागरिकांसाठी प्रशासनानं व्हॉट्सअप चॅटबॉट सेवा कार्यान्वित केली आहे. 9823065973 या व्हॉट्सअप क्रमांकावर नागरिकांना विविध शासकीय योजना सेवा आणि उपक्रमांची माहिती घरबसल्या सहज उपलब्ध होणार आहे. नागरिकांनी या क्रमांकावर हाय असा संदेश पाठवून उपलब्ध सेवांचा लाभ घ्यावा असं आवाहनही प्रशासनातर्फे करण्यात आलं आहे. बीड जिल्ह्यात माजलगाव तालुक्यातल्या खरात आडगाव इथं एका बोअरवेलच्या खोदकामाच्या ठिकाणी 2 मजुरांचा मृत्यू झाला. त्यापैकी एकाचा मृतदेह मिळाला असून दुसरा मृतदेह बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या अपघातात 16 वर्षांचा एक मुलगाही जखमी झाल्याचं वृत्त आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातल्या शब्दगंध साहित्यिक परिषदेच्या 17व्या राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य संमेलनाचं काल कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते उद्घाटन झालं. या 2 दिवसीय संमेलनाचे अध्यक्ष पुणे विद्यापीठाचे मराठी विभाग प्रमुख प्राध्यापक डॉ संदीप सांगळे हे आहेत. जालना जिल्ह्यातल्या घनसावंगी तालुक्यात काल वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस झाला. या अवकाळी पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. जोरदार वाऱ्यामुळे काही ठिकाणी झाडे उन्मळून पडल्याच्या घटना घडल्या. सुमारे अर्धा ते पाऊण तास झालेल्या जोरदार पावसामुळे परिसरातल्या नाल्यांना पूर आला होता. दरम्यान राज्यात काल चंद्रपूर जिल्ह्यात ब्रह्मपुरी इथं सर्वाधिक 47.2° सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. मराठवाड्यात परभणी 41.3, छत्रपती संभाजीनगर इथं 41.4, बीड इथं 40.5 तर धाराशिव इथं 38.6° सेल्सिअस तापमान नोंदवलं गेलं. विदर्भात अकोला अमरावती आणि वर्धा जिल्ह्यांना पुढचे 2 दिवस उष्णतेचा रेड अलर्ट. नागपूर यवतमाळ आणि चंद्रपूर जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट तर भंडारा गडचिरोली आणि गोंदिया जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. भारताच्या विकास यात्रेत सहभागासाठी जग उत्सुक. 19व्या रोजगार मेळाव्यात पंतप्रधानांचं प्रतिपादन. जे देश स्वतःची शस्त्रास्त्र तयार करतात तेच खऱ्या अर्थानं आत्मनिर्भर होतात. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांचं प्रतिपादन. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा एकदा दरवाढ. आणि छत्रपती संभाजीनगरला जूनच्या पहिल्या आठवड्यात 40 MLD पाणी देण्याची प्रशासनाकडून ग्वाही. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9 वाजता. नमस्कार.
1: FM 101.1 MHz वर आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे.
2: अरे वा, आपल्या सुंदर दातांचं रहस्य काय?
3: अगदी सोपं आहे. नांदेडचं माऊली मल्टी स्पेशालिटी डेंटल क्लिनिक.
2: होय, डॉक्टर योगेश चंचलवाडी यांचं माऊली मल्टी स्पेशालिटी डेंटल क्लिनिक,
3: जिथे होतील तुमच्या दातांवर अत्याधुनिक पद्धतीनं समाधानकारक उपचार.
2: डिजिटल एक्स-रे आणि लेझर ट्रीटमेंट,
3: फक्त एका दिवसात रूट कॅनल ट्रीटमेंट.
2: वेडेवाकड्या दातांसाठी फिक्स ब्रेसेस आणि स्माईल डिझायनिंग.
3: लहान मुलांच्या दातांचे विशेष उपचार
2: आणि अत्याधुनिक कवी.
3: अद्ययावत सुविधा आणि तज्ञ डॉक्टरांचा सल्ला.
2: मग विचार कसला करताय? आजच भेट द्या
3: माऊली मल्टी स्पेशालिटी डेंटल क्लिनिक, आनंद नगर चौक, नांदेड.
2: संपर्क 7020325795.

0: दिशा स्कीम के टेलीलॉ न्याय बंधु कानूनी साक्षरता एवं जागरूकता कार्यक्रम से जुड़े कानूनी सहायता टेलीलॉ के टोल फ्री नंबर 1-4-4-5-4 और वेबसाइट www.tele-law.in से प्राप्त की जा सकती है।
1: बाबा कॉलेजची फी जास्त आहे।
2: बेटा
3: आठवतंय बोनसचे काही पैसे आपण दुसऱ्या खात्यामध्ये ठेवले होते।
2: 2 वर्षांपासून खात्यामध्ये काही व्यवहार झालेला नाही, कदाचित इनऑपरेटिव्ह झालं असेल।
4: मग आता बँकेमध्ये जाऊन किंवा व्हिडिओ केवायसी ने केवायसी अपडेट करा, खातं होईल ऍक्टिव्ह एकदम फ्री। चल
1: कुठे
4: ऍडमिशन घ्यायला, खातं झालं ऍक्टिव्ह।
5: आरबीआय सांगते
6: जाणकार बना सतर्क रहा।
7: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास। या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या। चंदुकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट। ऑफर 14 जून पर्यंत, आजच भेट द्या चंदुकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून। टोल फ्री नंबर 0796999827।

डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.

FM 101.6 MHz सुर आकाशवाणीचे नांदेड केंद्र आहे. सकाळचे 7:25 होत आहेत. आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी आम्ही आता सहक्षेपित करीत आहोत.

0: आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. सकाळचे 7:25 होत आहेत. प्रसारित करत आहोत प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी.
1: अभिजात मराठी आपली मराठी.

0: मराठी
1: आपली मराठी
0: अभिजात मराठी
1: आपली मराठी।
2: नमस्कार श्रोते हो, मी वासंती काळे आपणा सगळ्यांचं अभिजात मराठी आपली मराठी या कार्यक्रमात मनापासून स्वागत करते। मराठी भाषा आणि साहित्य यांच्या विकासासाठी शासनाच्या वतीने महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाची स्थापना 19 नोव्हेंबर 1960 रोजी करण्यात आली हे आपण मागच्या भागांमधून ऐकलं आहे। सुरुवातीला ह्या मंडळाच्या वतीनं महाराष्ट्र विश्वकोश प्रकल्प कार्यान्वित झाला आणि त्यानंतर 1 डिसेंबर 1980 रोजी महाराष्ट्र राज्य विश्वकोश निर्मिती मंडळ असं स्वतंत्र मंडळ शासनानं स्थापन करून या बृहत प्रकल्पाला चालना दिली। आज अखेर मराठी विश्वकोशाचे एकूण 21 खंड तयार झाले हे आपण मागच्या भागात ऐकलं, तर यातील 1 ते 5 खंडांचा परिचय आपण आजच्या कार्यक्रमातून करून घेणार आहोत। त्यासाठी आपल्याकडे पुन्हा एकदा डॉक्टर सरोजकुमार सदाशिव मिठारी, विद्याव्यासंगी सहाय्यक, महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ, मराठी विश्वकोश कार्यालय वाई जिल्हा सातारा इथून आलेले आहेत। सर, आपलं या कार्यक्रमात मनापासून स्वागत।
3: नमस्कार।
2: सर, मराठी विश्वकोशाचं जे स्वरूप आपण चर्चा करतोय तर ते नेमकं कशा प्रकारचं आहे?
3: मराठी विश्वकोश जसं मागच्या भागात आपण चर्चा केली की तो सर्व विषय संग्राहक असा आहे आणि सामान्य माणसाला सर्व ज्ञानक्षेत्राचा परिचय करून द्यावा म्हणून वर्णानुक्रमे त्याची आकार विल्हे कोश रचना ही पाहायला मिळते।
2: बरोबर।
3: म्हणजे अ ते ज्ञ पर्यंत आणि सर्व विषयातील त्याच्यामध्ये काय आहे तर सिद्धांत आहेत, विचार प्रवाह आहेत किंवा तत्व आहेत, चरित्र आहेत, तर अशा प्रकारचा स्थूल आढावा या विश्वकोशामध्ये घेतलेला आपल्याला पाहायला मिळतो। आणि तुम्ही जो प्रश्न विचारले की नेमकं याचं स्वरूप काय आहे, तर मराठी विश्वकोशाचं स्वरूप स्पष्ट करण्यासाठी तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी मराठी विश्वकोश परिचय ग्रंथ हा 1965 साली प्रकाशित केलेला होता। म्हणजे विश्वकोशाच्या निर्मितीआधी त्याचा परिचय देणार

0: ग्रंथ तो अतिशय महत्वाचा ग्रंथ मानला जातो आणि त्याच्यामध्ये त्यांनी नोंदी कशा प्रकारे असतील, विषय कोणते असतील, विषयांना शब्दमर्यादा कशी दिलेली असतील, अशा प्रकारची मांडणी आणि उदाहरणादाखल काही नोंदी सुद्धा त्या परिचय ग्रंथामध्ये दिलेल्या होत्या. आणि तर्कतीर्थांचं एक मोठं विद्वतेचं क्षेत्र असं त्यातलं दिसून येतं की त्यांनी तो परिचय ग्रंथ चर्चेसाठी खुला ठेवला आणि महाराष्ट्रभरातून महाराष्ट्र बाहेरील विद्वानांनी सुद्धा तो परिचय ग्रंथ वाचून त्याच्यावरती आपले अभिप्राय कळवले. काहींना त्यातल्या नोंदी किंवा रचना पटली नाही तर त्यांनी विरोधी मतं सुद्धा दिलेली दिसतात. तर त्या सगळ्या पत्रांची दखल तर्कतीर्थांनी घेतली आणि पुन्हा त्यांनी नवीन एक ग्रंथ तयार केला, मराठी विश्वकोश परिचय ग्रंथ अभिप्राय टीका आणि प्रतिटीका. म्हणजे असं पुस्तक आपल्याला कुठेतरी दुर्मिळ स्वरूपात पाहायला मिळतं. म्हणजे तर्कतीर्थांचं म्हणणं होतं की हा विश्वकोश जर सर्वसामान्यांपर्यंत जायचा असेल तर सर्वांची मतं, त्यांचं स्वागत करणं आणि भूमिका समजून घेणं महत्वाची आहे. आणि एकूणच वर्णमालेची रचना आहे त्याप्रमाणे या नोंदींचा प्रवास आपल्याला पाहायला मिळतो.
1: म्हणजे स्वर आणि व्यंजनानुसार ते तयार केले गेले.
0: अगदी.
1: आणि टीकेचं देखील लक्ष्मण शास्त्री जोशींनी, म्हणजे एवढे तर्कतीर्थ असूनही आपण ज्यांना म्हणतो विद्वान असून त्यांनी स्वागत केलं,
0: स्वागत केलं
1: आणि त्याचा परिचय ग्रंथ तयार केला. सर, खूप छान ही गोष्ट झाली आहे, कारण की असं टीका पण स्वीकारणं आणि तेही इतक्या विद्वान व्यक्तीने खरंच मोठी गोष्ट आहे. सर, आता हे जे वेगवेगळे खंड तयार केले तर ह्या खंडांचा मग अनुक्रम कसा तयार केला?
0: बरोबर. आता कसं आहे की विश्वकोशामध्ये नोंदी तर घ्यायच्या आहेत, पण त्या नोंदी कोणत्या घ्याव्यात आणि मग कशा पद्धतीने घ्याव्यात असा एक आराखडा सुरुवातीला निश्चित करण्यात आला आणि एक नोंद यादी तयार करण्यात आली. म्हणजे जरी पहिला खंड 1976 प्रकाशित झाला असला आणि विश्वकोशाचा 20वा खंड 2015 साली प्रकाशित झाला असला तरी 1 ते 20 खंडांची यादी ही सुरुवातीलाच तयार केलेली होती. अर्थात त्या यादीमध्ये भर पडत गेलेली दिसते.
1: ज्ञान
0: प्रवाह असतं, काही नोंदी वाढतात आणि मग त्याच्यामध्ये मग भाषा साहित्य, इतिहास असेल, धर्म असेल, तत्वज्ञान असेल किंवा अगदी अभियांत्रिकी, विज्ञान, तंत्रज्ञान, सांख्यिकी, अर्थशास्त्र, तर असे सुमारे 100 विषय उपविषय निश्चित करून त्यांची नोंद यादी आणि शब्दमर्यादा निश्चित केली आणि मग त्या नोंदी लेखनासाठी पुढे लेखकांच्याकडे सुपूर्द करण्यात आले. साधारणतः पहिली नोंद जी आहे ती अंक अशी आहे पहिल्या खंडातील, ती मराठी विश्वकोशातील पहिली नोंद आहे. तर ज्ञेयवाद म्हणजे धर्म या विषयातील ती नोंद 20व्या खंडातील सगळ्यात शेवटची नोंद. म्हणजे अ ते ज्ञ या वर्णमालेच्या क्रमाने हा आपल्याला प्रवास विश्वकोशाचा पाहायला मिळतो आणि पुढे यादीमध्ये वेळोवेळी भर पडून अनेक नोंदींची संख्या वाढलेली सुद्धा आपल्याला याच्यात पाहायला मिळते.
1: सर, आता हे मराठी विश्वकोशाचा तुम्ही म्हणालात की पहिला खंड 1977 साली प्रकाशित झाला, त्याच्याविषयी थोडक्यात सांगा.
0: कोश निर्मितीचं काम हे साधारण दीर्घकालीन चालणारी एक प्रक्रिया आहे. म्हणजे आपण म्हणतो की विश्वकोशामध्ये नोंद येते वाचकांना, पण नोंदीचा जन्म होणारचा जो एक काळ असतो तो खूप दीर्घकाळ आपल्याला दिसतो. की नोंद यादी निश्चित झाल्यानंतर त्या नोंदीचा आराखडा तयार करणं, उदाहरणार्थ चरित्रात्मक नोंद आपल्याला घ्यायची आहे तर त्या व्यक्तीचं चरित्र, त्याचं कार्य, त्याचं मूल्यमापन आणि हे सगळं किती शब्दात दिलं पाहिजे हा सगळा निश्चित आराखडा करून तो लेखकाला सोपवला जातो आणि लेखकांना सुद्धा कालमर्यादा दिली जाते. लेखकांच्याकडून ती नोंद आल्यानंतर पुन्हा ती नोंद समीक्षणासाठी अन्य तज्ञाकडे पाठवली जाते. म्हणजे समीक्षक त्या नोंदीवर पुन्हा आपला अभिप्राय देतात आणि मग कार्यालयीन संपादक त्या नोंदींवरती संपादनाचं काम करतो आणि ह्या सगळ्या चाळणीतून ती नोंद अंतिम संपादित होत असते. म्हणजे हे सगळं करत असताना विश्वकोशाचा परिचय खंड 65 साली आल्यानंतर अवघ्या 10 वर्षांमध्ये हे साधारणतः 1977 विश्वकोशाचे पहिले 1 ते 5 खंड एकाच वेळेला प्रकाशित झाले. तत्कालीन भारताचे पंतप्रधान मोरारजी देसाई आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या हस्ते या पहिल्या 5 खंडांचं प्रकाशन झालेलं आहे. आता पहिल्या 5 खंडांचं जर स्वरूप बघितलं तर अंक या नोंदीपासून मी म्हटलं की पहिली नोंद आहे पहिल्या खंडामध्ये. अंक ते आतुर चिकित्सा हे पहिल्या खंडाचं शीर्षक आपल्याला दिसेल. म्हणजे अंक ही अर्थात गणितातली नोंद आहे. त्याचा अंकाचा नेमका इतिहास काय आहे, पूर्वीच्या लेखन पद्धती कशा होत्या, अशा प्रकारचं वर्णन त्या नोंदीमध्ये पाहायला मिळतं. अगदी शोभना गोखले सारख्या तज्ञांनी त्यावेळी ती नोंद लिहिलेली आहे किंवा लवा गुर्जर यांचं त्यात योगदान दिसून येतं. किंवा शेवटची नोंद त्या खंडातली आहे ती आतुर चिकित्सा. म्हणजे आयुर्वेदात आतुरचिकित्सा अर्थात आयुर्वेदीय विषय आहे. चिकित्सा म्हणजे आपण रुग्णावर करावयाचे उपचार असं आपण म्हणतो. तर त्या नोंदीचं लेखन वेणी माधव शास्त्री जोशी जे

0: तज्ञ होते, तर्कतीर्थांचे ते ज्येष्ठ बंधू होते, त्यांनी लेखन केलेलं आहे, नाह जोशी यांनी लेखन केलेलं आहे. साधारणतः पहिल्या खंडामध्ये 942 नोंदी आपल्याला वेगवेगळ्या विषयावरच्या पाहायला मिळतात आणि 944 पृष्ठांचा हा खंड आहे. तसाच दुसरा खंड जो आहे तो आतुर निदान ते एपस्टाईन जेकब, म्हणजे आ या अक्षरापासून सुरुवात झालेली आणि ए पर्यंत त्या नोंदींची संख्या आपल्याला दिसते. साधारणतः 918 नोंदी आहेत. आतुर निदान अर्थातच आयुर्वेदातली ही नोंद आहे, रोग्याचे किंवा रोगाचे विषय ज्ञान असं आपण त्याला म्हणतो. आणि एपस्टाईन जेकब जो इंग्लिश शिल्पकार होता त्यांची ती नोंद आहे. मराठी साहित्यातले ज्येष्ठ समीक्षक श्रीदेव इनामदार, ज्यांना SD इनामदार म्हणून ओळखलं जातं, तर त्यांनी ती नोंद लिहिलेली आहे. तर हा दुसरा खंड आपल्याला दिसून येईल. तिसरा खंड पुन्हा ए पासूनच गेलेला दिसतो. तिथं पुन्हा बाराखडी येते बरं का, म्हणजे आपण पहिले दुसऱ्याच्या वर्गात बाराखडी शिकतो, क का की वगैरे, तर इथं की पर्यंत आपण गेलं म्हणजे की सांगाने. एबिंग हाऊस हेरमान म्हणजे एक जर्मन मानसशास्त्रज्ञ होते, त्यांची ती नोंद आहे त्याच्यामध्ये पहिली आलेली नोंद. आणि शेवटची नोंद आहे ती की सांगाने, कॉंगो लोकशाही गणतंत्रातला तो एक भाग आहे, म्हणजे भूगोल या विषयातली ती नोंद आहे. पुन्हा चौथा खंड आहे किकट ते गाल्फिमिया ग्लॉका, म्हणजे क ते ग या टप्प्यापर्यंतचा प्रवास तिथं आपल्याला दिसतो. आता किकट म्हणजे एक प्राचीन देश आहे, तो साधारणतः ऋग्वेदामध्ये त्या देशाचा उल्लेख आपल्याला वाचायला मिळतो. तर चंद्रहास जोशी यांनी ती नोंद लिहिलेली आहे. आणि त्या खंडातली म्हणजे चौथ्या खंडातली शेवटची नोंद म्हणजे गाल्फिमिया ग्लॉका वनस्पती विज्ञानातली अर्थात ती नोंद आहे. आणि भारतामध्ये आजकाल शोभेकरता त्या वनस्पतीची लागवड प्रचंड प्रमाणात होते. तर जवी जमदाडे यांनी त्या नोंदीचं लेखन केलेलं आहे. नोंद कोणी लिहिली त्या लेखकाचं नाव त्या नोंदीखाली तिथं दिलेलं असतं. पुन्हा त्या नोंदीचं समीक्षण कोणी केलं असेल तर सुरुवातीच्या पानावर आपण लेखक, समीक्षक, भाषांतरकार त्यांची आपण नावं आणि त्यांची त्या क्षेत्रातील नेमकी विद्वत्ता काय आहे याचाही थोडक्यात परिचय करून दिलेला असतो.
1: हा पुढच्या पिढ्यांसाठी खूपच छान वारसा आहे.
0: साधारणतः एका खंडाला 200 ते 300 लेखक समीक्षकांचं योगदान जेव्हा मिळतं तेव्हा तो खंड आकाराला येतो.
1: खूप मेहनतीचं काम.
0: वाईतील संपादकीय कार्यालय संपादनाचं मुख्य काम करतं, पण प्रत्यक्ष नोंद लेखनाचं जे काम आहे, समीक्षणाचं काम आहे, पूर्ण महाराष्ट्र, महाराष्ट्राबाहेरील मराठीजन अशा विद्वत लोकांच्याकडून सातत्यानं होत असताना दिसतं. त्या साखळीतला आपण जर पाचवा खंड बघितला तर गालवा एव्हारिस्त ते चेदी, म्हणजे गालवा एव्हारिस्त हा फ्रेंच गणितज्ञ आहे आणि साधारण बीज गणितात त्यांचं उल्लेखनीय काम आहे आणि भूचिम मिठारी म्हणून त्याचे लेखक आहेत. आणि शेवटची नोंद त्या पाचव्या खंडातील आहे चेदी, म्हणजे मध्य प्रदेशातील बुंदेलखंडाचा तो एक पूर्व भाग होता आणि त्याचे सुलभा कापडी या त्याच्या लेखिका आहेत. तर प्रत्येक खंडामध्ये आपल्याला नोंदीच्या खाली त्याचे संदर्भ पण असतात.
1: सर, आता तुम्ही सांगतायत की व्यंजनापासून सुरुवात करून म्हणजे अ ते ज्ञ आहे स्वर आणि व्यंजन आणि बाराखडी पण आहे, त्या क्रमाने त्यांच्या नोंदी आहेत. पण मग अशा वेळेला चरित्रात्मक नोंदींचं स्वरूप कसं असतं, कारण ते येणार वर्णनात्मक.
0: अगदी अगदी.
1: आणि अशा नोंदी घेताना मग ते सचित्र किंवा संदर्भासह परत येतात का?
0: बरोबर आहे. चरित्रात्मक नोंदींच्या बाबतीत काही एक निकष ठरवलेले आहेत. म्हणजे साधारणतः विश्वकोशामध्ये अगदीच इतर जे जागतिक ज्ञानकोश आहेत त्याच्यामध्ये सुद्धा तीच पद्धत आहे जी मराठी विश्वकोशात सुद्धा आहे की आडनावानं आपण चरित्रात्मक नोंदी घेतो.
1: अच्छा.
0: म्हणजे उदाहरणार्थ आता अल्तेकर अनंत सदाशिव, म्हणजे अल्तेकरांची नोंद शोधायची आहे तर ती तुम्हाला पहिल्या खंडातच पाहायला मिळेल. किंवा हरिनारायण आपटेंची नोंद शोधायची आहे की ह ना आपटेंची, तर आपटे हरी नारायण म्हणजे आ या वर्णमालेच्या क्रमानं ती नोंद आपल्याला पाहायला मिळेल. मात्र काही व्यक्ती टोपण नावाने प्रसिद्ध असतात, मग अशा वेळेला ती आडनावाची पद्धत वापरून चालत नाही, तर त्याच आपण टोपण नावानं नोंदी त्या घेतलेल्या आहेत. उदाहरणार्थ कुसुमाग्रज यांची नोंद आपण कुसुमाग्रज या नाव शीर्षकाने, म्हणजे क या ह्याच्यामध्ये गेलेले. येथे मात्र इतिहासकालीन काही व्यक्ती असतात आणि त्या एका अक्षरी असतात, किंवा ज्याला आपण म्हणतो उदाहरणार्थ अभिनव गुप्त, आता ती त्याच रूढ नावानंच आपण घेतो. किंवा सम्राट अशोक यांची नोंद तर त्याच रूढ नावानं आपण घेत असतो.
1: सर, मग अशा वेळेला काय होतं की नोंदीतील शब्द जे घेतलेले आहेत त्याचे अनेक अर्थ पण असू शकतात, मग वाचकांनी अशा वेळेला कसं ठरवायचं?
0: अगदी अगदी. म्हणजे महाराष्ट्र आज मराठी अभिजात भाषा आहे आपली, मराठीच्या अनेक बोलींचा त्याच्यामध्ये सहभाग किंवा सर्व बोलींचं योगदान आपल्याला दिसून येतं, त्यामुळे वाचकाची अर्थभिन्न

0: वेगळी असू शकते, आकलन क्षमता प्रत्येकाची वेगळी असू शकते. तर नोंदीमध्ये येणारे जे शब्द आहेत त्या शब्दांचं नेमके अर्थ स्पष्ट करणारा परिभाषा संग्रह हा विश्वकोशानं पूर्वीच प्रकाशित केलेला आहे. तो मराठी इंग्रजी असाही आहे आणि इंग्रजी मराठी असा आहे. त्यामुळं नोंदीमध्ये आलेल्या शब्दाचा नेमका अर्थ काय आहे तर तो परिभाषा संग्रहाच्या आधारे वाचकाला शोधणं सोपं जातं.
1: डॉक्टर सरोजकुमार मिठारी सर, आज आपण इथं आलात आणि विश्वकोशाच्या 1 ते 5 खंडाविषयी आम्हाला माहिती सांगितली, याबद्दल आपले खूप खूप आभार.
0: धन्यवाद.
1: श्रोते हो, आपली मतं, सूचना, अभिप्राय, अपेक्षा यांची आम्ही वाट पाहत आहोत, तेव्हा आमच्याशी या ईमेलवर नक्की संपर्क साधा. aaplimarathi210@gmail.com. आपली मराठी 210@gmail.com. पुन्हा भेटूया पुढच्या रविवारी सकाळी 7:25 वासंती काळे. तोपर्यंत आपला निरोप घेते. नमस्कार.
2: अभिजात मराठी, आपली मराठी.
3: आपली मराठी,
4: अभिजात मराठी.

0: lagi.
1: Aku ingin lagi.
0: Abija Marathi.
1: Aku ingin lagi.
2: अभिजात मराठी आपली मराठी हा प्रायोजित कार्यक्रम
3: एफएमएंड 101.1 मेगाहर्ट्ज वर आकाशवाणीचे नांदेड केंद्र आहे. सकाळचे 7:40 झाले आहेत. प्रसारित करत आहोत ग्राहक केंद्रित कार्यक्रम सुंदर हास्य एक अलंकार.
4: श्रोते नमस्कार, मी डॉक्टर सागर मापारे आपल्या सर्वांचं सुंदर हास्य एक अलंकार ह्या कार्यक्रमामध्ये मनपूर्वक स्वागत करीत आहे. आज रविवारचा दिवस आहे, आपल्या सर्वांचा रविवार हा छान जावो, आनंदी जावो अशी मनोकामना मी व्यक्त करतोय. आजचा जो विषय आहे दाताची काळजी दैनंदिन कशी घ्यावी या विषयावर मी आपल्याला आज काही बोलणार आहे. तुम्ही म्हणता की डॉक्टर साहेब हा विषय का निवडला की बाबा दाताची दैनंदिन काळजी कशी, आम्हाला सगळं माहिती आहे हो, आम्ही रोज ब्रश करतो, आम्ही रोज पेस्ट करतो आणि आम्हाला सगळ्या आयडिया आहेत. मग तुम्हाला सगळ्यांना सगळे आयडिया आहेत, मग दाताच्या डॉक्टरचे दवाखाने भरत का चाललेले आहेत, पूर्ण म्हणजे खूप पेशंट्स का येत आहेत, याचा अर्थ कुठेतरी काहीतरी चुकता आहेत, आहे की नाही, आपल्या काही सवयी चुकता आहेत किंवा आपल्या ब्रश पेस्ट महत्त्वाचे काही वापरतोय आपण त्याची निवड चुकती आहे. तर आपल्याला प्रॉपर ब्रश पेस्ट किंवा प्रॉपर महत्त्वाचं घेणं हे गरजेचं आहे. डे टू डे रुटीन जे असतं तर त्याच्यामध्ये दाताची काळजी आपण घ्यायलाच पाहिजे. आजकाल तर एक पैमाना आहे, पैमाना म्हणजे काय की बाबा एक आपण स्टँडर्डायझेशन, बाबा एक व्यक्तीचं आरोग्य चांगलं आहे तर याला पहिलं आपण म्हणतो त्याचा आरसा जो असतो तर दातं असतात. म्हणजे दातं ज्या व्यक्तीचे चांगले आहेत तर त्याचं आरोग्य पण चांगले असण्याची शक्यता ही ताट असते एकदम खूप जास्त प्रमाणात. आणि ज्या व्यक्तीचे दातं खराब आहेत त्या व्यक्तीची तब्येतसुद्धा खराब असण्याची शक्यता ही प्रचंड प्रमाणात असते. त्यामुळे आपल्या दाताचं आरोग्य हे आपल्या आरोग्याचा एक आरसा आहे, त्यामुळे दाताचं आरोग्य हे जपलंच पाहिजे. तर अशा ह्या अतिशय महत्त्वाच्या पार्टला, म्हणजे आपल्या शरीराला जो काही बाहेरच्या गोष्टींचा आपण कॉन्टॅक्ट असतो, म्हणजे आपण जे काही खातो, आपण काही खाऊ द्या, म्हणजे वरण भात भाजीपोळी खाऊ द्या अथवा पाणीपुरी खाऊ द्या, चॉकलेट्स खाऊ द्या, त्याचा पहिला टच जो होणार तो दातांना होणार आहे की नाही, त्याचा जो काही आघात होणार आहे तुमच्या गोष्टींचा, जे काही खाणाऱ्या गोष्टींचा, तो पहिल्या दातावर होतो आणि त्याच्यानंतर मग तुमच्या मग तो पोटात जातो, मग तो जठरामध्ये जातो, तिथून मग तो जो काही त्याचा प्रवास असतो तो कम्प्लीट होतो. तर ह्या अशा गोष्टीमुळं की तुमच्या दातावर वेगवेगळे परिणाम होत असतात. तर दैनंदिन आपण काय खातो, कसं राहतो, म्हणजे आपल्या काही सवयी तर नाही आहेत, त्या सवयीसुद्धा आपल्याला काही सवडाव्या लागतील. म्हणजे जर म्हणताल तुम्ही मला आरोग्य दातं चांगलं ठेवायचं आहे, मी गुटखा खाणार आणि घरी जाऊन ब्रश पेस्ट करणार, नाही चालत बाबा तसं, ते तुला ते गुटखा सोडावाच लागणार आहे काय. आणि नंतर मग असं होतं ना की उगं म्हणजे पापं करायचे आणि मंदिरात जाऊन हात जोडायचे तर उपयोग नाही, तर त्याच्यापेक्षा तू रोजच पुण्य कर, प्रॉब्लेम येणारच नाही आहेत काय, आणि आले तरी ते पुण्यामुळे तुझं ते तरून जाईल सगळ्या गोष्टी. तसं आहे, तुम्ही तुमच्या आरोग्याची रोज काळजी घ्या काय, एक दिवस काळजी घेतली एक दिवस काळजी नाही घेतली असं नाही, किंवा नंतर बघूत पुढं बघूत काहीतरी करूत असं नका, म्हणजे टाळ त्याच्या त्याला टाळूच नका. तुमच्या पूर्ण याचा लाईफचा मेन केंद्रबिंदू हे तुमचं आरोग्य ठेवा, बाकी गोष्टी त्याच्या भोवती घडत जातील. एकदम म्हणजे मी तुला मार्मिक सांगते.

सांगितलं आता तुम्हाला, किंवा तुमच्या आयुष्याचा मुख्य केंद्रबिंदू हे तुमचं आरोग्य ठेवा, काय आणि बाकीच्या गोष्टी ज्या काही आहेत, मला तुम्हाला ऑफिसला जाणं आहे, तुमच्या बॉससोबत तुमचं चांगलं रिलेशन राहणं आहे, अथवा तुमच्या व्यवसायामध्ये तुम्ही प्रगती करणं आहे, या सगळ्या गोष्टी ॲटोमॅटिक होणार आहेत. मग तुमचं आरोग्य चांगलं पाहिजे, ठीक आहे. आरोग्य म्हणजे काय, एकदम मस्त वाटायला पाहिजे आपल्याला, सकाळी उठलं ना फ्रेश वाटायला पाहिजे, आणि संध्याकाळपर्यंत तो फ्रेशनेस हा टिकवला गेला पाहिजे. आणि ह्या सकाळ ती संध्याकाळ याच्यामध्ये जो वेळ आहे तो पण अशा रीतीनं आपण आपला आरोग्यमय घालवायला पाहिजे, ज्या गोष्टी नाही आहेत. एखादा व्यक्ती आपल्याला काहीतरी थंड पेय देतो आहे, काहीतरी चॉकलेट्स देतो आहे, ते किती खायचं आणि किती नाही खायचं, त्याला कशा केव्हा नाही म्हणायचं हे आपल्याला कळायला पाहिजे. काय एखाद्या मित्रांसोबत दुपारीच आपण समजा कुठंतरी जेवायला गेलो बाहेर, तर आपल्याला नेमकं काय खायचं आहे, काय नाही खायचं आहे, किंवा नाही खाय नाही म्हणणंसुद्धा शिकलं पाहिजे, तरच तुमचं आरोग्य हे चांगलं राहणार आहे. खूप बघा तुम्ही, खूप काही काही म्हणजे असे प्रसंग असतात, तुम्ही आठवा की त्याच्यामध्ये जे सो कॉल्ड चांगल्या आरोग्याचे लोक असतात ते वारंवार गोष्ट, मला हे चालत नाही, मला ते चालत नाही, मी हे खात नाही, मला हे योग्य वाटत नाही. मी सांगतो ना की हे लोकांची तब्येत पण चांगली राहते जर त्यांनी तसं अवॉइड करावं लागतं कधी कधी. आता आपल्याला खूप ॲसिडिटी आहे, त्रास आहे, कशाला मग जास्त तिखट खात आहे की नाही, तर ते खायला नाही पाहिजे. दुसरी गोष्ट काय की ज्या लोकांचं आरोग्य चांगलं राहतं त्यांच्या आयुष्यामध्ये तुमच्या बाकीच्या ज्या दैनंदिन गोष्टी आहेत, म्हणजे जसं की सकाळी उठल्यानंतर ब्रश पेस्ट करणे आहे अथवा व्यायाम करणे आहे, हे नित्याच्या गोष्टी असतात. एकदम आजारी पडून डॉक्टरांचे खिसे भरणं हे काही योग्य नाही आहे. रोज तुमच्या शरीरावर इन्व्हेस्ट करा, ते शरीर तुम्हाला साथ देईल, आणि ते शरीरच तुम्हाला साथ दिली तर तुम्हाला सगळ्यात आनंदी आनंद होणार आहे. म्हणजे एक असं ऑब्झर्वेशन आहे की आजकाल जे काही गोळ्या औषधं आलेले आहेत, जे काही मेडिसिन्स आलेले आहेत दैनंदिन आयुष्यातल्या, बरं का, व्यायाम करतात तुम्ही, बघा आजकाल मुलं व्यायाम करायला लागलेले आहेत, बरं का, एक पिढी आहे सिटी लाईफमध्ये व्यायाम करते आहे, त्याच्यामध्ये काही लोक खूप चांगला आहार पण घेत आहेत, डायटिशियन न्यूट्रिशनिस्ट यांच्या एक प्रकारे ते सल्ला घेत आहेत आणि चांगलं आरोग्य जगत आहेत. आणि असं आढळून पण येतं आहे की हे मुलांचं जे आयुष्य आहे ते खूप छान राहत आहे आणि त्यांना काही आजार पण होत नाही आहेत. आणि चांगले म्हणजे जिम लावणे, रनिंग करणे, तसेच चांगले पेस्ट वापरणे, चांगले ब्रश वापरणे, चांगले माउथवॉशेस वापरणे, हिरड्यांना चोळायला चांगले गम मसाजिंग क्रीम वापरणे, याच्यामुळे दातांचंसुद्धा आयुष्य हे वाढीस लागत आहे. आणि ज्यांचे दातं मजबूत, खाणार पण मजबूत आणि राहणार पण मजबूत, हे वाक्य लक्षात ठेवा. तर कसं आहे की आपल्याला रोजच्या रोज आपल्या सगळ्याच आरोग्याची ही छान काळजी घ्यायची आहे, तरच आपण एक सुखी आणि निरोगी आयुष्य हे जगू शकतो. तर सर्वच रसिक श्रोत्यांना मला असं वाटतं की काळजी घेणं हे खूपच गरजेचं आहे, तरच दाताची मजबूती राहणार आहे. नाही तर मध्ये मी एक खूप मस्त जोक ऐकला होता, सांगतो तुम्हाला जोक. तो जोक असा होता की डॉक्टर विचारतो पेशंटला की अरे बाबा तुझे तीन दात तुटलेले दिसत आहेत, कसं काय तुटले म्हणे. तर तो रोगी जो असतो किंवा तो दाताला त्रास असणारा जो पेशंट असतो तो म्हणतो, अहो डॉक्टर साहेब ते माझ्या समोरचे दात तुटले ना ते कडक रोटीमुळे तुटले म्हणे, ते कडक रोटी केली ना माझ्या बायकोनं त्याच्यामुळे तुटून गेले. तर तो डॉक्टर परत म्हणतो अरे काय त्यामध्ये बनायचं ना, की मी नाही खात कडक रोटी, काय त्यात काय एवढं लाजायचं, सांगून टाकायचं बायकोला मला कडक रोटी चालत नाही, दातं तर वाचले असते. हो ना म्हणे साहेब, मी तेच म्हणलो म्हणे, मला कडक रोटी चालत नाही आणि दातं पडले म्हणे. म्हणजे कळालं ना तुम्हाला, असं पण होऊ शकतं म्हणजे अपार्ट फ्रॉम जोक्स की बाबा तुम्हाला आजूबाजूची परिस्थिती कशी आहे तर ती पण हाताळता यायला पाहिजे. आता विनोदाचा भाग सोडा, माझं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे की आपण जे डे टू डे लाईफ जगत आहोत तर त्याच्यामध्ये सकाळी उठल्यानंतर मग चांगली चूळ भरणे, नंतर मग हिरड्यांना मसाज करणे, माउथवॉश करणे, ब्रश पेस्ट करणे, हे तुमच्या दाताच्या आरोग्यासाठी गरजेचं आहे. आणि दिवसामध्ये ज्या ज्या वेळेस तुम्ही काही पदार्थ खात असाल, दुसरे इतर पदार्थ किंवा काही जेवण करत असाल, कुठं लग्नाला गेलं, कुठं कुठं गेलं, त्या ठिकाणी चांगली चूळ भरा ॲटलीस्ट, ठीक आहे, त्या ब्रश पेस्ट उपलब्ध नाही आहे, चांगली चूळ भरा, खळखळ चूळ भरा, तोंडातले जे काही घाण पदार्थ आहे सगळे बाहेर काढा, ते ठेवू नका असे तोंडामध्ये, नाही तर त्याच्यामुळं काय होतं की तुमच्या दाताचं आरोग्य हे धोक्यात येत असतं. आणि एक दैनंदिन सवयच लावून टाका की आपल्याला स्वच्छ राहायचं आहे, स्वच्छ दातं ठेवायची आहे, शरीर स्वच्छता ठेवायची आहे. त्याच्यामध्ये मी फार एक चांगलं स्लोगन वाचलं होतं, स्वच्छ भारत अभियानमध्ये एक स्लोगन होतं, जनजनने अब जान लिया आहे स्वच्छता को कर्तव्य मान लिया आहे. किती चांगलं वाक्य आहे की जनजनने जान लिया आहे, म्हणजे आपण स्वच्छ भारत म्हणतो तसंच आपलं दाताचं आरोग्यसुद्धा स्वच्छ

0: राहायला पाहिजे, आपलं शरीर स्वच्छ राहायला पाहिजे, आपलं घर स्वच्छ राहायला पाहिजे. टिपटॉप राहणं, टिपटॉप खाणं, टिपटॉप जगणं, याच्यात आनंद वेगळा आहे. आपण किती म्हणलं अहो काहीतरी स्टाईल मारत राहतो, बस सांग मारत राहतो, काहीतरी क्रीम वगैरे चुपडत राहतो आपल्या चेहऱ्याला, है ना. पूर्वीच्या काळच्या लोकांची त्वचा बघा, आजकाल मुलं जे आहेत ते चांगलं राहत आहेत. उगा आपण प्रत्येक वेळेस त्यांना नावं ठेवणंही गरजेचं नाही आहे. काही चांगल्या गोष्टी असतील आधुनिक काळाच्या, तर त्यांना आपण यश पण म्हणायला पाहिजे. हो खरंच आहे, पूर्वीच्या लोकांचं जीवनमान हे 40-50 वर्ष आयुष्य असायचं, म्हणजे जे अभ्यासलेलं आहे किंवा लोकांचं जीवन खूप कमी असायचं. 40-50 वर्षी लोक हे संपून जायचे. मात्र आता लोक 70 वर्ष 80 वर्ष जगत आहेत. आणि काही तर बाहेरचे जे देश आहेत त्याच्यामध्ये, परवा दिवशी मी लेख वाचला होता त्या फिनलंड नावाच्या देशाबद्दल, नेदरलँडबद्दल, तिथं तर अशी परिस्थिती आहे लोक 100-100 वर्ष सहज पार करायला लागलेले आहेत, फक्त एकाच गोष्टीमुळं की त्यांनी त्यांच्या आरोग्य हाच त्यांच्या आयुष्याचा केंद्रबिंदू म्हणून टाकलेला आहे. मग ते आरोग्य मानसिक आरोग्य असो, शारीरिक आरोग्य असो, या तुमच्या दाताचं आरोग्य असो, प्रत्येकाला ते महत्त्व द्यायला लागलेले आहेत. तर लक्षात ठेवा, आपल्या आरोग्याला महत्त्व द्या, मग आपोआपच बाकीच्या सगळ्या गोष्टी ह्या चांगल्या रीतीनं घडून येणार आहे. म्हणजे मी शेवटी जाता तर सगळ्याच रसिक श्रोत्यांना एक वाक्य सांगेल, हात छुटे भी तो रिश्ते नाही छुटा करते, वक्त की शाख से लम्हे नाही टुटा करते. तर त्याचप्रमाणे आपल्याला पण तुटायचं नाही आहे, आपल्याला त्या आठवणी ज्या काही आहेत किंवा चांगल्या गोष्टी आहेत आयुष्यभर या करतच राहायच्या आहेत. आणि रोज आठवायचं पण आहे की मला काय करायचं आहे, की माझ्या आयुष्याचा जे आरोग्य सांभाळण्याचा विषय आहे हा केंद्रबिंदू राहणार आहे. बाकी प्रॉब्लेम सलत राहणार आहेत, आयुष्यभर प्रॉब्लेम सगळ्यांनाच होत राहणार आहेत, एक नाही काहीतरी घरगुती भांडण होणार आहे, मित्रांशी प्रॉब्लेम्स होणार आहेत, कुठे जमिनीचे प्रॉब्लेम्स सगळं होत राहील. मात्र मी माझं आरोग्य हे प्राथमिक स्वरूपात सांभाळेल, आणि मी माझं आरोग्य सांभाळलं की बाकीच्या सगळ्या गोष्टी ह्या छानच होणार आहेत. तर हे सगळं मी तुम्हाला सांगून आजचा हा कार्यक्रम इथं संपवतो. माझा कार्यक्रम मन लावून आपण ऐकला त्याबद्दल मी अतिशय आपला आभारी आहे. डॉक्टर सागर मापारेंतर्फे आपल्या सर्वांनाच रविवार छान जाओ अशी मी सदिच्छा व्यक्त करतो, आणि हा कार्यक्रम इथं संपवतो. धन्यवाद श्रोत्यांनो.
1: आताच आपण ऐकला ग्राहक केंद्रित कार्यक्रम सुंदर असे एक अलंकार. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या नांदेड केंद्राचं प्रसारण. सकाळचे 7:51 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत मराठी भावगीतांचा कार्यक्रम भावधारा. पण तत्पूर्वी ऐकूया काही व्यावसायिक जाहिराती.
2: केवळ वसतिगृह नव्हे, शिक्षण व संस्काराचे माहेर घर
3: संस्कृती संवर्धन मंडळ श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल व ज्युनियर कॉलेज शारदानगर सगरोळी.
2: माझी शाळा सुंदर शाळा अभियानात राज्यस्तरीय A+ दर्जा प्राप्त.
3: शाळेचा अभिनव उपक्रम म्हणजे एक विद्यार्थी एक छंद एक कौशल्य या पार्श्वभूमीवर नवीन शैक्षणिक धोरणाचा अवलंब करणारी एकमेव शाळा.
2: प्रवेश परीक्षा दिनांक 1 जून 2026 सकाळी 11 वाजता मर्यादित प्रवेश.
3: संपर्क 79-72-76-89 आणि 93-56-91-52.
4: ऐकू न येणं हे बोलता न येण्याचं कारण आहे. योग्य श्रवण यंत्राच्या निवडीकरिता आजच भेटा डॉक्टर तुषार वनसागर यांना.
5: स्वनिम वाचा आणि श्रवण चिकित्सालय बर्बन फॅक्टरी एरिया वजिराबाद नांदेड. मोबाईल 93-23-18-50-50.
6: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदुकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत आजच भेट द्या चंदुकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून. टोल फ्री नंबर 07960991827.

0: परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: मुंबईचे सुप्रसिद्ध अस्थिरोग तज्ज्ञ डॉक्टर अतुल तट रविवार दिनांक 24 मे 2026 रोजी रयत रुग्णालय सोमेश कॉलनी नांदेड इथं सकाळी 10 ते 2 या वेळेत गुडघे दुखीच्या वयस्कर रुग्णांना तपासून सांधेरोपण शस्त्रक्रिया आवश्यक असल्याची खात्री वाटल्यास त्यांच्या पुढील

भेटीत अत्यंत माफक दरात शस्त्रक्रिया करतील. गरजूंनी या सेवेचा लाभ घ्यावा असे कार्यकारी मंडळ रयत रुग्णालय नांदेड यांनी कळवलं आहे. गरजू रुग्णांनी 100 रुपये तपासणी फीस भरून नाव नोंदणी करावी. ज्यांचे वार्षिक उत्पन्न 1,60,000 रुपयाहून कमी आहे अशा रुग्णांना आता मुख्यमंत्री सहायता निधीतून सांधेरोपण शस्त्रक्रियेसाठी आर्थिक सहाय्य मिळेल. संपर्क 94221-72832.

यशपाल मुंबारकर यांनी गायलेली गीतरचना होती डॉ सतीश गायकवाड यांची. संगीत होतं यशपाल मुंबारकर यांचं. या गीतरचनेबरोबरच मराठी भावगीतांचा कार्यक्रम भावधारा आम्ही आता समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळचे 8 वाजत आहेत. आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारे हिंदी बातमीपत्र समाचार प्रभात आम्ही आता सहक्षेपित करीत आहोत.

0: दैनिक भास्कर ने विस्तार से दी है। देश का बड़ा हिस्सा भीषण लू की चपेट में शीर्षक से जनसत्ता लिखता है, गर्म हवाओं से मस्तिष्क और आंखों पर पड़ रहा है बुरा असर। पत्र ने चिकित्सकों की सलाह को भी प्रमुखता दी है कि गंभीर सिरदर्द, चक्कर आना और बेहोशी जैसे लक्षण दिखते ही तुरंत डॉक्टर के पास जाना चाहिए। राजस्थान पत्रिका ने इस वैश्विक अध्ययन को प्रमुखता से दिया है कि मुंबई विश्वविद्यालय ने दुनिया को दिए 31 अरबपति। पत्र ने इसे भारतीय सपनों की जीत बताते हुए लिखा है, दुनिया में सबसे अधिक अरबपति बनाने वाले विश्वविद्यालयों की सूची में ये 10वें नंबर पर पहुंच गया है।
1: धन्यवाद फरत। अंत में मुख्य समाचार एक बार फिर। विदेश मंत्री डॉक्टर सुब्रमण्यम जयशंकर आज नई दिल्ली में अमेरिका के विदेश मंत्री मार्को रूबियो के साथ द्विपक्षीय वार्ता करेंगे। पश्चिम बंगाल में आयुष्मान भारत योजना जुलाई से लागू होगी, स्वास्थ्य साथी योजना के लाभार्थी भी इसमें शामिल होंगे। महाराष्ट्र विशेष जांच दल ने नाशिक टीसीएस दुष्कर्म और धर्मांतरण मामले में 4 आरोपियों के खिलाफ आरोप पत्र दाखिल किया। अमेरिका के राष्ट्रपति डोनाल्ड ट्रंप ने कहा, ईरान के साथ समझौते पर काफी हद तक सहमति बनी, होर्मुज जल डमरू मध्य को फिर से खोलना भी शामिल। मौसम विभाग ने दिल्ली सहित उत्तरी मध्य पूर्वी भारत में आज भीषण लू की आशंका व्यक्त की। और गुरविंदर सिंह ने रांची में फेडरेशन कप एथलेटिक्स में राष्ट्रीय रिकॉर्ड के साथ पुरुषों की 100 मीटर दौड़ में स्वर्ण पदक जीता। इसके साथ ही समाचार प्रभात का ये अंक समाप्त हुआ। नमस्कार।
2: एफएम एंड 101.1 मेगाहर्ट्ज स्वर आकाशवाणी से नांदेड केंद्र आहे। सकाळचे 8:15 झाले आहेत। प्रसारित करत आहोत ग्राहक केंद्रित कार्यक्रम। जितेंद्र घोडके सराफ पुणे।
3: तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे व्यक्तिगत आहेत, आकाशवाणी केंद्र किंवा ऍड एजन्सी या विचारांशी सहमत असतीलच असं नाही।
4: आकाशवाणीच्या सर्व रसिक श्रोत्यांना माझा म्हणजे प्रियांका गोगटेचा मनापासून नमस्कार। श्रोते हो, आज आपण पुण्यातील 100 वर्ष जुनी सुवर्ण पेढी जितेंद्र घोडके सराफांकडे मिळणाऱ्या श्री गजांत लक्ष्मी अंकी बद्दल माहीत करून घेणार आहोत। श्रोते हो, ही अंकी धारण करणाऱ्याला आर्थिक विवंचनेतून बाहेर पडण्यास मदत करू शकणारी, तसंच धनवृद्धी सोबत आर्थिक स्थैर्य प्राप्त करून देण्यास मदत करू शकणारी श्री गजांत लक्ष्मी अंगठी म्हणजे खरोखरच एक महत्वाची भूमिका निभावते असा अनुभव आपल्या असंख्य बंधू भगिनींना आला आहे। संपूर्णतः मल्याळी शास्त्रावर आधारित श्री गजांत लक्ष्मी अंगठी केरळ सोडल्यास संपूर्ण भारतात फक्त जितेंद्र घोडके सराफांकडेच मिळते। श्री गजांत लक्ष्मी अंगठी जेवढ्या शास्त्रशुद्ध पद्धतीनं आणि श्रद्धेनं तयार केली जाते, तेवढ्याच श्रद्धेनं स्वतः श्री जितेंद्र घोडके सराफ यांच्या हस्ते ती अंगठी धारण करणाऱ्यास दिली जाते, आणि तेवढ्याच श्रद्धेनं आणि शास्त्रशुद्ध पद्धतीनं ती एका विशिष्ट मुहूर्तावर अर्थात दिवाळीत लक्ष्मी पूजनाच्या दिवशी फक्त एक प्रहर म्हणजेच 1 तास 45 मिनिटांच्या कालावधीतच ती धारण करायची असते। जितेंद्र घोडके सराफांकडे मिळणारी ही श्री गजांत लक्ष्मी अंगठी सोनं, चांदी, तांब किंवा पंचधातू मध्ये एक विशिष्ट आणि अतिशय दुर्मिळ अशा घटक पदार्थाच्या मदतीनं तयार केली जाते। पण श्रोते हो, एक अतिशय महत्वाची गोष्ट म्हणजे आपण जर श्री गजांत लक्ष्मी अंगठी प्रथमच धारण करत असाल तर ही सोन्याची न घेता चांदी, तांब किंवा पंचधातू मध्येच बनवावी असा स्पष्ट सल्ला श्री जितेंद्र घोडके सराफ अर्थात सर्वांचे लाडके दादा आपल्या सर्व ग्राहकांना देतात, आणि ते अतिशय अभिमानानं आणि विश्वासानं असंही सांगतात की या दिवाळीत जी व्यक्ती चांदी, तांब किंवा पंचधातू मध्ये ही अंगठी धारण करते ती व्यक्ती पुढल्या वर्षी सोन्याची अंगठी घेण्यास स्वतः तर येतेच, पण इतर 10-12 लोकांनाही सोबत घेऊन येते। श्रोते हो, दिवसेंदिवस श्री गजांत लक्ष्मी अंगठीची वाढती मागणी, त्यामुळे शेवटच्या काही दिवसात होणारी गर्दी आणि कितीही प्रयत्न करून सुद्धा नाईलाजानं मागणी पूर्ण करू शकण्याची असमर्थता आणि त्यामुळे आमच्या प्रिय ग्राहकांची होणारी निराशा टाळण्यासाठी जितेंद्र घोडके सराफ यांनी या वर्षी मार्च महिन्यापासूनच श्री गजांत लक्ष्मी अंगठीची विक्री सुरू केली आहे। आपणास श्री गजांत लक्ष्मी अंगठी हवी असल्यास आजच आमच्या दालनात आपलं सहर्ष स्वागत आहे। इतर शहरातील ग्राहक फोन करून अंगठी बुक करू शकतात। या अंगठीची किंमत धातू म्हणजेच चांदी, तांब, पंचधातू आणि त्यामध्ये 1 लाईन, 2 लाईन, 3 लाईनचे डिझाईन त्याचप्रमाणे अंगठीचा साईज यावर ठरते। अंगठीचा साईज कसा द्यायचा हे फोनवर सांगितलं जाईल, त्याचप्रमाणे व्हिडिओ कॉलवर विविध डिझाईन्स दाखवण्याची सुद्धा सोय आहे।

0: एकदा अंगठीची निवड झाली, पेमेंट केलं की लागलीच तुम्हाला व्हॉट्सअपवर पावती पाठवली जाईल आणि अंगठी भारतात कुठेही कुरिअरनी पाठवण्याची सुद्धा सोय जितेंद्र घोडके सराफ यांनी केली आहे. एक अत्यंत महत्वाचं म्हणजे ही अंगठी जरी आता घेऊन गेलात तरीही ही अंगठी इतर शुभ मुहूर्त जसं की गुढीपाडवा, अक्षय तृतीया, दसरा किंवा गुरुपुष्यामृत या दिवशी धारण न करता आधी सांगितल्याप्रमाणे फक्त आणि फक्त दिवाळीत लक्ष्मी पूजनाच्या दिवशी तेही फक्त एक प्रहर म्हणजेच 1 तास 45 मिनिटातच 5 मिनिटांचा विधी करून भक्तीभावानं ती धारण करायची आहे. घरी करण्यात येणाऱ्या या विधीसाठी कुठलाही खर्च येत नाही. तर मग श्रोते हो, आता वाट कसली बघताय? आजच श्री गजांत लक्ष्मी अंगठी घरी घेऊन जा आणि आपल्या आर्थिक अडचणींवर मात करून आर्थिक उन्नतीच्या मार्गावर पहिलं पाऊल टाका. आमचा पत्ता: जितेंद्र घोडके सराफ, बिझी लँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, चितळे बंधू मागील लेन, सदाशिवपेठ, पुणे. आमचे फोन नंबर्स: 93-56-360-175 किंवा 93-56-370-970 किंवा 83-90-212-143 किंवा 98-81-211-748. आमचे लँडलाईन नंबर्स: 020-244-78-286 किंवा 020-244-80-135.
1: आताच आपण ऐकला ग्राहक केंद्रित कार्यक्रम जितेंद्र घोडके सराफ पुणे. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या नांदेड केंद्राचं प्रसारण. प्रसारित करत आहोत सुगम संगीत. पण तत्पूर्वी ऐकूया काही व्यावसायिक जाहिराती.
2: हे बोलता न येण्याचं कारण आहे योग्य श्रवण यंत्राच्या निवडीकरिता आजच भेटा डॉक्टर तुषार वनसागर यांना.
3: स्वनिम वाचा आणि श्रवण चिकित्सालय, बर्बन फॅक्टरी एरिया, वैजराबाद, नांदेड. मोबाईल 93-23-18-50-50.
4: शासन मान्यता प्राप्त GNM नर्सिंगला ऍडमिशन घ्यायचंय तर ही सुवर्ण संधी तुमच्यासाठी.
5: होय, इयत्ता 12वी पास विद्यार्थ्यांना थेट प्रवेश तर मागास प्रवर्ग विद्यार्थ्यांना स्वाधार आणि शिष्यवृत्ती लागू.
4: आजच भेट द्या तुकाई GNM नर्सिंग स्कूल, SBI बँकेजवळ, मालेगाव रोड, तरोडा खुर्द, नांदेड. संपर्क 99-75-82-93-93.
6: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदूकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत. आजच भेट द्या चंदूकाका सराफ ज्वेल्स, 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796-999-1827.
7: आजोबा, हे कुठलं प्लांट आहे?
8: टँजेरीन. खूप गोड असत, तोडू नकोस. हा,
9: फ्री फॉरेन ट्रिप, लिंक वर क्लिक करा, आता करतो.
7: आजोबा थांबा, लिंक वर क्लिक करू नका.
9: का?
7: हा SMS स्कॅम आहे, क्लिक केलं तर तुमचे बँक डिटेल्स होतील चोरी.
8: थँक्स गप्पू, वाचवलंस. हे घे तुझ्या समजूतदारपणाचं फळ.
10: RBI सांगते आहे, स्मार्ट बना, कूल रहा.
11: युरोपमध्ये प्रशिक्षित डॉक्टर विवेक मोतेवार यांचे मोतेवार नेत्रालय नांदेड येथे. सेंच्युरियन या जगातील सर्वोत्तम फेको मशीनद्वारे बिनटाक्याची मोतीबिंदू शस्त्रक्रिया, काचबिंदू, बुबुळाचे आधार, तिरळेपणा यावर सुपर स्पेशालिस्ट डॉक्टरद्वारे शस्त्रक्रिया, मधुमेहींच्या नेत्रविकारावर रेटिना लेझरद्वारे उपचार. मोतेवार नेत्रालय, ST स्टँड जवळ, डॉक्टर्स लेन, नांदेड.
12: प्राध्यापक पौल सरांचे संकेत हॉस्टेल.
13: इयत्ता 1-10 मुलांसाठी आणि संजीवनी मुलींचे हॉस्टेल. इयत्ता 1-12 मुलींसाठी प्रवेश चालू आहे.
12: संपर्क ओमकारेश्वर नगर, तरोडा बुद्रुक, नांदेड.
13: मोबाईल 98-90-29-87-26. डॉक्टर संभाजी कदम यांचे गौरी मूळव्याधी हॉस्पिटल. क्षारसूत्र आणि लेझर सुविधा, ऑपरेशन नंतर 1 तासात डिस्चार्ज, कमी खर्चात चांगली सुविधा, मायनॉर केसेस साठी औषधीन उपचार, 27 वर्षाचा अनुभव, स्त्री रुग्णांसाठी स्वतंत्र व्यवस्था. संपर्क गौरी मूळव्याधी हॉस्पिटल, गोवर्धन घाट पुलाजवळ, बोरबन, नांदेड. मोबाईल 93-724-50-152.
6: नात्यांचा आनंद वाढवणार वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदुकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत, आजच भेट द्या चंदुकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून. टोल फ्री नंबर 07976999.

स्वप्नील बांदोडकर यांनी गायलेली ही गीतरचना होती हेमंत औसाळकर यांची. संगीत होतं श्रीकृष्ण चंद्राते यांचं. श्रोते हो, याबरोबरच सुगम संगीताचा हा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून. FM 101.1 MHz आणि न्यूज ऑन AIR या ॲपवर आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. सकाळचे 8:30 होत आहेत. आकाशवाणी पुणे केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या राष्ट्रीय मराठी बातम्या आम्ही आता आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.

0: आकाशवाणी पुणे, सकाळचे 8:30 वाजलेत. प्रसारित करत आहोत राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी, पराग चिंचोळकर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारताच्या विकास यात्रेत सहभागी व्हायला जग उत्सुक असल्याचं 19व्या रोजगार मेळ्यात पंतप्रधानांचं प्रतिपादन. देशातल्या 51,000 युवकांना सरकारी नियुक्तीपत्रांचं वितरण. क्वाड परराष्ट्रमंत्र्यांच्या बैठकीत सहभागी होण्यासाठी आलेल्या अमेरिकी परराष्ट्रमंत्री रुबिओ यांच्यासोबत डॉ जयशंकर यांची बैठक. आगामी काळात भारत संरक्षण साहित्याचा सक्षम निर्यातदार होणार, केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचं प्रतिपादन. आणि आयपीएल क्रिकेटमध्ये पंजाब किंग्जचा लखनौ सुपर जायंट्सवर विजय. आता सविस्तर बातम्या. भारताच्या विकास यात्रेत सहभागी व्हायला जग उत्सुक असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल केलं. देशानं आपल्या कर्मयोगींवर विश्वास ठेवला असून आता त्यांच्या समर्पण, आचरण आणि दैनंदिन कृतीद्वारे त्या विश्वासाला जागणं आणि तो अधिक दृढ करणं ही त्यांची जबाबदारी आहे, असं पंतप्रधानांनी 19व्या रोजगार मेळ्याला दूरस्थ पद्धतीनं संबोधित करताना सांगितलं. तरुणांना संधी, रोजगार आणि जागतिक ओळख उपलब्ध करून देण्याच्या उद्देशानं सरकार विविध देशांबरोबर भागीदारी करत आहे. शाश्वत ऊर्जा, स्वच्छ ऊर्जा क्षेत्रांमध्ये रोजगाराच्या नवीन संधी निर्माण केल्या जात आहेत, अशी माहितीही त्यांनी दिली. हा रोजगार मेळा देशभरातल्या 47 ठिकाणी आयोजित करण्यात आला होता. देशभरातून निवडलेले 51,000 नवनियुक्त उमेदवार रेल्वे मंत्रालय, गृह मंत्रालय, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय तसंच उच्च शिक्षण विभाग यांसारख्या विविध मंत्रालयं आणि विभागांमध्ये रुजू होणार आहेत. महाराष्ट्रात नागपूर इथं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत काल रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं, तर पुण्यात राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते नियुक्तीपत्रांचं वितरण करण्यात आलं. परराष्ट्रमंत्री डॉ एस जयशंकर आज नवी दिल्लीतील हैदराबाद हाऊस इथं अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्को रुबिओ यांच्यासोबत द्विपक्षीय बैठक घेणार आहेत. बैठकीत प्रादेशिक आणि जागतिक शांतता तसंच सुरक्षेशी संबंधित मुद्द्यांसह विविध विषयांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. क्वाड परराष्ट्रमंत्र्यांच्या बैठकीत सहभागी होण्यासाठी अमेरिकी परराष्ट्रमंत्री रुबिओ काल 4 दिवसांच्या दौऱ्यावर भारतात दाखल झाले. त्यांनी काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आणि संरक्षण, सामरिक तंत्रज्ञान, व्यापार आणि गुंतवणूक, ऊर्जा सुरक्षा, कनेक्टिव्हिटी, शिक्षण आणि दोन्ही देशांमधील जनतेतील परस्पर संबंध यांसारख्या विविध क्षेत्रांमधील द्विपक्षीय सहकार्यात झालेल्या सातत्यपूर्ण प्रगतीची माहिती दिली. भारत आणि अमेरिका जागतिक हितासाठी एकत्रितपणे काम करत राहतील, असं मोदी यांनी यावेळी सांगितलं. शांतता प्रयत्नांना भारताचा सातत्यपूर्ण पाठिंबा असल्याचं सांगून संवाद आणि मुत्सद्देगिरीद्वारे संघर्षाचं शांततापूर्ण निराकरण करण्याच्या आवाहनाचा पंतप्रधानांनी पुनरुच्चार केला. रुबिओ यांनी पश्चिम आशियातील परिस्थितीसह विविध प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवर अमेरिकेचा दृष्टिकोन मांडून भारताला अमेरिकेचा एक महत्वाचा भागीदार असल्याचं म्हटलं. क्वाड परराष्ट्रमंत्र्यांच्या 26

मेला होणाऱ्या बैठकीत परराष्ट्रमंत्री डॉ जयशंकर, ऑस्ट्रेलियाच्या परराष्ट्रमंत्री पेनी वोंग, जपानचे परराष्ट्रमंत्री तोशिमित्सू मोटेगी आणि अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्को रुबिओ सहभागी होतील. संरक्षण साहित्याच्या बाबतीत आतापर्यंत आयात करणारा देश म्हणून देशाची ओळख होती, परंतु आगामी काळात भारत हा संरक्षण साहित्याचा सक्षम निर्यातदार देश होणार आहे, असं प्रतिपादन राजनाथ सिंह यांनी केलं. महाराष्ट्रात शिर्डी इथल्या सावळी विहीर औद्योगिक वसाहतीत उभारण्यात आलेल्या तोफगोळा उत्पादन प्रकल्पाचं उद्घाटन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते काल झालं, त्यावेळी ते बोलत होते. नवीन युगाचा हा शंखनाद असून संरक्षण क्षेत्रातील खासगी भागीदारी सध्याच्या 30-35% आगामी काळामध्ये 50% नेणार असल्याचं राजनाथ सिंह यांनी सांगितलं. कार्यक्रमास राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच इतर मान्यवर उपस्थित होते. वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल उद्यापासून भारतीय उद्योगपतींच्या शिष्टमंडळासह 3 दिवसीय कॅनडा दौऱ्यावर जाणार आहेत. व्यापार, गुंतवणूक आणि सीईपीए अर्थात भारत कॅनडा सर्वसमावेशक आर्थिक भागीदारी करार वाटाघाटींना गती देण्यासाठी गोयल ओटावा आणि टोरांटो इथं द्विपक्षीय बैठका घेतील, अशी माहिती वाणिज्य मंत्रालयानं दिली आहे. या कराराच्या नियम आणि अटींवर यावर्षी मार्चमध्ये कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांच्या भारत दौऱ्यादरम्यान स्वाक्षरी करण्यात आली होती. वाटाघाटींची पहिली फेरी मार्चमध्ये दुरुस्त पद्धतीनं पार पडली तर दुसरी फेरी 8 मे रोजी संपली. या दौऱ्यादरम्यान ओटावा इथं वाटाघाटींची पुढील फेरी आयोजित केली जाईल. 2030 द्विपक्षीय व्यापार 70 अब्ज कॅनेडियन डॉलर्सपर्यंत वाढवण्याच्या सामायिक महत्वाकांक्षेसह दोन्ही देश या वर्षाच्या अखेरपर्यंत एक संतुलित आणि परस्पर फायदेशीर सीईपीए करार लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या दिशेनं काम करत आहेत. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री जे पी नड्डा यांनी आरोग्य क्षेत्रातील पायाभूत सुविधांसोबतच डॉक्टर आणि वैद्यकीय तज्ञांचं प्रशिक्षण तितकंच महत्वाचं असल्याचं सांगितलं. नवी दिल्ली इथं आयोजित नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन्स इन मेडिकल सायन्सेसच्या 23व्या दीक्षांत समारंभात ते बोलत होते. डॉक्टर हे आरोग्य व्यवस्थेचे सॉफ्टवेअर तर रुग्णालय आणि सुविधा हार्डवेअर असल्याचं त्यांनी नमूद केलं. नवोदित तज्ञांची कौशल्य आणि समर्पण देशातील आरोग्यसेवा अधिक सक्षम करतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. विकसित भारत आणि निरोगी भारत संकल्पना साकारण्यात वैद्यकीय क्षेत्राची भूमिका महत्वाची असल्याचंही त्यांनी सांगितलं. कार्यक्रमात 26,000 अधिक उमेदवारांना विविध वैद्यकीय पदव्या प्रदान करण्यात आल्या. शिक्षण मंत्रालयाच्या शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागानं नवी दिल्ली इथं साकुरा विज्ञान कार्यक्रम 2026 निवडलेल्या विद्यार्थ्यांच्या पथकाला हिरवा झेंडा दाखवून निरोप दिला. या उपक्रमाअंतर्गत 15 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमधील सरकारी शाळांमधील 56 विद्यार्थी आणि 4 पर्यवेक्षक 30 तारखेपर्यंत जपान दौऱ्यावर असतील. विद्यार्थ्यांमध्ये 24 मुलं आणि 32 मुलींचा समावेश आहे. हे विद्यार्थी राष्ट्रीय आर्थिक निकष आधारित गुणवत्ता शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत निवडले गेले आहेत. भारतासोबत घाना, नायजेरिया आणि दक्षिण आफ्रिका इथले विद्यार्थीही या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. जपान सायन्स अँड टेक्नॉलॉजी एजन्सीतर्फे राबवण्यात येणाऱ्या या कार्यक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक संशोधनाची आवड निर्माण करणं आणि जपानच्या प्रगत विज्ञान तंत्रज्ञानासह सांस्कृतिक वारशाची ओळख करून देणं हा आहे. केंद्र शासनानं विकसित भारत जी रामजी अधिनियम 2025 अंतर्गत नियमांचा मसुदा व्यापक जनपरामर्शासाठी प्रकाशित केला आहे. कोणतीही व्यक्ती, संबंधित भागधारक, संस्था आणि संघटना या नियमांवर आपले आक्षेप अथवा सूचना पुढील महिन्याच्या 21 तारखेपर्यंत सादर करू शकतात, असं ग्रामीण विकास मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे. विकसित भारत जी रामजी कायदा 2025 अधिसूचना या महिन्याच्या 11 तारखेला जारी करण्यात आली असून 1 जुलै 2026 तो सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये लागू होईल. यूएनसी अर्थात युनायटेड नागा कौन्सिलच्या 6 सदस्यीय शिष्टमंडळानं मणिपूरचे मुख्यमंत्री एन बिरेन सिंह यांची भेट घेऊन राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेच्या परिस्थितीवर चर्चा केली. बैठकीत उपमुख्यमंत्री लोसी डिखो, गृहमंत्री गोविंद दास आणि नागा आमदार उपस्थित होते. यूएनसीनं कांगपोकपी जिल्ह्यातील कोन्साखुल इथून अपहरण झालेल्या 6 नागा गावकऱ्यांचा शोध घेण्याची मागणी केली. मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाचा तपास एनआयएकडे सोपवण्यात येणार असल्याचं सांगितलं. 14 मे शोधमोहीम सुरू असल्याची माहिती देत ओलीस ठेवलेल्या 14 कुकी नागरिकांच्या सुटकेसाठी सहकार्य करण्याचं आवाहनही त्यांनी यूएनसीला केलं आहे.
आयपीएल क्रिकेटमध्ये लखनौ इथल्या एकनाथ क्रिकेट मैदानावर काल रात्री पंजाब किंग्जनं कर्णधार श्रेयस अय्यरच्या नाबाद

0: बाद 101 धावांच्या जोरावर लखनौ सुपर जायंट्सचा 7 गडी राखून पराभव केला. लखनौ सुपर जायंट्सनं विजयासाठी ठेवलेल्या 197 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पंजाब किंग्जनं 18 षटकात 3 गड्यांच्या मोबदल्यात 200 धावा केल्या. स्पर्धेत आज 2 सामने होणार असून पहिला सामना मुंबईतील वानखेडे मैदानावर मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात दुपारी 3:30 वाजता सुरू होईल, तर कोलकाता इथल्या इडन गार्डन्सवर दुसऱ्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात लढत होईल. हा सामना संध्याकाळी 7:30 वाजता सुरू होणार आहे. हवामान. भारतीय हवामान विभागानं आज उत्तरेकडील काही राज्य तसंच विदर्भाच्या काही भागात तीव्र उष्णतेच्या लाटेचा अंदाज वर्तवला आहे. बिहार, छत्तीसगड, झारखंड, ओडिशा, पंजाब, राजस्थान तसंच तेलंगणातील काही ठिकाणीही अशाच प्रकारची हवामान स्थिती राहण्याची शक्यता आहे. आसाम, मेघालय, पश्चिम बंगाल आणि सिक्कीमच्या काही भागात आज मुसळधार पावसाचा अंदाज असून दक्षिणेकडील काही राज्यांसह ईशान्य भारताच्या काही भागात तसंच बिहार, जम्मू आणि काश्मीर, लडाख, कोकण आणि गोवा इथं आज विजा आणि मेघगर्जनेसह वादळाचा अंदाज आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. भारताच्या विकासयात्रेत सहभागी व्हायला जग उत्सुक असल्याचं 19व्या रोजगार मेळ्यात पंतप्रधानांचं प्रतिपादन. देशातल्या 51,000 युवकांना सरकारी नियुक्तीपत्रांचं वितरण. क्वाड परराष्ट्रमंत्र्यांच्या बैठकीत सहभागी होण्यासाठी आलेल्या अमेरिकी परराष्ट्रमंत्री रुबिओ यांच्यासोबत डॉ जयशंकर यांची बैठक. आगामी काळात भारत संरक्षण साहित्याचा सक्षम निर्यातदार होणार, केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचं प्रतिपादन. आणि आयपीएल क्रिकेटमध्ये पंजाब किंग्जचा लखनौ सुपर जायंट्सवर विजय. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबई FM बँड 101.1 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन AIR या ॲपवर आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. सकाळचे 8:40 झाली आहे. तर प्रसारित करीत आहोत गझल गीतांचा कार्यक्रम. कार्यक्रमात प्रारंभी ऐकूया तलत अजीज यांनी गायलेली हसन काझमी यांची गझल. संगीत आहे तलत अजीज यांचं.

नई रोशनी तेरी अंगड़ाइयों से मिली, जहन दिल को नई रोशनी।

0: अरे वा, आपल्या सुंदर दातांचं रहस्य काय?
1: अगदी सोपं आहे. नांदेडचं माऊली मल्टी स्पेशालिटी डेंटल क्लिनिक.
0: होय, डॉक्टर योगेश चंचलवाडी यांचं माऊली मल्टी स्पेशालिटी डेंटल क्लिनिक,
1: जिथं होतील तुमच्या दातांवर अत्याधुनिक पद्धतीनं समाधानकारक उपचार,
0: डिजिटल एक्सरे आणि लेझर ट्रीटमेंट,
1: फक्त एका दिवसात रूट कॅनल ट्रीटमेंट,
0: वेडेवाकड्या दातांसाठी फिक्स ब्रेसेस आणि स्माइल डिझायनिंग,
1: लहान मुलांच्या दातांचे विशेष उपचार
0: आणि अत्याधुनिक कवळी,
1: अद्ययावत सुविधा आणि तज्ञ डॉक्टरांचा सल्ला.
0: मग विचार कसला करताय? आजच भेट द्या
1: माऊली मल्टी स्पेशालिटी डेंटल क्लिनिक, आनंद नगर चौक, नांदेड.
0: संपर्क 7020325795.
2: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदूकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत, आजच भेट द्या चंदूकाका सराफ ज्वेल्स, 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796999187.
3: ऐकू न येणं हे बोलता न येण्याचं कारण आहे. योगेश श्रवण यंत्राच्या निवडीकरिता आजच भेटा डॉक्टर तुषार वनसागर यांना.
4: स्वनिमुआच्या आणि श्रवण चिकित्सालय, बर्बन फॅक्टरी एरिया, वजिराबाद, नांदेड. मोबाईल 93218550.
5: युरोप मध्ये प्रशिक्षित डॉक्टर विवेक मोतेवार यांचे मोतेवार नेत्रालय नांदेड येथे सेंचुरियन या जगातील सर्वोत्तम फेको मशीन द्वारे बिनटाक्याची मोतीबिंदू शस्त्रक्रिया, काचबिंदू, बुबुळाचे आजार, तिरळेपणा यावर सुपर स्पेशालिस्ट डॉक्टर द्वारे शस्त्रक्रिया, मधुमेहींच्या नेत्र विकारावर रेटिन

0: लेझरद्वारे उपचार मोतेवार नेत्रालय एसटी स्टँड जवळ डॉक्टर्स लेन नांदेड.
1: केवळ वसतिगृह नव्हे शिक्षण व संस्काराचे माहेर घर.
0: संस्कृती संवर्धन मंडळ श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल व ज्युनियर कॉलेज शारदानगर सगरोळी.
1: माझी शाळा सुंदर शाळा अभियानात राज्यस्तरीय A+ दर्जा प्राप्त.
0: शाळेचा अभिनव उपक्रम म्हणजे एक विद्यार्थी एक छंद एक कौशल्य या पार्श्वभूमीवर नवीन शैक्षणिक धोरणाचा अवलंब करणारी एकमेव शाळा.
1: प्रवेश परीक्षा दिनांक 1 जून 2026 सकाळी 11 वाजता मर्यादित प्रवेश.
0: संपर्क 79-72-76-89 आणि 93-56-91-52-76.
2: डॉक्टर संभाजी कदम यांचे गौरी मूळव्याधी हॉस्पिटल क्षारसूत्र आणि लेझर सुविधा. ऑपरेशन नंतर 1 तासात डिस्चार्ज. कमी खर्चात चांगली सुविधा. मायनॉर केसेस साठी औषधीन उपचार. 27 वर्षाचा अनुभव. स्त्री रुग्णांसाठी स्वतंत्र व्यवस्था. संपर्क गौरी मूळव्याधी हॉस्पिटल गोवर्धन घाट पुलाजवळ बोरबन नांदेड. मोबाईल 93-724-50-152.
3: मुंबईचे सुप्रसिद्ध अस्थिरोग तज्ञ डॉक्टर अतुल तट रविवार दिनांक 24 मे 2026 रोजी रेत रुग्णालय सोमेश कॉलनी नांदेड इथं सकाळी 10 ते 2 या वेळेत गुडघेदुखीच्या वयस्कर रुग्णांना तपासून सांधेरोपण शस्त्रक्रिया आवश्यक असल्याची खात्री वाटल्यास त्यांच्या पुढील भेटीत अत्यंत माफक दरात शस्त्रक्रिया करतील. गरजूंनी या सेवेचा लाभ घ्यावा असे कार्यकारी मंडळ रयत रुग्णालय नांदेड यांनी कळवलं आहे. गरजू रुग्णांनी 100 रुपये तपासणी फीस भरून नाव नोंदणी करावी. ज्यांचे वार्षिक उत्पन्न 1,60,000 रुपयाहून कमी आहे अशा रुग्णांना आता मुख्यमंत्री सहायता निधीतून सांधेरोपण शस्त्रक्रियेसाठी आर्थिक सहाय्य मिळेल. संपर्क 94-221-72-832.
1: प्राध्यापक पौल सरांचे संकेत हॉस्टेल.
2: इयत्ता 1 ते 10 मुलांसाठी आणि संजीवनी मुलींचे हॉस्टेल. इयत्ता 1 ते 12 मुलींसाठी प्रवेश चालू आहे.
1: संपर्क ओंकारेश्वर नगर तरोडा बुद्रुक नांदेड.
2: मोबाईल 98-90-29-87-26.
4: शासन मान्यता प्राप्त GNM नर्सिंगला ऍडमिशन घ्यायचंय तर ही सुवर्ण संधी तुमच्यासाठी.
5: होय, इयत्ता 12 पास विद्यार्थ्यांना थेट प्रवेश तर मागास प्रवर्ग विद्यार्थ्यांना स्वाधार आणि शिष्यवृत्ती लागू.
4: आजच भेट द्या तुकाई GNM नर्सिंग स्कूल SBI बँकेजवळ मालेगाव रोड तरोडा खुर्द नांदेड. संपर्क 99-75-82-73-93.
6: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदुकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत. आजच भेट द्या चंदुकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796-999-1827.
7: ऐकू न येणं हे बोलता न येण्याचं कारण आहे. योग्य श्रवण यंत्राच्या निवडीकरिता आजच भेटा डॉक्टर तुषार वनसागर यांना.
8: स्वनी मुहाच्या आणि श्रवण चिकित्सालय बर्बन फॅक्टरी एरिया वजिराबाद नांदेड. मोबाईल 93-23-18-50-50.

जगजीत सिंग यांनी गायलेली ही गझल होती कैफी आझमी यांची. संगीत होतं जगजीत सिंग यांचं. शेवटी हो गझल की त्यांच्या कार्यक्रमात शेवटी ऐकूया. जगजीत सिंग यांनी गायलेली अली सरदार जाफरी आणि रोशन नादान यांची गझल. संगीत आहे जगजीत सिंग यांचं.

श्रोते हो, याबरोबरच गझल गीतांचा हा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून. सकाळचे 9 वाजत आहेत. आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारे विविध भारती सेवेचे कार्यक्रम आम्ही

0: FM बँड 101.1 MHz वर आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. सकाळचे 10 वाजले आहेत. प्रसारित करीत आहोत श्रोत्यांच्या आवडीच्या गीतांचा फोन इन कार्यक्रम फोन फरमाईश.
1: श्रोत्यांशी संवाद साधत आहेत आनंद पंडित आणि वर्षा खांजोडे.
0: या कार्यक्रमाला तांत्रिक सहाय्य मिळालं आहे शेख शब्बीर उस्मान नगरकर आणि संजय उंचेगावकर यांचं.
1: तंत्रनिर्देशन बाबूराव डोली यांचं.
0: या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत राहुल अत्राम. कार्यक्रमाला सुरुवात करूया या फोनने.
2: हॅलो सर.
1: हॅलो.
2: आकाशवाणी नांदेड केंद्र का?
1: हो, आकाशवाणी नांदेड केंद्र आणि कार्यक्रम फोन फरमाईश. कोण बोलताय?
2: आम्ही माधव जाखरवार बोलतो. बोलून
1: माधवजी काय करता आपण?
2: काय नाही मॅडम, मी घरीच आहे सध्याच्याला. प्रोग्राम करीत गेलो अण्णाभाऊसाठी. ते
1: प्रबोधन करत होतात तुम्ही?
2: हो, समाज प्रबोधन करीत गेलो. म्हणजे आता काय घरीच आहे मी.
1: तुम्ही समाज प्रबोधन करता तर कशा प्रकारे करता?
2: मातंग समाजाची दुनिया चालली होती. पुन्हा हे जे हुंडा बळी कुटुंब कल्याण अंधश्रद्धा निर्मूलनचे म्हणजे कोणी असतात ना, अंधश्रद्धे म्हणजे राहणारे लोक. सुख शांतीचे वैभव असतात. दारू कशाला घरी, धनी निघाली उद्या माहेरी. सुख शांती असताना जे पती दारू पिऊन येतो आणि पत्नीला त्रास करतोय, त्याच्यासाठी असे माझ्याकडे गीत आहे सर. तर मॅडम, आजच्या गाण्यामध्ये माझी फरमाईश आहे.
1: बोला.
2: अण्णाभाऊ साठेची छक्कड टाका मॅडम.
1: ऐकूयात आपल्या आवडीची ही अण्णाभाऊ साठे यांची छक्कड.

मी तिला हसवण्याची खैरात केली, पत्राची वचनाची दागिन्यानं मडून काढायची आणि बोली केली शिंदेशाही तोड्याची, साज वज्रटी गळ्यात माळ, पुतळ्याची हातात गोखर, पायात

0: हॅलो, नमस्कार. कार्यक्रम फोन फरमाइश.
1: सर, मला गाणं ऐकायचं होतं. सर,
0: मला आपलं नाव, आपलं गाव.
1: प्रधान पाटील बोलतो, धानोरा,
0: कुठून बोलता आपण?
1: पोस्टर लिमगाव. आणि सर, मला दिलवाले पिक्चर मधलं गाणं ऐकायचं होतं. सर,
0: बर, दिलवाले चित्रपटातलं कोणतं गीत?
1: सर, कॉलेजची एक लडकी आहे. हा
0: ठीक आहे प्रधान.
1: सर.
0: काय करता आपण?
1: सर, मी शेती करतो. सर,
0: किती शेती आहे मग?
1: शेती 8-9 एकर आहे. सर,
0: बर, आता उन्हाळ्याचे दिवस आहेत, तसं शेतीमध्ये काहीच नाही आणि शेतीची मशागतीची कामं सुरू असतील आपली.
1: हा सर.
0: बर, गेल्या वर्षी काय पीक घेतलं होतं?
1: सर, गेल्या वर्षी सर ऊस आहे. सर, आता 3 एकर ऊस आहे. सर,
0: बर बर.
1: आणि सर, म्हणजे आम्हाला काही पाण्याची वगैरे अडचण काही नाही सर, कारण आमचं पाणी सुचत नाही. सर,
0: का बर, म्हणजे पाण्याची इतकी उपलब्धता आपल्याकडे जास्त आहे की कितीही
1: हा
0: उपलब्ध
1: जास्त
0: तर
1: आहे
0: सांगत
1: सर.
0: नाही.
1: पण लाईट वगैरे सर खूप काही त्रास द्यायली सर, कारण लाईट बरोबर चालणार सर.
0: आपल्याकडे लाईट जरी नसेल तरी सोलार सिस्टमच्या ज्या योजना आहेत त्याही सरकारनं देऊ केलेल्या आहेत आणि या योजनांचे जवळपास सर्व शेतकरी उपभोग घेत आहेत. आपण ती सोलार सिस्टमची योजना घेतलेली नाही आहे का?
1: सर, आम्ही पण अप्लाय केले सर, सिद्धकलाचं आहे सोलर, मी अप्लाय केले सर, पण त्याचं मटेरियल वगैरे अवेलेबल महिना गेलो सर.
0: सगळीकडे जर अडचणी आहेत तर
1: हा
0: बैलाच्या मोटीवर जर पाणी दिलं तर लय चांगलं
1: नाही
0: होईल
1: सर,
0: मग.
1: म्हणजे सर, जे शेतकऱ्याला सोलर वगैरे योजना मिळती ना सर, त्यामध्ये काय व्हायला, शेतकऱ्याची पाहणी कोणी करायला ना. आता महावितरण आता निर्णय घेतलाय सर की सोलर टायना द्यायचं, टायना लावणार सर, आणि शेतकऱ्याला लाईट देणार सर दिवसा सोलरवर. फार ठिकाणी सर प्लॅनिंग चालू आहे ना सर.
0: म्हणजे अशी ही एक योजना आलेली आहे, शासकीय योजना, ज्याच्यामध्ये
1: हा
0: एमएसईबी किंवा सरकारी यंत्रणा एकाच ठिकाणी सोलार लावणार आणि त्याची जी वीज आहे
1: हा
0: ती वीज तुम्हाला पुरवठा करणार.
1: हा सर, तसं तळी ठिकाणी, लिंबगाव या ठिकाणी चालू आहे सर कामं.
0: म्हणजे ही एक योजना आणखी, म्हणजे जे वाऱ्या वादळानं किंवा पावसानं किंवा वानरानं वगैरे जे खराब होणारं सोलार आहे त्याच्याऐवजी आपल्याला तयार वीज आपल्याला मिळणार आहे आणि आपण तिथून आपल्या शेतीला पाणी देऊ शकणार आहोत. त्याच्यामुळं सरकारी योजना येत आहेत, त्याचाही आपण उपयोग घ्यावा. आपल्यासोबत बोलून खूप छान वाटलं. आता आपण जे सांगितलेलं गीत आहे दिलवाले, या
1: धन्यवाद.
0: चित्रपटातलं हे गीत.

0: हेलो।
1: हाँ नमस्कार, कौन बोलता है?
0: पांडुरंग मोरे बोलता हूँ। मुक्काम पोस्ट औरंगाबाद तालुका कौंदरी जिला मुंबई।
1: काय करता अपन?
0: आम्ही कला केंद्र मध्ये काम करतो। घरी
1: आपल्या घरी कोण कोण असतं?
0: आहे ना, पत्नी आहे, मुलगी आहे, मुलगा
1: बरं, तर आज कोणत्या कार्यक्रमात गीत ऐकणार आहात आपण?
0: ते बदरा जब छाए चित्रपट
1: चित्रपट कोणता आहे तो?
0: नाव बॉम्ब ब्लास्ट।
1: पांडुरंगजी, आपण फोन केला त्याबद्दल धन्यवाद। ऐकूयात आपल्या आवडीचं हे गीत।

0: हेलो साक्षी
1: हॅलो, नमस्कार. कार्यक्रम फोन फरमाइश.
0: साहेबराव गोडबोले बोलायले राहाटी घरगुतीच
1: काय करता बरं राहाटीमध्ये?
0: काम करते हो सर. गाणं ऐकायचं होतं
1: कोणतं गीत ऐकताय?
0: पूरब पश्चिम मधलं.
1: पूरब और पश्चिम.
0: तुझे जब हृदय तोड जाए कोई
1: पूरब और
0: जब
1: पश्चिम मधलं मुकेश यांनी गायलेलं आहे हे गीत आहे, कोई जब तुम्हारा हृदय तोड दे.
0: हो सर ते सांगा.
1: बरं साक्षी, इतकं जुनं गाणं आणि असं दर्दभरं गीत ज्याला म्हणतो आपण, असं हे गीत आहे मुकेश यांच्या आवाजामध्ये, तर हे गीत आपल्याला का ऐकावं वाटतं बरं?
0: हे पुराने गाणे सर आवडतात हो
1: अच्छा, जुने गाणे जे
0: आणि
1: आहे. हां,
0: मला टेलर काम करतात त्याच्यामुळे ते ऐका वाटतात.
1: ऐकायलाही खूप छान वाटतं. एकदा
0: हो
1: ऐकल्याच्या नंतर
0: सर
1: ते कितीही दिवस आपल्या लक्षात राहतं, आठवणीत राहतं, आणि त्या गाण्यामध्ये आपण रंगून जातो अगदी. नवीन गाणे तुम्हाला ऐकायला आवडतात का नाही मग?
0: नवीनही ऐकायला आवडतात सर. मात्र हे पुराने जास्त आवडतात.
1: आपल्या घरामध्ये कोण कोण आहे?
0: घरामध्ये दोन मुली आहेत, एक मुलगा आहे. मुली एक 9वीला गेली या वर्षी आणि एक 10वीला आहे सर.
1: तुमच्या घरचे टेलर काम करतात, या कामामध्ये तुम्ही काही मदत करता का?
0: हो सर करते की काज बटन करते इस्त्र्या मारते.
1: साक्षी जी, ऐकूयात आपल्यासाठी पूरब और पश्चिम या चित्रपटातील मुकेश यांनी गायलेलं हे गीत.

0: हेलो, नमस्कार मैडम।
1: नमस्कार, कौन बोलता है?
0: हेलो, केशव गारेकर वो भी केशव गारेकर बोलते मैडम। काय
1: केशव, काय करता आपण?
0: नाही मॅडम, मी आंधळा मॅडम।
1: आपलं काय वय आहे आता?
0: माझं वय असेल मॅडम 35-36 असेल मॅडम। माझं
1: बरं,
0: मी
1: तुम्ही
0: आकाशवाणीचे कार्यक्रम ऐकते मॅडम, सगळे कार्यक्रम ऐकते मॅडम। मी
1: कोणते कोणते कार्यक्रम ऐकता आपण?
0: गीत शिल्प, गीत मुंजे शिल्प, लोकनाट्य, ते मिश्र संगीत।
1: बरं, अजून
0: आम्हाला
1: काय
0: गाणं
1: कोणते
0: ऐकायचं मॅडम,
1: कोणतं गीत ऐकू?
0: एखादे दिल पिक्चर मध्ये लागलं, दिल पिक्चर मध्ये ओ पिया पिया।
1: आपल्या परिवारामध्ये कोण कोण असतं?
0: कोण नाही मॅडम, माझी आई हाय, बाबा हाय, आई बाबांनी।
1: केशवजी, आपण फोन केला त्याबद्दल धन्यवाद. ऐकूयात आपल्या आवडीचं दिल या चित्रपटातील हे गीत.

0: हो सर, चालते सर.
1: बर पाण्याखालची शेती आहे का?
0: नाही सर, कोरडवाहू आहे, पण दोन पिकं येतात सर.
1: बर, कोणते कोणते पिकं घेता मग?
0: टाळकी ज्वारी पण येते, सोयाबीन, मूग, उडीद.
1: या वर्षी टाळकी ज्वारी किती झाली मग?
0: टाळकी ज्वारी 2-2.5 मण झाली सर.
1: घरी लागणारं जे अन्नधान्य आहे ते आपल्या शेतीमधून मिळतं?
0: हो सर, हो सर.
1: वा, खूप छान. मग घरी कोण कोण असतं बरं दिलीप?
0: घरी आई आहे, पत्नी आहे, 2 मुली आहेत, 1 मुलगा आहे सर.
1: बरं दिलीपराव, मला एक सांगा की आता हे 1.5 एकर शेती आहे, याची मशागत तुम्ही कशा पद्धतीने करताय?
0: पावताला देतो सर पेरण्यासाठी,
1: बर,
0: आणि ट्रॅक्टरच्या माध्यमातून काही करून घेतो सर काम शेतीचे.
1: दिलीपराव, याच्या व्यतिरिक्त आपण काय करता बरं?
0: याच्या व्यतिरिक्त काही नाही सर, 1-2 शेळ्या आहेत.
1: दिलीपराव, आज या कार्यक्रमामध्ये कुठलं गीत ऐकायचं आहे?
0: मला एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचं एक छानस गीत ऐकायचं आहे सर.
1: कोणतं छानस ऐकताय?
0: उत्तरली कोटी कुळे भीमा तुझ्या जलमांगुळे.
1: दिलीपराव, आपलं शिक्षण काय झालं?
0: माझं शिक्षण सर 10वीपर्यंत झालेलं आहे सर.
1: बरं, आणि आता मुलांचं शिक्षण, मुलींचं शिक्षण काय चालू आहे?
0: आता एक माझी मुलगी सर बी फार्मसी करत आहे, आणि एका मुलीची आता या वर्षी 12वी झालेली आहे सर.
1: तुमचं जरी शिक्षण झालेलं नसेल तरी
0: बाबासाहेबांनी जे संदेश दिलेला, शिका आणि संघटित व्हा आणि संघर्ष करा.
1: तुम्हाला कमी शिक्षण मिळालं, पण तुमच्या लेकरांना मात्र तुम्ही निश्चितपणे चांगलं शिक्षण देत आहात.
0: हो सर, हो सर. बाबासाहेबांनी जे सांगितलेलं आहे सर, तुम्हाला जरी साहेब होता आलं नाही तर मुलाबाळाला तरी साहेब करा.
1: खूप छान वाटलं दिलीपराव आपल्याशी बोलून. ऐकूयात आपल्यासाठी.
0: तुम्हाला पण बोलून अतिशय छान वाटलं सर.
1: आता ऐकूयात उद्धरली कुटी कुळे भीमा तुझ्या जन्मामुळे हे गीत.

0: हेलो,
1: हेलो, नमस्कार। कार्यक्रम फोन फरमाइश।
0: नमस्कार सर। ये मुकाम पोस्ट मरवाड़ी थाना का नया वकील बोलते सर,
1: कौन बोलता है मारवाड़ी मधुन?
0: दिलीप वाघमारे बोलते सर। काय
1: बर दिलीप राव, काय करता आपण?
0: ना सर, शेती कर दो,
1: किती आहे शेती?
0: शेती 1-1.5 एकर आहे सर।
1: ह्या 1.5 एकरच्या शेतीमधल्या उत्पन्नामध्ये आपलं सर्व कुटुंब चालतं?

0: हेलो,
1: समझ। हेलो,
0: नमस्ते
1: नमस्कार। कौन बोलते हैं अपन?
0: मैडम। गोदावरी
1: गोदावरी जी, काय करता अपन?
0: बोलते, गोदावरी खान से।
1: बार म्हणजे घरी आहे का दुकान दुसरीकडे टाकलेलं आहे?

0: घर थोडंसं लांब आहे, बस स्टॉपला आहे रोडवर.
1: हा मग तुम्ही घरचे काम आवरल्याच्यानंतर दुकानही आवरता का?
0: हो दुकाने आवडते मला.
1: हा कोणतं गाव आहे म्हणलं तुमचं?
0: वासरी. वासरी
1: वासरी कुठं आहे? आपल्या कपड्याच्या दुकानात कोणत्या कोणत्या प्रकारचे कपडे ठेवता?
0: समजत आहेत, लेडीज आहेत, सगळं आहे.
1: मग तुमच्या परिवारामध्ये कोण कोण असतं?
0: एक मुलगा, मुलगी आणि मिस्टर.
1: बर, मग आज कार्यक्रमात कोणतं गीत ऐकणार आहात आपण?
0: छत्रपती शिवाजी महाराजांचं टाकाला.
1: आपण फोन केला त्याबद्दल धन्यवाद. ऐकूयात आपल्या आवडीचा शिवाजी महाराजांचा हा पोवाडा.

साहेबाने भूतलावरील वाढत्या अत्याचाराला आळा घालण्यासाठी परमेश्वराला अवतार घ्यावा लागतो, त्याप्रमाणे शिवाजी हा अवतारी महापुरुष

यावेळी उत्तरेकडे बलाढ्य मोंगलशाही, दक्षिणेकडे विजापूरची आदिलशाही, पूर्वेकडे अहमदनगरची निजामशाही, पश्चिमेकडे पोर्तुगीज व सिद्दी, इतक्याशी मुकाबला करून स्वराज्य स्थापना सोपं नव्हतं, पण ती जिद्द आणि महत्वाकांक्षा शिवबाच्या रोम रोमात भरली होती. म्हणूनच वंदन करून भवानीला जिंकाय.

अचानक आलेल्या हल्ल्यापुढे तोरणा किल्ल्यावरील किल्लेदार गोंधळून दोन्ही हात वर करून उभा राहिला. तो शिवाजींना किल्लेदाराला घेराव घालतात किल्लेदार शरण आला, किल्लेदार शरण आला, बिनशर्त तोरणा किल्ला शिवबाच्या स्वाधीन केला. यावेळी 15 वे वर्ष

0: हेलो,
1: हॅलो, नमस्कार. कार्यक्रम फोन फरमाइश.
0: आकाशवाणी नांदेड केंद्र का?
1: हो, आकाशवाणी नांदेड केंद्र आणि कार्यक्रम आहे फोन
0: हो, मी
1: फरमाइश.
0: कल्पना रायकवाड बोलते,
1: कुठून बोलताय?
0: नायगावहून.
1: काय करता नायगावमध्ये आपण?
0: काय नाही सर, मी घरीच असते.
1: मग घरी कोण कोण असतं आपल्या?
0: घरी एक मुलगा आहे, मुलगी आहे, आई वडील असतात.
1: कल्पनाताई घरीच असतात तर मुलांच्या शिक्षणाकडे कशा पद्धतीने लक्ष देता आपण?
0: हो, देतो ना सर.
1: तुमचं शिक्षण किती झालेलं आहे?
0: 12वीपर्यंत
1: या शिक्षणाचा मुलांच्या शिक्षणासाठी काही उपयोग होतो का आपल्याला, असं वाटतं का?
0: हो ना सर. म्हणजे नि लेकरांना कसं आहे, आता शाळेतून आलं की थोडा वेळ वही पुस्तक घेऊन बसायला होतात. आमचे वडील अभ्यास घेतात त्यांच्या, कोण थोडे गणित वगैरे करून घेतात, वाचन घेतात त्यांचं.
1: बरं, आणि तुम्ही लेकरांना शिकवता का नाही काही?
0: सर आम्हाला टाइमच नाही भेटत ना आता घरच्या कामातून, वडील घेतात त्यासाठी.
1: बर बर बर, म्हणजे घरी तुमच्याकडे घरची कामं, जबाबदारी घरच्या कामाची तुमच्याकडे जास्त असल्यामुळं तिकडे शिक्षण लेकरांकडे जास्त लक्ष देणं होत नाही आणि ती जबाबदारी आजोबा अतिशय आनंदानं पार पाडत आहेत.
0: हो,
1: कल्पनाताई, आज या कार्यक्रमात कुठलं गीत ऐकायचं आहे?
0: एक धागा सुखाचा.
1: तर खूप छान गाणं आहे हे, ऐकूयात
0: हो सर.
1: आपल्या परिवारासमवेत हे गीत.

0: हॅलो हॅलो, आकाशवाणी नांदेड केंद्र. हो, कोण बोलताय आपण?
1: माझं नाव मोहन गंगाराम वाघमारे.
0: हा मोहन, काय करता आपण?
1: वेअरहाऊस मध्ये काम करतो बहुत तांदळाच्या गोदामामध्ये. मला गाणं ऐकायचं आहे.
0: हो, कोणतं गाणं ऐकायचं?
1: बाळा अंगी जाऊ कशी या पिक्चर मध्ये दाखल लिंबोनीच्या झाडाखाली चंद्र बोलला बाई.
0: आपण आकाशवाणीवरचे कार्यक्रम ऐकता?
1: हो, दर दिवस ऐकतो मॅडम.
0: आपण फोन केला त्याबद्दल धन्यवाद. ऐकूयात बाळा गावकशी अंगाई या चित्रपटातील आपल्या आवडीचं हे गीत.

0: हॅलो,
1: नमस्कार नमस्कार.
0: कोण बोलत आहेत?
1: शिलाबाई मरीबा पंडित
0: कुठून?
1: वाघाळ्याहून बोलते मी.
0: वाघाळा कुठं आहे बरे? वाघाळा
1: नांदेडाच्या जवळ आहे वाघाळ्या.
0: बर, नांदेड वाघाळा महानगरपालिकेमध्ये जे नाव आहे वाघाळा, ते वाघाळा का?
1: हो, तेच
0: बर
1: वाघाळा आहे.
0: बर. गाव किती मोठं आहे तुमचं?
1: बकळ मोठा आहे साहेब.
0: तरीही किती? तुमच्या गावामध्ये घरं किती असतील बरे एक अंदाजा?
1: हजार एक असल.
0: अरे वा, चांगलं मोठं गाव आहे मग तुमचं.
1: हो.
0: काय करता बरं तुम्ही?
1: काय नाही साहेब, नगरपालिकेचं ते आता रिटायर झाले,
0: वा,
1: आराम करायले घरी.
0: बर बर, खूप छान. खरं तर
1: हो,
0: रिटायरमेंटच्या नंतर माणसाला घरी करमत नाही असं म्हणतात. तुम्हाला करमत का?
1: कर्म नाव साहेब. आता
0: का बरं, असं का होतं? घरी लेकर बाळा असतात तरीही करमत नाही, का होतं असं?
1: हा कर्मच नाही.
0: काय कारण काय आहे बरं न करमण्याचं? आणि कामावर असते वेळेस सगळ्यांशी आपण दिवसभर बोलत बोलत कामामध्ये सगळा दिवस जात असतो,
1: हा कामामध्ये तो जात गेलाय.
0: आणि आता मात्र घरी असल्याच्या नंतर घरचे लेकरं बाळं आणि आपण एवढंच आपलं जीवन राहतं ना, त्यामुळे थोडंसं
1: हो.
0: जात नाही वेळ आपला.
1: नाही जातच नाही, येळ जात नाही.
0: बर बर बर. रिटायर झालात म्हणजे साधारणपणे वय तुमचं 60 पुढं आहे.
1: हो.
0: तब्येत वगैरे कशी असते मग?
1: बरी आहे, बरी आहे साहेब, बरी आहे.
0: बरी आहे. काय दुखत वगैरे नाही?
1: काहीच नाही, शुगर नाही, बीपी नाही, काहीच नाही आपल्याला.
0: खूप छान आहे. हा,
1: हो.
0: इतकं वय होऊ नये, तुम्हाला कुठलाही आजार नाही जो नेहमीसाठी गोळ्या
1: हा
0: घेणार
1: साधा
0: होता.
1: आजार नाही साहेब आता मला सध्या त्याला.
0: वा, खूप छान. आणि घरी कोण कोण असतं मग तुमच्याकडे?
1: घरी राहतात दोन मुलं आहेत, एक मुलगी आहे.
0: बर. आणि त्यांची लेकरं बाळं पण असेल घरी मग?
1: हो, मोठ्या
0: वा
1: मुलाला दोन मुली आहेत, एक मुलगा हाय, लंग्याला एक मुलगी आहे, मुलगा हाय.
0: वा, खूप छान. मग पाहुण्या रवळ्यामध्ये जाण्याचं तुमचं कसं असतं? बाहेर जाणं वगैरे होतं का? लग्नाला वगैरे कधी जाता का नाही मग कुठे?
1: जायना आले साहेब, उन्हामुळे भीती वाटायली, घरीच राहिली मी.
0: हा, एक तर ऊन आहे आणि वर वयाचाही प्रश्न असतोच आपला जाण्या येण्याचा.
1: हा, उन्हामुळे आता सण होईना आले, ऊन घरीच राहिली मी, आराम घरीच.
0: ठीक आहे. मग आज या कार्यक्रमामध्ये आपल्याला कोणतं गीत ऐकायचं आहे?
1: ठरली बागेची आली वैशाखची पौर्णिमा.
0: खूप सुंदर गीत आपण सुचवलं आहे. गौतम बुद्धांच्या जीवनामध्ये ज्या काही वैशाखी पौर्णिमेला घटना घडलेल्या आहेत त्यावर आधारित हे गीत आहे. ऐकूयात आपल्यासाठी आणि आपल्या संपूर्ण कुटुंबासाठी हे गीत. फोन केला त्याबद्दल धन्यवाद.

0: फोन फरमाइश हा कार्यक्रम आताच आपण ऐकलात.
1: आज या कार्यक्रमात श्रोत्यांशी संवाद साधला होता आनंद पंडित आणि वर्षा खांजोडे यांनी.
0: या कार्यक्रमाला तांत्रिक सहाय्य मिळालं शेख शब्बीर उस्मान नगरकर आणि संजय उंचेगावकर यांचं.
1: कार्यक्रमाचे तंत्र निर्देशन बाबूराव ढोली यांचं.
0: या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते राहुल अत्राम. फोन फरमाइश हा श्रोत्यांच्या आवडीच्या गीतांचा फोन इन कार्यक्रम आताच आपण ऐकलात आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून.

0: आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या नांदेड केंद्राचं प्रसारण. सकाळचे 11 वाजलेत. प्रसारित करत आहोत बालमित्रांसाठीचा कार्यक्रम गम्मत जम्मत.
1: आकाशवाणी नांदेड केंद्र बालदोस्तांसाठी कार्यक्रम प्रसारित करत आहोत गम्मत जम्मत.

मित्रांनो, आपल्या या कार्यक्रमातून आपण वेगवेगळ्या शाळांमधील विद्यार्थ्यांचे विविध गुरुदर्शनाचे सुंदर कार्यक्रम ऐकत असतो. आजच्या आपल्या कार्यक्रमात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नागेली तालुका मुतखेड येथील विद्यार्थ्यांनी सादर केलेली एक सुंदर नाटिका ऐकणार आहोत. या कार्यक्रमाचं निवेदन शाळेच्या मुख्याध्यापिका धर्मश्री दुलबा लोणे यांनी केलं आहे. चला तर मग ऐकूया जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नागेली तालुका मुतखेड येथील विद्यार्थ्यांनी सादर केलेला हा छानसा कार्यक्रम.

0: नमस्कार बालमित्रांनो, आज आपण गम्मत जमत या सदरात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नागेली तालुका मुदखेड येथील विद्यार्थ्यांनी सादर केलेला कार्यक्रम ऐकणार आहोत. सुरुवातीला ऐकूया थेंब थेंब जीवन ही नाटिका. सहभाग कुमारी श्रावणी अनिल गव्हाणे, कुमारी तेजस्विनी माधवराव गव्हाणे, कुमारी श्रावणी माधवराव गव्हाणे आणि लक्ष्मीकांत गजानन कुराडे. मार्गदर्शक सौधर्मश्री दुलबा लोणे. मुख्याध्यापक आर आर टोंपे सर सहशिक्षक, नागराज कांबळे सर सहशिक्षक, वंदना नरवाडे सहशिक्षिका.
1: नमस्कार मान्यवर आणि प्रिय मित्रांनो, आज आपण ऐकणार आहोत एक छोट्या गावातील पाणी टंचाईची गोष्ट. ही फक्त कथा नाही तर

0: रोज पहाटे उठून पाण्यासाठी रांगेत उभं राहावं लागते, किती दिवस असं चालणार?
1: आई तू एवढी थकलीस का?
0: बाळा, आज 3 तास रांगेत उभी होते तरी फक्त अर्धी बादली मिळालेली आहे.
1: आई मी हातपाय धुते ग, पिण्यासाठीही पाणी नाही तर आंघोळ कशी करू? आई मी मोठी झाल्यावर आपल्या गावात भरपूर पाणी आणीन. आपण गावात मोहीम राबवूया काय पाणी बचतीसाठी?
0: हो बाळा, पण आजपासूनच बदल करूया.
2: अरे हो हो, मी येतोच.
1: काका, नळ बंद करा ना.
2: अरे रे, विसरलोच.
0: तुम्हीच पाणी वाया घालवाल तर गावाचं काय?
1: आमच्या काळात असं नव्हतं ग, पावसाचं पाणी साठवायचं, झाडे लावायचं, त्यामुळेच तर पाऊस भरपूर पडायचा धोधो.
0: प्रत्येक घरोघरी जाऊन आपण जनजागृती करूयात.
1: मुलांना मानवाने पाण्याचा खूप अपव्यय केला आहे, म्हणूनच पृथ्वीवर पाणी कमी कमी होत आहे.
2: आतापासून काळजी घेईन.

0: दे।
1: पाणी वाचवा, पावसाचे पाणी साठवा, झाडे लावा, झाडे जगवा।
2: झाडे लावण्याचा कार्यक्रमही घेऊया।
0: पाणी वाचवा,
3: भविष्य वाचवा।
0: पाणी वाचवा,
3: भविष्य वाचवा।
0: आज वाचवा थेंब,
3: उद्या वाचेल जीव।
0: आज वाचवा थेंब,
3: उद्या वाचेल जीव।
0: झाडे लावा,
3: पाऊस वाढवा।
0: झाडे लावा,
3: पाऊस वाढवा।
1: तेव्हा पुन्हा पृथ्वीवर पाणी वाढले।
4: जर पुढील महिन्यात पाऊस पडला नाही तर टँकर आणावा लागेल, म्हणजे अजून खर्च वाढेल। हो तर
2: पावसाचे पाणी साठवून साठवणूक करूयात, छतावरील पाणी साठवूया।
4: आपण फक्त पावसाची वाट न पाहता उपाय करायला हवे।
1: छतावरील पाणी साठवूया। पिण्यायोग्य पाणी फक्त 1% आहे आणि बाकी जमिनीने व्यापलेला आहे। मला स्वप्नात पाणी देवता दिसल्या। त्यांनी सांगितले की आपण पाणी वाचवले तर समस्या सुटेल।
5: पाऊस नाही, विहीर कोरडी, पीक जळाली, पाण्याची समस्या संपूर्ण देशात वाढली आहे। झाडाची तोड, नदी पात्रात बांधकाम आणि भूजलाचा उपसा हेच कारण आहे।
4: अरे बापरे, आज पुन्हा विहिरीत पाणी नाही।
5: पृथ्वीवरील जीवन पाण्यावर अवलंबून आहे, पण जेव्हा माणूस निसर्गाचा समतोल बिघडवतो तेव्हा निसर्गही इशारा देतो।
1: निश्चय करूया, आपण पाणी जपून वापरूया। पाणी वाया घालणार नाही अशी शपथ घेऊया।
5: पाणी टंचाई समस्या इतर गावाची झालेली इल्लीच आहे, परंतु राज्याची पण समस्या झालेलीच आहे।
1: पाणी म्हणजे जीवन, प्रत्येक थेंब अमूल्य आहे।
5: आई आई, नळाला पाणी आले काय?
4: नाही ग बाळा, आजही नळ कोरडाच आहे।
1: जर आपण पाणी वाचवले नाही तर जनावरांना पाणी मिळणार नाही, उद्या त्याला पिण्यासाठीही पाणी उरणार नाही, शेताला, पिकांना, फळांना पण मिळणार नाही।
4: काल आणलेलं थोडं पाणी आहे ते जपून वापरा।
5: आपल्या गावात इतकी पाणी टंचाई का आहे?
1: पाणी वाचवले पाहिजे, नळ उगाच चालू ठेवू नये। पावसाचे पाणी साठवले पाहिजे आणि भरपूर झाडे लावलीच पाहिजे। झाडांचे संगोपन केले पाहिजे, त्यांना जपले पाहिजे, ते लेकरांप्रमाणे हो।
4: लोक सतत पाणी वाया घालवतात, झाडे तोडतात आणि पावसाचे पाणी साठवत नाही, म्हणून पाणी टंचाई आहे।
2: अरे तो आज टँकर येणार म्हणे।
4: खरंच का?
5: पाणी हे अमूल्य रत्न आहे, त्याचं मोल नाही। ती निसर्गाची देणगी आहे, ती आपण सगळ्यांनी सांभाळली पाहिजे। आजपासून पाणी वाया घालवणार नाही। मी प्रत्येकाला पाणी संवर्धनाचा संदेश देईल। पाणी सांभाळण्याची जबाबदारी आपलीच आहे। हो, पण खूप लोक रांगेत उभे असतील।
4: मी पण पाणी भरायला

0: उद्यापासून आपण पाणी बचत मोहीम सुरू करूया. गावातील लोकांनी एकजूट दाखवून प्रत्येक घरात पाणी साठवण्याची व्यवस्था केली पाहिजे. पाणी टंचाई का होते?
1: पावसाचे पाणी साठविण्यासाठी मोठमोठ्या टाक्या बनवू शकता.
2: अरे आधी आम्हाला पाणी द्या.
0: नाही, आम्ही आधी आलो.
1: भाऊ भांडू नका, पाणी सगळ्यांनाच मिळेल. घाई गडबड कोणीच करू नका.
0: पाऊस कमी पडतो म्हणून पाणी टंचाई होते. झाडांची तोड करणे, पावसाचे पाणी साठवण न करणे, भूजलाचा वापर करणे, गळत असलेले नळ.
2: मग आपण काय करायला पाहिजे?
0: बघा, पाण्यासाठीही लोक असे भांडतात. आज आपण पाणी टंचाई बद्दल चर्चा करूयात. आपल्या गावात खूपच पाणी टंचाई निर्माण झाली आहे.
1: गावामध्ये जास्तीत जास्त झाडे लावूयात.
3: अगदी बरोबर. नळ उघडे ठेवू नये, झाडे लावली पावसाचे पाणी साठवावे.
0: मग उपाय काय?
2: झाडे लावूया, पावसाचे पाणी साठवूया. पाणी वाया घालू नका, पाणी जपून वापरा.
1: नळ चालू ठेवायची सवय बंद करायलाच हवी. नळ कुठे चालू दिसला तर बंद करावा.
3: पाणी टंचाई का होते? आपण काय करू शकतो का? पाणी अडवा, पाणी जिरवा मोहीम सुरू करूया. थेंब थेंब जपूया, पाणी वाचवा, पाणी वाचवा.
1: थेंबे थेंबे तळे साचे, म्हणी प्रमाणे पाणी साठवूया.
0: आपण उपाय शोधलाच पाहिजे, काहीतरी केलेच पाहिजे. प्रत्येकाने महिन्यातून एक झाड लावूया. उद्यापासून श्रमदान एकजुटीने काम केल्यास अशक्य काहीच नाही.
1: आपण शेततळे बांधूया का? घराघरात पावसाचे पाणी साठवूया.
3: शहरात सुद्धा परिस्थिती वाईट आहे, टँकरवर अवलंबून राहावं लागतं.
1: पाणी टंचाईचा परिणाम फक्त घरापुरता मर्यादित नाहीच, शेती उद्योग जनावर सगळ्यांवर त्याचा परिणाम होतो.
0: थेंब थेंब पाणी जपूया, पाणी काटकसरीने वापरूया. पाणी टंचाई म्हणजे केवळ पाण्याचा अभाव नाही, तर जीवनशैलीतील चुकांची परिणती आहे.
1: आमच्या काळात की नाही, वर्षभर विहीर भरलेल्या असायच्या, पण आता सगळ्या विहिरी, नदी, तलाव कोरडे ठक्क दिसतात.
0: आजपासून नाही तर या क्षणापासून मी पाणी वाया घालवणार नाही. मी प्रत्येकाला पाणी जपून वापरण्याचा संदेश देईल. आपल्या प्रयत्नामुळे आता गावात पाणी साठा वाढला आहे.
3: मी गाडी धुताना नळ बंद ठेवेन.
1: आम्ही सर्वजण झाडे लावू. पाणी थेंब थेंब अमृत आहे, त्यातच जीवन दडलं आहे.

0: सुंदर।
1: आई नळाला पाणी आले।
2: हो बाळा, आता पाणी टंचाई कमी झाली,
3: कारण आपण सर्वांनी मिळून प्रयत्न केले।
0: पाणी आहे तर जीवन आहे, पाणी वाचवा, भविष्य वाचवा।

आत्ताच आपण नाटिका ऐकली थेंब थेंब जीवन, यात सहभागी विद्यार्थी होते श्रावणी अनिल गव्हाणे, तेजस्विनी माधुराव गव्हाणे, श्रावणी माधुराव गव्हाणे, लक्ष्मीकांत गजानन कुराडे.

0: सादर करते राहुल अत्राम.
1: तर बालदोस्तांनो, याबरोबरच आजचा आपला गंमत जम्मत हा कार्यक्रम इथेच थांबूया. आजचा कार्यक्रम तुम्हाला नक्कीच आवडला असेल अशी आम्हाला खात्री आहे. पुन्हा भेटूया आपल्या आवडत्या गंमत जम्मत कार्यक्रमात. नमस्ते.

0: आत्ताच आपण ऐकला बालमित्रांसाठीचा कार्यक्रम गंमत जम्मत. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून.
1: रसिक श्रोते हो, ऐकायला विसरू नका श्रोत्यांच्या भावना जाणून घेऊन त्यांची मनपसंद गीत प्रसारित करणारा कार्यक्रम फोन फरमाइश. या कार्यक्रमामध्ये ऐकू शकता आपल्या मित्रांसमवेत आपल्याला आवडणारी गाणी. मग या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी फोन करा दर बुधवारी दुपारी 12:30 या वेळेत.
2: यासाठी आमचा दूरध्वनी क्रमांक 94-74-12-52 या क्रमांकावर फोन करा आणि आपल्या आवडत्या कार्यक्रमात सहभागी व्हा. कार्यक्रम फोन फरमाइश.
3: मला जाऊ द्यान घरी.
4: श्रोतो फोन फरमाइश आता आपण ऐकू शकाल दर शनिवारी आणि रविवारी सकाळी 10-11 या वेळेमध्ये.
2: कार्यक्रम फोन फरमाइश.

0: FM 101.1 MHz आणि न्यूज ऑन AIR या ॲपवर आकाशवाणीचंही नांदेड केंद्र आहे. सकाळचे 11:30 झाली आहेत. प्रसारित करत आहोत मेश्वर संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात प्रारंभी ऐकूया सोनू निगम यांनी गायलेली नुसरत बद्र यांची गीतरचना. संगीत आहे सोनू निगम यांचं.
1: कुछ बातें अनकही दिल में दबी रह जाती हैं, जो कभी तपिश, कभी खलिश और कभी घुटन बनकर हमेशा सताती हैं. इसीलिए जो कहना है कह दो, वरना ये अनकही

मेश्वर संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूया राधिका साने आणि नीती गोरे यांनी गायलेलं बालगीत. गीतरचना आणि संगीत आहे वर्षा भावे यांचं.

कार्यक्रमात यानंतर ऐकूया. समीर दाते यांनी गायलेली हिमांशू कुलकर्णी यांची गीतरचना, संगीत आहे रवी दाते यांचं.

मी शिवसंगीत अशा कार्यक्रमात यानंतर ऐकूया. राम विधाते यांनी गायलेली संत जनाबाई यांची गवळण. संगीत राम विधाते यांचं.

मिश्र संगीताच्या कार्यक्रमात शेवटी ऐकूया गुलाम अली यांनी गायलेली संत दर्शन सिंगजी महाराज यांची गझल. संगीत आहे बी डी पवार यांचं.

श्रोतो, याबरोबरच मिश्र संगीताचा हा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून. FM 101.1 MHz आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. दुपारचे 12 वाजत आहेत. महिला भगिनींसाठीचा कार्यक्रम वनिता मंडळ आम्ही आता आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.

नमस्कार नमस्कार मैत्रिणींनो, आकाशवाणी रत्नागिरी निर्मित वनिता मंडळच्या आजच्या कार्यक्रमात मी पौर्णिमा साठे आपलं मनापासून स्वागत करते. मैत्रिणींनो, मे महिन्याची सुट्टी म्हणजे मज्जा आणि मस्ती करण्याची सुट्टी, आंबेगरे खाण्याची आणि खूप फिरण्याची सुट्टी. आणि हो, फिरणं म्हणजे कुठेही नाही हा, तर कोकण फिरण्याची सुट्टी, तर कधी मस्त थंड हवेच्या ठिकाणी जाण्याची आणि अनेक गड किल्ले पायी फिरण्यासाठीची ही सुट्टी. मैत्रिणींनो, गड किल्ले पाहताना एक वेगळंच चैतन्य आपल्यामध्ये येतं. शिवछत्रपतींचा इतिहास प्रत्यक्ष पाहायला मिळतो. मन आनंदाने आणि विशेष म्हणजे अभिमानाने भरून येतं. म्हणूनच तर अशा ठिकाणी आपण नतमस्तक होतो.

0: मैत्रिणींनो, या गड किल्ल्यांवर जाणं म्हणजे साहसी काम. तिथल्या आडवाटा, वाटेत दिसणाऱ्या वृक्ष, लता, वेली, मोठमोठे पाषाण, तटबंदी हे सगळं आपल्याला भारावून टाकतं. आणि मग एक, दोन, तीन असं करता करता कुणीतरी याच गडांवर किंवा उंच उंच शिखरांवर जाण्यासाठी आतुर होतं. अशाच काही गड किल्ल्यांची आणि शिखरांची भ्रमंती करणाऱ्या अंजली पिलंडकर यांच्याशी आज आपण संवाद साधणार आहोत आणि त्यांना आलेले अनुभव सुद्धा ऐकणार आहोत. संवादिका आहेत पूर्णिमा साठे. मैत्रिणींनो, आज स्टुडिओमध्ये आमंत्रित केलंय अंजली पिलंडकर यांना. एका हायस्कूलमध्ये त्या मुख्याध्यापक आहेतच, पण केवळ नोकरी न करता काही एक वेगळी आवड त्यांनी मनापासून जोपासलेली आहे आणि ती आवड आहे ती म्हणजे भ्रमंतीची, अर्थात गड किल्ले आणि ट्रेकिंगची आवड त्यांना आहे. तर त्यांनी नेमकं कोणकोणत्या ठिकाणी आतापर्यंत प्रवास केलाय, कुठली शिखरं पदाक्रांत केली आहेत, तसंच त्याबरोबर त्यांना इतर काही आवडी आहेत का, असं आज आपण त्यांच्याशी छान गप्पा मारणार आहोत. नमस्कार मॅडम.
1: नमस्कार.
0: मी आताच सुरुवातीला सांगितलं की भ्रमंतीची आवड तुम्हाला आहे आणि काही शिखरं सुद्धा तुम्ही सर केली आहेत, गडकिल्ल्यांमध्ये जाऊन फिरून आलेला आहात.
1: हो.
0: तर सांगा, ही आवड आधीपासून होती का आताच सुरू झाली?
1: ऍक्च्युली मला निसर्गात रमायला आवडतं, पण ट्रेकिंग वगैरे असं काही विषय मनात नव्हता सुरुवातीला. आधी मी खूप तब्येत माझी तेवढी साथ देणारी नव्हती, आणि महत्वाचं म्हणजे मला उंचावर गेल्यावर खाली बघितल्यावर गरगरायचं. एक फोबिया असतो ना उंचीचा, तो होता. पण कळसुबाईचं मात्र आकर्षण होतं मला. म्हणजे शाळेमध्ये भूगोल शिकवताना बाईंनी महाराष्ट्रातलं सर्वोच्च शिखर वगैरे असं शिकवलेलं होतं. तेव्हा असं वाटलं नव्हतं मला की आपण कधी पोहोचू शकतो तिथे. पण अचानक एकदा असंच माझी बहीण आणि तिथे जाऊन आली, त्यांना सुद्धा त्यांच्या ओळखीमध्ये एकीने नेलं होतं.
0: अच्छा.
1: आणि मग मला सुद्धा त्याची खूप उत्सुकता होती. कळसुबाई हे लहानपणापासूनच एक वेगळंच आकर्षण होतं आणि याच्यापुढे मी पण नक्कीच जाणार असं मी एक मनात ठरवलं. माझा एक विद्यार्थी आहे कौस्तुभ मयेकर म्हणून, तो सुद्धा ट्रेकिंग करतो आणि त्याला मी असंच विचारलं, त्याचे मी फोटो बघितले.
0: अच्छा.
1: आणि मग तू कोणाबरोबर गेला होतास असं त्याला विचारलं. मग तेव्हा त्याने सांगितलं की ड्रीम बॅकपॅकर्सचे शुभम कदम म्हणून आहेत, त्यांच्याबरोबर आपण ट्रेकिंग करतो. तो रत्नागिरीतलाच आहे शुभम कदम. आणि मी त्याच्याशी कॉन्टॅक्ट केला आणि त्याने मला सांगितलं की तुम्ही अगदी आरामशीर करू शकता, मी तुम्हाला सांभाळत नेईन. आणि खरोखरच जेव्हा मी कळसुबाई ट्रेक त्याच्याबरोबर केला तेव्हा त्याने मला अतिशय सांभाळत आणलं.
0: पहिल्या वर्षी कितव्या वर्षी सुरू केलं?
1: मी 49 वय होतं तेव्हा.
0: तुम्हाला उंचीचा फोबिया आहे असं तुम्ही म्हणाला होतात, मग तिथे गेल्यानंतरचा काय अनुभव होता? कळसुबाई शिखरावरती जेव्हा गेला,
1: शब्दात वर्णन करता येणार नाही असा अनुभव होता हा. रात्री आम्ही चढायला सुरुवात केली होती, रात्री म्हणजे पहाटे 3:30 चढायला सुरुवात केली. त्यावेळी वातावरणामध्ये थोडासा खाली गर्मी होती, साधारणपणे जून महिन्यामध्ये आम्ही गेलो होतो. आणि जेव्हा मी वरवर जसं जसं उंचावर जायला लागलो तस तसं मात्र हवेमध्ये गारवा जाणवायला लागला. आणि नंतर एका पर्टिक्युलर उंचीवर गेल्यानंतर ढगामधूनच जायला लागलं आम्हाला. मग ते बाष्प असतं ना ढगामध्ये, तर तसं बाष्प होतं ढगामध्ये, त्याच्यामुळे आमचे कपडे अक्षरशः घामाने पण आणि नंतर बाष्पाने ओले चिंब झाले. आणि जेव्हा त्या शिखरापर्यंत आम्ही पोहोचलो, शिखरावर जेव्हा पाऊल ठेवलं तेव्हा तिथे कळसुबाईचं दर्शन घेतलं आणि समोरचा सगळा जो वरून दिसणारा निसर्गाचा नजारा आहे, निसर्ग सौंदर्य आहे, अप्रतिम आहे, अप्रतिम.
0: आणि ते बघितल्यावर तुमचा फोबिया पण गेला?
1: हा नक्कीच. समोर बघितल्यानंतर हळूहळू जसजसं मी वर घेत जात गेले ना तस तसं मला ते उंचीचं नंतर काही वाटेन असं झालं. आणि तेव्हापासून मग मला उंचीचं आता तेवढा वाटत नाही काही.
0: बरोबर. साधारण आता तुम्ही म्हणाल की 49 वर्षी सुरू केलं आणि एका नव्या साहसाची तुम्ही सुरुवात केली आहे आणि कळसुबाई शिखर सर करून ट्रेकिंगचा श्री गणेशा केलायत आणि कळसुबाई म्हणजे एक अत्युच्च शिखर जे म्हटलं जातं तिथून सुरुवात केली आहे आणि गड किल्ल्यांवरती सुद्धा तुम्ही भ्रमंती केली आहे, तर ती सांगा थोडी, किती गड किल्ल्यांवरती फिरून आलायत?
1: 20 जास्त गड किल्ले मी सर केलेले आहेत. त्यामध्ये रायगड, प्रतापगड आहे, हरिहर आहे, कलावंतीण आहे, शिवनेरी आहे, गिरनार पर्वत मी चढून आलेली आहे. चढून अगदी 10,000 पायऱ्या मी वरती चढले आणि उतरले सुद्धा. नुकतंच आता मी नर्मदा परिक्रमा केली उत्तरवाहिनी.
0: बर.
1: त्यानंतर ट्रेल आहेत ना, देवकुंड धबधबा, भंडारदरा, या तर सरसगड आहे.
0: जेव्हा आपण असं वेगळं वाटेनी म्हणतो

0: जातो, म्हणजे एक ट्रीप वेगळी असते, एखाद्या प्रेक्षणीय स्थळी जाणं ही ट्रीप वेगळी असते आणि अशी भ्रमंती वेगळी असते. काय वेगळे पण जाणवलं तुम्हाला त्याच्यामध्ये?
1: आपण सहलीला जेव्हा जातो नुसतंच फिरण्यासाठी जातो, तिथे भौतिक सुख असतात, म्हणजे हॉटेल वगैरे असं असतं, खाण्यापिण्याची व्यवस्थित सोय असते, पण ट्रेकिंग मध्ये मात्र तसं नसतं. आपल्याला निसर्गाशी जुळवून घेत जावं लागतं.
0: बरोबर.
1: दगडधोंड्यातनं काटेरी पायवाटा असतात, त्या तुडवत तुडवत आपल्याला जायला लागतं. तिथे तुम्हाला आराम असा नाही मिळत. कुठेही दगडावर बसायचं, मातीशी आपला खूप जवळचा संबंध येतो आणि दगडावर सुद्धा छान झोप लागते.
0: याच्यासाठी काय वेगळी तयारी करावी लागते?
1: आताच मी तुम्हाला सांगितलं सहली आणि अशी दुर्ग भ्रमंती यातला फरक आहे. आपण जेव्हा सहलीला वगैरे असं जातो तेव्हा आपण छान छान कपडे, जेव्हा ट्रेकिंग करतो तेव्हा आपण आयुष्य निसर्गामधलं आयुष्य तिथे जगतो, इतिहास जो आहे तो आपण तिथे जगतो. आपण
0: बरोबर,
1: आपण छान छान कपडे नेतो छान छान फोटो काढण्यासाठी एरवी आपण जेव्हा निसर्ग सहलींसाठी जातो तेव्हा, पण इथे मात्र तसं नसतं. आपल्याला रात्री जायचं असतं, टॉर्च घ्यावी लागते आपल्याला, कधी कधी काठी सोबत असणं आवश्यक असतं, काही काटेरी वाटा असतात त्या तुडवत तुडवत आपल्याला जावं लागतं, उंच जायला लागतं, त्यामुळे ट्रेकिंगचे उंचावरनं स्लिपरी भाग घातनं जायला लागतं, त्यामुळे ट्रेकिंगचे प्रॉपर शूज आपल्याला लागतात आणि ट्रॅक पॅन्ट आणि टी शर्ट आणि एनर्जीसाठी आपल्याला पटकन आपल्याला काहीतरी एनर्जी मिळेल याच्यासाठी मेडिसिन्स थोडीशी घ्यावी लागतात.
0: पण मुळात कसं असतं की एक भीती असते काही जणींच्या मनामध्ये, मग मानसिक तयारी काय करावी लागते?
1: मानसिक तयारी म्हणजे पहिल्यांदा आधी अशक्य हा शब्द आपल्या मनातून पूर्णपणे काढून टाकायचा. 49व्या वर्षी जेव्हा मी ट्रेक केला तेव्हा मनामध्ये थोडीशी धाकधूक होती, आपल्याला हे जमेल की नाही असं मला वाटत होतं. पण नंतर मी जसं जसं हे ट्रेक करत गेले तस तसं माझ्या मनातली ही भीती गेली. महत्वाचं म्हणजे मला हे जमेल का हा जो प्रश्न आहे त्यावर आपण सकारात्मकच उत्तर दिलं पाहिजे असं मला वाटतं.
0: बरोबर. जेव्हा गडकिल्ले फिरायला तुम्ही जाता किंवा एखाद्या ट्रेकसाठी जाता, तर आतापर्यंत जेवढे ट्रेक केलेत त्यातला सगळ्यात कठीण असा किंवा एक आव्हानात्मक असा कुठला ट्रेक वाटला तुम्हाला?
1: आव्हानात्मक हरिहर. अच्छा. हरिहर फोर्ट जो आहे तो आव्हानात्मक आहे, कठीण आहे चढण्यासाठी. त्याला चढताना ते मंकी क्लाइम्बिंग आहे ना, तसं करावं लागतं. म्हणजे सरळ आपण चढू शकत नाही, थोडा तो ट्रेक कठीण आहे. त्यानंतर दुसरा कळसूबाई.
0: त्याच्यासाठी काही विशेष तयारी करावी लागली होती तुम्हाला?
1: नाही.
0: किंवा काही ट्रेनिंग घ्यायला लागलं होतं?
1: नाही नाही, ट्रेनिंग वगैरे असं काही नाही, विशेष ट्रेनिंग वगैरे मी काहीच केलेलं नाही. मनात इच्छा असेल ना तर आपण सहज सर्व शक्य होतं, आपल्याला सर्व साधू शकतो आपण.
0: जेव्हा गडकिल्ल्यांची भ्रमंती केली, आता तुम्ही जसं म्हणाल की ऐतिहासिक वारसे असतात ते आपल्याला बघायला मिळतात, काय नेमकं जाणवलं ते पाहताना?
1: जेव्हा आपण या गडकिल्ल्यांवर जातो तेव्हा तिथल्या प्रत्येक तटबंदीमध्ये, दरवाजांमध्ये आणि कातळ पायऱ्यांमध्ये इतिहास जिवंत असल्याचा आपल्याला भास होतो. आणि ज्या वाटांवरून शिवाजी महाराज आणि त्यांचे मावळे चालले असतील त्याच वाटांवरून आपला पाय चालतो ही भावना अंगावर रोमांच आणणारी
0: पावनभूमी.
1: नक्कीच. आणि इतिहास पुस्तकात वाचणं आणि तो प्रत्यक्ष अनुभवणं यात जमीन आसमानाचा फरक आहे.
0: नक्कीच.
1: त्यानंतर प्राचीन जे स्थापत्यशास्त्र आहे ते सुद्धा आपल्याला अनुभवता येतं, प्रत्यक्ष त्याचा अनुभव घेता येतो. त्या काळामध्ये मोठे जे किल्ले आहेत, गड आहेत, फॉर एक्झाम्पल हरिश्चंद्रगड, तिथे पाण्याचे टाके कोरलेले आहेत, त्या टाक्यांमध्ये गोडं पाणी आहे आणि बाराही महिने ते टाके जे आहेत ते शुद्ध असं पाणी त्या ठिकाणी असतं.
0: अच्छा. मग किती अभ्यासपूर्ण हे सगळं बांधकाम त्यावेळी त्यांनी केलं?
1: हा, त्या काळातल्या लोकांनी. नक्कीच.
0: आता तुम्ही म्हणलात की शाळेत शिकवणारा इतिहास जो शिकवला जातो, आपल्या पुस्तकातनं आपल्याला भेटणारा इतिहास आणि हा इतिहास प्रत्यक्ष अनुभवातला यात फरक आहे. तर तुम्ही सुद्धा एक शिक्षिका आहातच, तर मग शाळेमध्ये शिकवताना आधी आणि हे ट्रेक केल्यानंतर काय तुम्हाला फरक जाणवला?
1: शाळेमध्ये पूर्वी मी जेव्हा शिकवायचे किंवा माहिती सांगायचे त्यावेळी मी फक्त माझ्या मला जी आता आयक्यू माहिती होती माझ्याकडे किंवा मी वाचन केलेलं होतं तेच मी मुलांना सांगायचे. पण प्रत्यक्ष जेव्हा मी अनुभव घेतला सर्वच बाबतीमध्ये, तर आता मुलांना जेव्हा मी शिकवत असते सांगत असते तेव्हा त्या सगळ्या अनुभवांचा मला फायदा होतो. मुलांना मी प्रत्यक्ष गडकिल्ल्यांची रचना, त्यानंतर तिथला इतिहास, त्या लोकांची त्या काळात असणारी हुशारी, त्या काळामध्ये त्यांनी किती अभ्यासपूर्ण सगळी माहिती घेऊन सर्व गोष्टींची रचना केलेली आहे हे सगळं मी आता स्वतः अनुभव घेतल्यामुळे मुलांना प्रखरपणे त्यांच्या समोर मांडू शकते.
0: बरोबर.
1: मुलांसाठी त्यांचे शिक्षक हे त्यांचे रोल मॉडेल असतात. आणि जेव्हा मी स्वतः या

0: वयामध्ये ट्रेकिंग करते, अशा गडकिल्ल्यांची भ्रमंती करते, तर माझ्यामध्ये जी एनर्जी आहे, माझ्यामध्ये जी सकारात्मक ऊर्जा आहे, ती आपसुक मुलांपर्यंत मी पोहोचवण्याचा प्रयत्न करते. माझ्यामध्ये जो आत्मविश्वास निर्माण झालेला आहे की मी काहीही करू शकते. आता एक भीती जी होती ना, ती पूर्णपणे नाहीशी झालेली आहे. उलट अशा प्रकारच्या साहसी गोष्टी करण्याची मला आधी थोडी थोडी आवड होती. मी झिपलाईन केलेली आहे. आपल्या रत्नागिरीमध्ये भगवतीच्या किल्ल्याचे ते गुहा आहे, त्या गुहेमध्ये सुद्धा पाण्यामध्ये आतपर्यंत मी गेलेली आहे. आणि आता मला रॅपलिंग आणि पॅरासिलिंग करण्याची इच्छा आहे.
1: अरे वा, त्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आहेत.
0: धन्यवाद.
1: हे सर, जेव्हा आपण सगळे ट्रेक्स वगैरे किंवा ही जी भ्रमंती करतो वेगळी, तर त्यासाठी स्वतःची सुरक्षा ही सुद्धा खूप महत्वाची असते, तर त्यासाठी काय काळजी घ्यायची असते?
0: मी जे ग्रुप्स आहेत त्यांच्याबरोबर मी ट्रेक केलेले आहेत आणि ते आपल्याला, ते जे लीडर्स आहेत ते आपल्याला अतिशय सांभाळून नेतात. सोबत आपल्या काठी एक उतरताना, म्हणजे मला तरी लागते, या वयामध्ये जेव्हा आपण उतरतो तेव्हा पायामध्ये क्रॅम्प येण्याची शक्यता असते, त्यामुळे आपल्यासोबत एक काठी असली पाहिजे. ट्रेकिंगसाठी योग्य प्रॉपर शूज लागतात आणि महत्वाचं म्हणजे आपल्या मनाची तयारी पाहिजे. जे समोर येईल, जी समस्या समोर येईल, त्याला फेस करण्याची क्षमता आपल्या मनात पाहिजे.
1: बरोबर आहे. आणि मुळात त्याची आवड तर हवीच.
0: अर्थातच, आवड असल्याशिवाय काही होणारच नाही. मी हे ट्रेक करते ते माझे ट्रेक माझे मिस्टरांना फारशी आवड नाहीये, पण त्यांचा सपोर्ट असतो आणि माझे दोन्ही मुलगे माझ्या सोबत असतात.
1: बरोबर.
0: ट्रेक करताना आणि माझा लहान मुलगा तर आता ट्रेकिंगसाठी लिडिंग पण करतो.
1: अरे वा,
0: वेळ मिळेल तेव्हा करतो, पण आवड आहे त्याला. पण दोन्ही मुलं मला खूप सांभाळून नेतात.
1: नक्कीच, कुटुंबाची साथ असल्याशिवाय अशा आपण वेगळ्या वाटेवरून जाऊ शकत नाही.
0: अर्थातच.
1: गुजरात राज्यामधलं जे गिरनार पर्वत आहे तो पूर्ण पर्वत चढून तुम्ही उतरलायत आणि तिथली जी 42 किलोमीटरची आध्यात्मिक पदभ्रमंती किंवा तिला आपण परिक्रमा म्हणू शकतो तीही तुम्ही केली आहे, तर काय वेगळा अनुभव तुम्हाला तिथे आला?
0: खूप सुंदर अनुभव होता तो. गुरुशिखरावर मी रात्री 9 वाजता सुरुवात केली चढण्यासाठी. हळूहळू 2000 पायऱ्यापर्यंत जाणंच, त्या 2000 पायऱ्या आहेत ना पहिल्या, तिथे आपले दत्तगुरु आपली सत्व परीक्षा बघतात.
1: कसोटी तिथे असते.
0: कसोटी, पहिली कसोटी तिथेच लागते. त्या पायऱ्या खूप कठीण आहेत सुरुवातीच्या 2000 पायऱ्या. अगदी सुरुवातीला चढताना 1000 पायऱ्या झाल्यावर आपल्याला हे चढता येईल की नाही, चढू शकतो की नाही असं एक वाटलं होतं मनामध्ये, कसं चढणार आपण. पण 2000 पायऱ्यांच्या नंतर हळूहळू दत्तगुरूंचं नाव घेत मी वरती गेले. त्रिपुरी पौर्णिमा होती आणि 1:30 वाजता तिथे मी पोहोचले गुरुशिखरावर. तिथे गेल्यानंतर एवढ्या 10000 पायऱ्या चढल्यानंतर एक थकवा असतो ना, तो अजिबात जाणवला नाही. तिथे गेल्यानंतर दर्शन झाल्यानंतर जो आनंद झाला त्यामध्ये सगळा थकवा नाहीसा झाला. पुढे थोडा वेळ तिथेच आम्ही नैवेद्य वगैरे घेतला आणि उतरायला सुरुवात केली. साधारणपणे 5000 पायऱ्या उतरण्यासाठी आम्हाला 6 वाजले. अंबादेवीचं देऊळ आहे तिथे आणि तिथून मग रोपवे चालू होतो. माझ्या बरोबर जे होते सहकारी ते म्हणाले आम्ही रोपवेने उतरणार, पण 7 वाजता रोपवे चालू होणार होता. मग 1 तास थांबण्यापेक्षा मी असं म्हटलं की आपण उतरायला सुरुवात करूया. आणि मग आम्ही रात्री, ते थकलेले होते, ते म्हणाले आम्ही 1 तास इथेच झोपतो. मी म्हटलं नको, मी चालायला सुरुवात करते. आणि मी चालायला सुरु केलं. हळूहळू पहाट होत गेली, उजेड झाला. तेव्हा रात्री चढताना काहीच दिसलं नव्हतं अंधारामध्ये, पण वरनं नंतर बघितल्यानंतर खूप छान वाटलं. सुरुवातीला जेव्हा मी उतरत होते तेव्हा माझ्या मनात एक छोटासा थोडासा अहंकार निर्माण झाला होता, थोडासा, की मी 10000 पायऱ्या चढले आणि आता मी पुन्हा त्या 10000 पायऱ्या मी उतरते. थोडीशी आत्मप्रौढीसारखं झालं होतं मला. पण जेव्हा मी उतरत गेले ते सुद्धा मला दत्तगुरुंनीच दाखवून दिलं की अहंकार करणं चुकीचं आहे. जेव्हा मी उतरत गेले तेव्हा समोर मी बघितलं ते जे तिथे स्टॉल्स असतात, तर ते स्टॉल्सवाले मोठमोठे सिलेंडर, त्यांच्या सगळं दुकानांचं सामान वगैरे सगळं घेऊन ते वरती सहज चढत येत होते, उतरत होते. त्याच्यात बायकांचा सुद्धा मुलांचा समावेश होता. ते सगळं बघितल्यावर माझी मलाच लाज वाटली की आपण नुसतं चढलो आणि उतरलो तर आपल्याला काहीतरी वाटतंय, आपण काहीतरी मोठं तीर मारलाय की काय. पण जेव्हा ते बघितलं तेव्हा माझ्या मधला तो अहंकार गर्वहरण झाला माझा.
1: लोकांसाठी हे रोजच आहे.
0: हा, त्यांचं रोजच आहे, म्हणजे आपण त्यात काही नवीन काहीच केलं नाही असं मला वाटलं.
1: अगदी खरंय. आणि त्यानंतर जी 42 किलोमीटरची परिक्रमा आहे त्याबद्दल सांगा.
0: 42 किलोमीटरची परिक्रमा तर खूपच चॅलेंजिंग आहे, आव्हानात्मक आहे ते. आपल्याला जंगलातून प्रवास करावा लागतो आणि हा जंगलातून प्रवास करताना तिथे जंगली श्वापद सुद्धा आहेत.

0: बरोबर.
1: मध्ये मध्ये साधू महाराजांचे मठ आहे, अनेक वर्ष तपश्चर्या करणारे साधू त्या ठिकाणी त्यांचा वावर आहे, थोडं आध्यात्मिक सुद्धा वातावरण आहे तिथे. छान वाटत होतं, फक्त ग्रुपिंगने चालायचं कारण काही वेळा श्वापदांची भीती असते. पण परिक्रमा खूप खडतर आहे. मध्ये मध्ये चढ उतार आहेत, स्लिपरी आहे, दगडधोंडे आहेत, त्या दगडधोंड्यातून वाट काढत आपल्याला जावं लागतं. पण याच्यात एक लक्षात येतं की आयुष्य सुद्धा असंच आहे, कुठेही तुम्हाला सरळ सहज काहीच मिळणार नाहीये. मध्ये मध्ये अडचणी संकटे येणार आहेत आणि त्या संकटी अडचणींतून मात काढत मार्ग काढत आपल्याला पुढे जायचं
0: आहे. आता तुम्ही सांगितलं की गिरनार पर्वत आणि तिथली परिक्रमा ही एक वेगळीच आध्यात्मिक उंची देणारी अशी ही परिक्रमा आहे आणि अर्थातच एक मानसिक परिवर्तन मला वाटतं आपल्यामध्ये होतं यामधूनच. आणि शारीरिक कस आपण म्हणतो ते जी गडकिल्ल्यांची भ्रमंती आहे त्याच्यातून होत असतो. गडकिल्ल्यांवर फिरत असताना आपण बघतो की अनेक ठिकाणी पाडेवस्ती अशी आदिवासी समाज किंवा त्याला पाडेच आपण म्हणतो, तर तिथलं जनजीवन तुम्हाला अनुभवता आलं, काय सांगाल त्याबद्दल?
1: दुर्गम भागातील आदिवासी लोकांचं संघर्षमय जीवन मला जवळून अभ्यासता आलं, बघता आलं. अतिशय कमी साधनांमध्ये हे लोक त्यांच्या चेहऱ्यावर बघितलं तर आनंद दिसतो, खूप आनंदी असतात. हे छान निरागस हास्य त्यांच्या चेहऱ्यावर असतं आणि आपण सगळ्या सुविधा सोयी आपल्याकडे उपलब्ध असून सुद्धा आपण काही ना काही छोट्या छोट्या गोष्टींसाठी तक्रार करत असतो. मला याच्यातून शिकायला मिळालं की जे आपल्याकडे आहे त्याबद्दल आपण परमेश्वराचे निसर्गाचे आभार मानले पाहिजेत. आम्ही जेव्हा किल्ल्यांवरून उतरतो तेव्हा हे याच लोकांकडे आमचं जेवण वगैरे असतं, साधं पिठलं भाकरी, खूप छान. त्याच्यामध्ये एक त्यांच्या मनातला एक जेवण आपण करताना तो आनंद असतो ना, तो सुद्धा त्यामध्ये उतरतो, सात्विकता उतरते आपली, तर खूप गोड लागतं, खूप सुंदर जेवण लागतं ते.
0: तुम्हाला आदर्श शिक्षक पुरस्कारही मिळालेले आहेत, तसंच पर्यावरण दूत म्हणून तुम्हाला सन्मानित केलेलं आहे, तर नेमकं काय सांगाल?
1: मुलांमध्ये स्वच्छता आणि प्रदूषण होऊ नये याच्यासाठी आता मुलांमध्ये भावना रुजवणं महत्वाचं आहे, कारण हेच आपले उद्याचे भावी नागरिक आहेत. या पर्यावरणाला आता जो धोका पोहोचतोय त्यामुळे पुढे काय होणार आहे हे जर आपल्या आत्ताच्या पिढीला जर आपण सांगितलं तर पुढे ती सुद्धा सर्व या धोक्यांपासून स्वतःला वाचवण्यासाठी, स्वतःला म्हणजे पर्यायाने पृथ्वीला वाचवण्यासाठी काय केलं पाहिजे हे त्यांना कळेल आणि त्याचा परिणाम म्हणून पुढे प्रदूषण कमी होण्यासाठी मदत होईल.
0: बरोबर.
1: रत्नागिरी नगर परिषदेकडून ही ज्या वेगवेगळे उपक्रम या संदर्भात राबवले जातात त्या सर्व उपक्रमांमध्ये आमची शाळा सहभागी होते. यावेळेला रत्नागिरी नगर परिषदेमार्फत एक स्पर्धा घेण्यात आलेली होती.
0: अच्छा.
1: जिंगल स्पर्धा होती स्वच्छतेविषयी, तर त्या जिंगल स्पर्धेमध्ये मी भाग घेतला होता आणि एक जिंगल लोकांना स्वच्छतेचं पर्यावरणाचं महत्व पटवून देणारं आणि आपली रत्नागिरी स्वच्छ सुंदर रत्नागिरी ठेवा याच्यासाठी आवाहन करणारं एक जिंगल मी लिहिलं होतं. त्यानंतर आमची शाळेतले विद्यार्थी या स्वच्छतेसाठी असणाऱ्या प्रभात फेरींमध्ये किंवा त्यानिमित्त होणाऱ्या निबंध स्पर्धांमध्ये सहभागी होत असतात. वृक्षारोपण, वृक्ष वाचवण्यासाठी प्रभात फेऱ्या, जनजागृती फेऱ्या आमच्या शाळेकडून काढल्या जातात.
0: अच्छा.
1: उपक्रम मला राबवायला सांगितले त्याच्यात मी सहभाग घेतला होता.
0: बरोबर. तर हे जे सगळे आता तुम्ही सांगितलेत ते उपक्रम तुम्ही विद्यार्थ्यांतर्फे सगळे राबवून घेतलेत आणि म्हणूनच तुम्हाला पर्यावरण दूत असा हा सन्मानित केलेला आहे. मला सांगा की पर्यावरण म्हटलं की आता पुन्हा एकदा मी तुमच्या भ्रमंतीकडे जाते की एवढे तुम्ही आतापर्यंत फिरलायत, भ्रमंती केली आहे, काय जाणवलं तुम्हाला या बाबतीत?
1: लोक दुर्ग भ्रमंती करत असताना थोडं आपण सामाजिक भान राखलं पाहिजे, हे लोकांच्या लक्षात येत नाही. भरपूर सारे प्लास्टिक्स बॉटल्स वगैरे किंवा रॅपर्स घेऊन जाणार आणि अशा प्रकारच्या किल्ल्यांवर वगैरे टाकले जातात, ते तिथेच वापर करायचं, तिथेच टाकलं जातं लोकांकडून. मला असं वाटतं की आपण ज्या गडकिल्ल्यांवर जातो ते तसेच अबाधित राखण्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे.
0: बरोबर.
1: ते सुरक्षित राखण्यासाठी आता हल्ली प्रयत्न करतात. आम्ही जेव्हा ट्रेकिंगला जातो तेव्हा ते ट्रेक लीडर्स, आमचे जे ट्रेक लीडर्स आहेत ते आम्हाला पहिल्यांदा सूचना देतात की कुठल्याही प्रकारचा साधा गोळीचा कागद सुद्धा आपण तिथे टाकायचं नाही. ती एक सवय लागलेली आहे आम्हाला आता की जे काही आपण खाणार आहोत ते आपल्या बॅगमध्येच ठेवायचं. तिथे कुठल्याही प्रकारच्या वातावरणातला त्या तिथल्या स्थापत्यशास्त्राला किंवा त्या निसर्गाला कुठल्याही प्रकारचा धोका पोहोचू नये त्याच्यासाठी आपण नक्कीच काळजी घेतली पाहिजे.
0: मला सांगा की एक महिला म्हणून हा ट्रेक करताना तुम्हाला अनेक अनुभव आले, ते तुम्ही शेअरही केलेत. अनेक जणींना असं वाटत असेल ही मुलाखत ऐकल्यानंतर की आपण पण जायला हवं, तर मुळात

0: मानसिकता हवी किंवा त्यांना एक मैत्रीण म्हणून काय सल्ला द्याल?
1: महिलांना मी असं सांगेल की एज इज जस्ट अ नंबर, वय हा फक्त आकडा आहे. आपण स्वतःसाठी वेळ काढला पाहिजे.
0: बरोबर.
1: लग्न, मुलं, संसार आणि नोकरी ह्या सगळ्या जबाबदाऱ्या आपण पार पाडतच असतो, पण हे करत असताना आपण स्वतःला विसरून जातो. स्वतःसाठी सुद्धा थोडा वेळ काढला पाहिजे, स्वतःच्या आनंदासाठी सुद्धा जगण्याची थोडी वेळ आलेली आहे असं मला वाटतं. आणि एक असं एक मानसिकता असते की 50 आली की आपण विश्रांती घ्यायची, आराम करायचा आणि तब्येतीच्या तक्रारी.
0: बरोबर.
1: पण ही चौकट आपण मोडली पाहिजे. तुम्ही तुमचं आवडीचं कुठलंही क्षेत्र निवडा आणि त्याच्यामध्ये सर्वोत्तम करण्याचा प्रयत्न करा.
0: बरोबर.
1: ज्याच्यातून तुम्हाला सॅटिस्फॅक्शन मिळेल. निसर्गाच्या सानिध्यात रमा. एरवी आपण असंच शारीरिक व्यायाम किंवा काही करत नाही, एक्सरसाइज करत नाही, किमान त्या आपण त्या ठिकाणी जाण्यासाठी चालतो, चढ उतार करतो, त्यामुळे आपला फिटनेस सुद्धा राहतोच.
0: बरोबर.
1: त्यामुळे अगदी छोट्या छोट्या गोष्टींनी आपण सुरुवात करायची आणि मग हळूहळू आपण मोठ्या मोठ्या गोष्टी करत जाणार आहोत.
0: बरोबर.
1: त्यामुळे सुरुवात छोट्या छोट्या गोष्टींनी करा, एक दिवस नक्कीच तुम्ही चांगल्या चांगल्या मोठ्या मोठ्या गोष्टी करू शकता.
0: बरोबर.
1: तेवढा आत्मविश्वास आपल्या मनामध्ये हळूहळू निर्माण होतो.
0: अगदी खरंय. अगदी जाता जाता विचारते की हे सगळं करण्यापूर्वीच्या तुम्ही आणि ट्रेकिंग नंतरच्या तुम्ही स्वतःमध्ये काय बदल जाणवला तुम्हाला?
1: पूर्वी मला असं वाटायचं की मी उंचावर वगैरे जाऊ शकत नाही. साधारणपणे सेकंड फ्लोअर वर जरी मी गेले तरी मला खाली बघताना भीती वाटायची. पण कळसुबाई गिरनार सारखे ट्रेक मी केले, त्यानंतर माझ्यातला हा फोबिया नाहीसा झाला, पूर्णपणे नाहीसा झालेला आहे. माझ्यामध्ये एक आत्मविश्वास निर्माण झालेला आहे. आणि स्वतः जर आपलं मन खंबीर असेल तर आपण आपलं वय जे आहे हे शरीराला कधीच थकू शकत नाही असं मला वाटतं. ट्रेकिंग करताना अचानक एखादा खडक येतो, मध्येच एखादं कठीण चढण येतं किंवा हवामान सुद्धा खराब होतं. कारण कळसुबाई पहिलाच ट्रेक मी जेव्हा केला तेव्हा जाताना नॉर्मल सगळं होतं, पण उतरताना निम्म्यावर आल्यानंतर एकदम अचानक वातावरणामध्ये बदल झाला. काळे ढग जमा झाले आणि खूप कडकडाट, विजांचा कडकडाट, गडगडाट होऊन पाऊस कोसळायला सुरुवात झाली आणि वातावरणात सगळं पूर्ण बदलून गेलं. आणि चिखल सगळीकडे, उतरताना वाट स्लिपरी झाली, पाय घसरत होते आणि शूजवर सगळा चिखल चढल्यामुळे चालायला सुद्धा, पावलं उचलताना सुद्धा जड जात होतं. अशा प्रकारचं जेव्हा वातावरण निर्माण होईल तेव्हा त्याला तोंड कसं द्यायचं हे सुद्धा मला त्या ट्रेकने शिकवलं. आपण अशा प्रकारचं जर हवामान, अशा प्रकारची परिस्थिती आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा आली तर आपण रडत बसायचं नाही, तर मार्ग काढायचा आणि रोजच्या आयुष्यामध्ये त्याचा वापर करायचा. माझ्या रोजच्या आयुष्यामध्ये असं एखादी समस्या येते तेव्हा मी घाबरत नाही. असं एखादं काही प्रॉब्लेम निर्माण झाला तर मी आधी शांत होते, शांत डोक्याने त्याचा विचार करते आणि मग त्या समस्येला, प्रॉब्लेमला सामोरं जाण्याची, मार्ग शोधण्याची वृत्ती माझ्यामध्ये निर्माण झाली असं मला वाटतं.
0: अंजलीताई, आज तुम्ही इथे आलात आणि तुमच्या या छान भ्रमंतीविषयी, गड किल्ल्याविषयी छान माहिती शेअर केली आमच्या बरोबर, त्याबद्दल सर्व श्रोत्यांतर्फे, सर्व मैत्रिणींतर्फे मी आपले आभार मानते. धन्यवाद, नमस्कार. तसंच तुम्हाला पुढच्या सगळ्या ट्रेकसाठी खूप साऱ्या शुभेच्छा देते.
1: आपणही मला आमंत्रित केलं आणि माझ्या या गडकिल्ल्या भ्रमंतीच्या बाबतीत मला अनुभव व्यक्त करण्यासाठी संधी दिली त्याबद्दल रत्नागिरी आकाशवाणीचे मी आभार मानते. धन्यवाद.
0: धन्यवाद. मैत्रिणींनो, अंजली पिलंडकर यांच्या या मुलाखतीतून तुम्हालाही वाटलं असेल की आता आपण सुद्धा जायला हवं असं मस्त निसर्गाच्या सानिध्यात, हो ना? अहो मग वाट कसली पाहताय? मनापासून ठरवा आणि चला फिरायला, आपला इतिहास प्रत्यक्ष पाहायला. मैत्रिणींनो, आपलं कोकण सुद्धा निसर्ग सौंदर्याच्या बाबतीत समृद्धच आहे. कौलारू घरं, रानात हरवलेल्या पायवाटा, सुंदर समुद्र, हिरवे डोंगर, पशुपक्ष्यांचा किलबिलाट, सारं कसं मनात घर करणारं.

0: मैत्रिणींनो, अशा या कोकणाचं सौंदर्य म्हणजे वर्णन करावं तितकं थोडं, त्याचप्रमाणे तारीफ करावी अशी इथली खाद्य संस्कृती सुद्धा आहे. चला तर कोकणातील काही पाककला जाणून घेऊया उल्का पटवर्धन यांच्याकडून. त्यांच्याशी बातचीत करतात पल्लवी गोरसे.
1: कोकण आणि मे महिना म्हणजे रानमेवा हा हवाच, हो की नाही? खरं तर वेगवेगळ्या ऋतूत आपण वेगवेगळ्या फळांचा आनंद घेतच असतो, पण कोकणात मे महिन्यात बाकी सगळी फळं जरी असली तरी रानमेव्याचा आनंद घेणं म्हणजे खरं स्वर्गसुखच, हो की नाही? खरं तर या रानमेव्यांच्या सुद्धा सुंदर सुंदर रेसिपी बनवल्या जातात, काही साठवणीच्या तर काही त्वरित असतात, जेणेकरून याचा आनंद आपण वर्षभर घेऊ शकतो. श्रोते हो, अशाच काही सुंदर सुंदर रेसिपी आज आपण जाणून घेणार आहोत आणि त्यासाठी आम्ही आमच्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलंय उल्काताई पटवर्धन यांना. उल्काताई नमस्कार.
2: नमस्कार.
1: आज मी उल्लेख केला की रानमेवा आणि आपलं कोकण यांचं

0: एक वेगळंच नातं आहे. आणि जो माणूस कोकणात राहतो तो रानमेवाचा तर आनंद घेतोच, पण त्याबरोबर होणाऱ्या रेसिपी सुद्धा करत असतो. मग उल्काताई, आज आपण कुठली रेसिपी सांगूया श्रोत्यांना पहिल्यांदा?
1: आधी आपण रानमेव्यापैकी म्हणजे पहिल्यांदा रतांब्याचं पन्ह सांगूया.
0: बर,
1: हा, त्याच्यासाठी आता घ्यायचं साहित्य मी तुम्हाला पहिल्यांदा सांगते. आपण 10-12 चांगले अगदी पक्व झालेले असे रतांबे घ्यायचे. त्याबरोबर आपल्याला त्याच्यात घालायला गूळ पाहिजे, तर त्याला वेलची लागते, नंतर मीठ आणि थोडीशी ओली मिरची, म्हणजे असं हा तिखट गोड अशा चवीचं आणि वेगळ्या स्वादाचं असं आपलं रतांब्याचं पन्ह ते तयार होतं. आता ते रतांबे आपण काढून घ्यायचे झाडावरचे पक्व झालेले असे, नंतर ते स्वच्छ धुवायचे आणि स्वच्छ धुवून घेतल्यावर ते आपण फोडायचे. फोडताना सुद्धा शक्यतो दोन भाग व्यवस्थित करायचे.
0: बरोबर,
1: म्हणजे
0: बिया कोकम फोडणं हे सुद्धा एक कला
1: आहे. म्हणजे ते व्यवस्थित जर फोडलं तर त्याच्यापासून आपण पन्हही करू शकतो आणि अमृत कोकमही करू शकतो. असे आपण रतांबे फोडून घ्यायचे, नंतर त्या बिया असतील त्या बियामध्ये पाणी घालायचं, थोडं मीठ घालायचं आणि चांगले कुस्करून अगदी हातानं चांगल्या मॅश करून घ्यायच्या बिया, म्हणजे कुस्करून घ्यायच्या बिया, नंतर त्या आपण गाळणीवर गाळून घ्यायच्या.
0: अच्छा, म्हणजे त्याचा गर मला
1: सगळा गर आपल्याला मिळतो. आणि नंतर त्यामध्ये आपण थोडीशी मिरची, म्हणजे मिरची म्हणजे भरपूर लावायची नव्हे, अगदी 4-5 ग्लास जर सरबत असेल तर त्याला अर्धी मिरची मीठ घेऊन त्याच्यात चुरडून अशी मिरची लावायची आणि या पन्ह्याला गूळ घालायचा.
0: अच्छा,
1: हा गूळ, मीठ, मिरची आणि वेलची पावडर. वेलची पावडरही त्याला लागते, कारण वेलचीचा एक स्वाद वेगळा येतो. वेलची आणि मिरची असा वेगळा स्वाद छान लागतो आणि हे असं आंबट गोड तिखट चवीचं पन्ह खूप छान लागतं. आता या 10-12 रतांब्यामध्ये आपलं साधारण 4-5 ग्लास सरबत होऊ शकतो.
0: आणि तुम्ही म्हणालात तसं की समजा त्यातलं काही उरलं तर तुम्ही त्याचं कोकम सरबत.
1: आणि ज्या कोकम उरतात ना त्या कोकमाच्या वाटामध्ये आपण जर साखर भरून उन्हात ठेवली किंवा असं थर लावून बरणीत जरी ठेवला, एक कोकमाचा थर एक साखरेचा थर असं करून जरी ठेवलं तरी त्याच्यापासून आपल्याला अमृत कोकमही मिळू शकतो.
0: अगदी, जे तुम्ही बाजारात जाऊन 2 मिनिटात आणता ती रेसिपी आपण
1: अगदी आणि घरच्या घरी केल्याचा आपल्याला आनंद मिळतो.
0: मला एक सांगा की आता उल्काताई तुम्ही म्हणालात की हे जे तुम्ही थर लावून ठेवायचं हे किती दिवस ठेवावं लागतं?
1: उन्हात ठेवलं तर 7-8 दिवसात ते होतं,
0: होऊन जातं.
1: तेव्हा त्यामध्ये जिरं मीठ घालून आपण त्याला 1:5 प्रमाण 1:7 प्रमाण असं घालून त्याचं कोकम सरबतही तयार करू शकतो.
0: वा वा, छान. उल्काताई, एकाच रेसिपीमध्ये तुम्ही 2 रेसिपी सांगितल्यात जवळजवळ.
1: आणि रतांब्याचं पन्ह हे खूप चवीला छान लागतं आणि विशेषतः ते चैत्र महिन्यात पूर्वीपासून केलं जायचं.
0: बरोबर,
1: जेव्हा आपल्याकडे चैत्रा गौरीचं हळदी कुंकू असेल त्यावेळी रतांब्याचं पन्ह आणि आंब्याची डाळ असा
0: ठरलेला मेनू,
1: असा तो ठरलेला मेनू असायचा.
0: अगदी अगदी,
1: त्याला कलरही छान येतो, चवही छान येते, असं आपलं रतांब्याचं पन्ह तयार
0: होतं. मस्तच एकदम. खरं तर हा मगाशी मी उल्लेख केला तसं की रानमेवा हा आपल्या आयुष्यातला एक अविभाज्य भागच आहे, नाही का? म्हणजे हा मे महिना असतो तेव्हा आपण नुसतेच आंबेच खातो असं नाहीये, तर जसजसा वसंत ऋतू येऊन फळं ही सगळी यायला लागतात तसतसं प्रत्येक फळ आपण खाल्लंच पाहिजे असं एक काय म्हणायचं आपल्या डोक्यात असतंच की नाही नाही मला या सीझनला हे फळ खायचंच आहे. आणि त्यातली एक सुंदर रेसिपी तुम्ही आमच्या श्रोत्यांना सांगितली. उल्काताई, दुसरी रेसिपी कुठली सांगाल?
1: आपण काजूचीच करूया ना दुसरी रेसिपी.
0: चालेल ना, अगदी
1: काजूची बोंडाची रेसिपी करूया.
0: चालेल,
1: म्हणजे काजूच्या बोंडूचं भरीत करतात.
0: बर,
1: भरीत करतात, सरबत करतात, भाजी करतात, असे विविध प्रकार करता येतात.
0: अच्छा,
1: तर आपण त्यातला आज आपण भरीत करूया.
0: म्हणजे जो काजू आपण दिसतो बघतो आपण त्याच्यावरती जे फळ येते
1: हा त्याला काजूचं बोंड म्हणतात.
0: बोंड असं म्हणतात
1: आणि त्या काजूच्या बोंडूचं आपण भरीत करणार.
0: अच्छा, सांगा मग याची रेसिपी आणि आधी साहित्य सांगा.
1: आधी साहित्य म्हणजे चांगले पिकलेले, म्हणजे पूर्ण पिकलेले असे ते आपल्याला बोंडू मिळायला पाहिजेत.
0: बरं,
1: ते आणायचे, नंतर त्याच्या काजू काढून घ्यायच्या आणि दोन्ही बाजूचे देठ काढून आपण त्याचं फोडी करून घ्यायच्या. आणि त्याचं साहित्य तुम्हाला सांगते. मीठ लागणार आहे.
0: अच्छा,
1: साखर, ओली मिरची, दही, फोडणीसाठी तूप,
0: जिरं,
1: कारण त्याला तूप जिऱ्याची आणि हिंगाची खमंग फोडणी हवी. आणि जर कोणाला आवडत असेल, कारण बऱ्याच जणांना मोहरी आवडते, तर ह्या बोंडूच्या भरिताला जर मोहरी वाटून लावली तर एकदमच छान लागतं. असं तर प्रथम
0: वाटतं हे साहित्य अगदी घरातलंच आहे ना.
1: अगदी अगदी,
0: म्हणजे ह्या रेसिपी इतक्या खरं तर सोप्या आहेत, फक्त त्या आता मागे पडल्यात थोड्याशा.

0: की आपण त्यांच्याकडे तसं दुर्लक्षच करतो असं म्हटलं तर हरकत नाही, की ती साध्या साध्या गोष्टी आहेत, अगदी रोजच्या जेवणातल्याच आहेत. नाही सांगा आता कृती,
1: बऱ्याच जणांना माहितीही नाहीये या रेसिपी. तर आता प्रथम काय करायचं, बोंडू आणायचे, ते स्वच्छ धुवायचे, त्याची काजू काढून घ्यायची, दोन्ही बाजूची देठ काढून घ्यायची आणि ते चिरून घ्यायचे, बारीक फोडी करून घ्यायच्या. नंतर या फोडी आपण वाफवून घ्यायच्या.
0: अच्छा,
1: वाफवून
0: रेग्युलर कुकरला लावायचं
1: अगदी, किंवा आपण भातावर जरी डिशवर ठेवल्या तरी सुद्धा त्या चालतात, अशा वाफवून घ्यायच्या. त्यानंतर त्या पोळी वाफवून थंड करून घ्यायच्या. थंड करून घेतल्या की त्यावर आपण हे सगळं साहित्य घालायचं, म्हणजे मीठ घालायचं, ओली मिरची घालायची, असं सगळं, साखर घालायची.
0: मगाशी तुम्ही एक मोहरीचा उल्लेख केला की मोहरी लावायची म्हणजे काय करायचं?
1: मोहरी लावायची म्हणजे मोहरी वाटायची.
0: बर,
1: मोहरीची पावडर म्हणजे मिक्सरला वाटली तरी चालते, आपल्या घरात मोहरीची पावडर असते ही केलेली, तर ती घ्यायची, थोडीशी घुसळायची दह्यात आणि ती त्या भरित्याला लावायची.
0: मोहरी नाकात
1: नाकात गेली पाहिजे
0: प्रकार,
1: अगदी जसं मोहरीच्या आंब्याला मोहरी लागते तशीच ही मोहरी सुद्धा छान लागते.
0: अच्छा,
1: आणि मग या आपण भरिताला हे सगळं दही मिरची मीठ सगळं घालून झाल्यावर वरून चांगली तुपाची खमंग फोडणी द्यायची, जिरं हिंग घालून खमंग फोडणी द्यायची, जिरं हिंग कडीपत्ता घालायचा आणि छान खमंग फोडणी द्यायची.
0: झाली
1: डाव्या बाजूचं आपलं भरीत तयार.
0: मी आता अगदी म्हणणारच होते, खर तर डावी बाजू ही खूप महत्वाची असते. भाज्या तुम्ही कितीही केल्या तरी नेमकं डाव्या बाजूला चमचमीत काय आहे हे सगळेच जण शोधत असतात. आणि या मे महिन्यात विशेषतः या रानमेव्यांची ही अशी डावी बाजू खरंच आपल्याला आनंद देते, कारण ती 12 महिने मिळत नाही. खूपच छान. आता कुठली रेसिपी सांगणार आहात?
1: आता खरं म्हणाल तर मे महिना सुरू आहे, तर आपल्याकडे अधिक मासाची आता सुरुवात झालेली आहे. प्रत्येक सासूबाईंची जावयाला वाण देण्यासाठी गडबड सुरू आहे.
0: नक्की,
1: जावयांना वाण देण्यासाठी एकतर अनारसे करतात, म्हैसूर करतात, बत्तासे करतात, अशा विविध रेसिपी करतात. आणि त्या 33 देण्याची जावयाला लक्ष्मीनारायणाचा जोडा समजून त्या जावयाला ते वाण देण्याची पद्धत आहे. प्रत्येकाकडे सध्या लगबग सुरू आहे, कारण आता महिना सुरू झालेला आहे. मुली आपल्या घरी येतात आईची ओटी भरायला, आपण जावयाला बोलावतो, जावयाला बोलावून त्याचं आदरातिथ्य करतो, त्याला गोडधोड खायला करतो आणि सगळ्यांचे मानपण करतो.
0: अगदी
1: असा हा अधिक महिना असतो, त्याला पुरुषोत्तम मास असंही
0: म्हणतात. बरोबर आहे.
1: त्याच्यासाठी आपण अनारशांची रेसिपी बघूया.
0: अरे वा छान, अनारसे तर मला वाटतं सगळ्यांच्याच आवडीचे आहेत, पण बऱ्याचदा कठीण म्हणून ते लांब ठेवले जातात, नाही का? तर मग आम्हाला ऐकायचीच आहे आज ही रेसिपी, सांगा.
1: आता अनारसे करण्यासाठी प्रथम आपल्याला तांदूळ पाहिजे, शक्यतो म्हणजे सुवासिक असेल तर चांगलं. त्यानंतर गुळ, तूप तळण्यासाठी तेल किंवा तूप वापरलं तरीही चालतं, आणि खसखस, अगदी साहित्य मोजकच आहे.
0: बरोबर, पण त्याचं प्रमाण महत्वाचं असेल नाही?
1: आता समजा अर्धा किलो तांदूळ घेतले तर जवळजवळ तेवढाच गुळ लागतो.
0: अच्छा,
1: आणि वेलची घालायची, म्हणजे एवढंच साहित्य मोजकं, 4-5 साहित्यातच आपले हे अनारसे होतात.
0: बरोबर.
1: आणि ते करणं थोडं क्लिष्ट आहे,
0: थोडं नाजूक काम आहे.
1: नाजूक हातानी करायचं आणि जरा संयम करायचं.
0: अगदी अगदी अगदी
1: असं ते काम आहे. तर त्याच्यासाठी प्रथम आपण काय करायचं, तांदूळ घ्यायचे. ते तांदूळ म्हणजे समजा आता अर्धा किलो मी तांदूळ घेतले तर ते चांगले स्वच्छ धुवायचे.
0: अच्छा,
1: स्वच्छ धुवून पूर्वी 7 दिवस भिजत घालायचे हे.
0: अच्छा,
1: अजूनही 7 दिवस भिजत घालतात. रोज त्यातलं पाणी बदलून टाकायचं आणि रोज त्याच्यात नवीन पाणी घालून असं 7 दिवस ते
0: भिजवायचे.
1: 7 दिवस झाले की 7व्या दिवशी आपण ते पाणी ओतून टाकायचं, तांदूळ स्वच्छ धुवायचे, नंतर ते चाळणीवर घ्यायचे ओतून. चाळणीवर जरा असे निथळवून घेतले की मग सुती फडक्यावर टाकायचे.
0: बर,
1: सुती फडक्यावर घरातच आपण वाळत टाकायचं आणि मधून मधून हात फिरवत राहायचं त्या तांदळांना. आणि ज्यावेळी आपल्या हाताला चिकटत नाही असे झाले, तांदूळ सुकले की आपण मग ते मिक्सरमध्ये बारीक दळून घ्यायचं.
0: बर,
1: कारण एवढेसे तांदूळ कुठे ते जात्यावर दळणार, मग आपण आता मिक्सरवर
0: दळायचं.
1: मग एकदम मिक्सरवर दळून घ्यायचं,
0: पीठच करायचं
1: बारीक अगदी, आणि बारीक चाळणीनं ते
0: चाळून घ्यायचं. ओके,
1: छानपैकी बारीक चाळणीनं चाळून घ्यायचं.
0: बर,
1: गुळ घ्यायचा तो किसून घ्यायचा आणि या पिठात आपण थोडा थोडा थोडा थोडा गूळ घालून ते छान ओले असतात तांदूळ ना त्याच्यामुळे ते छान एकजीव होतं पीठ.
0: बरं बरं.
1: आणि अगदीच वाटलं तर तुपाचा हात लावायचा.
0: अच्छा.
1: नसेल तर पिकं केळं घेतलं पिकं केळ्याचा वास सुद्धा म्हणजे थोडं घेऊन

0: सुद्धा लावलं तरी चालतं.
1: बर.
0: आणि त्याच्यातच तो घोळा घट्ट करून ठेवायचा.
1: ओके.
0: आणि हे
1: पण मग हे जे तुम्ही आता केळ्याचं उदाहरण दिलं तर केळं टिकतं मग?
0: हो हो, अगदी हे पीठ 6 महिने सुद्धा टिकतं.
1: हो का?
0: हा.
1: अच्छा.
0: आणि असे गोळे करून ठेवायचे घट्ट, आणि डब्यात ते गोळे घट्ट ठेवून
1: तयार करून ठेवायचे.
0: आणि मग आपल्याला जेव्हा हवं असेल
1: म्हणजे ह्याच्यात पाण्याचा हात अजिबात लावायचा नाही, जे भिजवायला घेऊ तेवढंच पाणी.
0: आणि त्या भिजलेल्या तांदळातच हे गुळ व्यवस्थित विरघळला जातो आणि छान आपले अनारसे होतात.
1: बरं बरं बरं.
0: नंतर आपल्याला हवे तसे आपण अनारसे करू शकतो.
1: अच्छा.
0: छोटी छोटी गोळी घ्यायची प्लास्टिकवर किंवा केळीच्या पानावर आपण ते छोटे छोटे थापायचे.
1: बरं.
0: नंतर त्याच्यावर खसखस लावायची, महत्वाची खसखस
1: त्याच्यात.
0: आणि मग ते खसखस लावून असे छान तुपात हवे तर तुपात किंवा तेलात हवे तेलात, जसं तुम्हाला हवं असेल तसे ते तळून
1: तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही करू शकता.
0: तळताना सुद्धा ते नाजूक हाताने तळायला लागतात.
1: मला वाटतं त्याच्यावर वर तेल टाकायची पद्धत आहे ना?
0: टाकायचं वरती, म्हणजे त्याला जाळी अधिक चांगली येते.
1: त्याला थोडक्यात अजिबात धक्का न लावता ते करायचे.
0: असे हे सुंदर अनारसे होतात. करायला थोडी कटकट असली तरी जसे जसे ते अनारसे छान आपले तयार होतात तेव्हा आपल्याला खूप आनंद मिळतो.
1: नक्कीच. आणि बघायला गेलं तर खूप काही त्याच्यामध्ये मेहनत नाहीये. तुमचे पेशन्स आणि मला वाटतं ते निगुतीनी करणं, म्हणजे ते 7 दिवस पाणी बदलणं किंवा त्यानंतर ते व्यवस्थित वाळवणं, नाही का?
0: ह्या
1: खरं बघायला गेलं तर छोट्या छोट्या गोष्टी आहेत.
0: थोडासा आंबूस असा वास येतो माहितीये तांदळाच्या पिठाला, पण तसा वास आलाच पाहिजे.
1: आलाच पाहिजे, हीच त्याची खासियत आहे.
0: पिठावर सुद्धा केळीचं पान जरी टाकून ठेवलं डब्यात तरी सुद्धा चालतं, म्हणजे थंड पीठ आणि चांगलं राहतं.
1: अच्छा. अरे वा, खरं बघायला गेलं तर खूप सोपी आहे रेसिपी. मला वाटतं श्रोते हो, तुम्हाला ही रेसिपी ऐकायला तर आवडली असेलच, पण तुम्ही करून बघायलाही काही हरकत नाहीये, नाही का? उल्काताई, पुढची रेसिपी काय आहे, काय सांगाल आमच्या श्रोत्यांना?
0: पुढची रेसिपी सुद्धा आपण अधिक मासासाठी म्हणून अगदी जिभेवर ठेवताच विरघळणारा असा म्हैसूर पाक बघूया.
1: अरे वा, म्हैसूर पाक तोही घरी?
0: अगदी.
1: क्या बात है.
0: आपल्याला कठीण वाटतं, आपण जाऊन अगदी हलवायाकडून नेहमी घेऊन येतो, पण तो आपण घरात करूया. आणि त्याच्यासाठी साहित्य असं फार काही नाहीच आहे, म्हणे त्याच्यासाठी आपण शक्यतो रिफाईंड तेल वापरतात. तुपाचं करायचं असेल तर पूर्ण तूप वापरलं तरीही चालतं. तर समजा बेसन जर समजा 1/2 किलो घेतलं, 1/2 किलो बेसन घेतलं तर त्याला तेल किंवा तूप जे घेऊ तेही तेवढंच घ्यायचं.
1: अच्छा.
0: आणि साखर मात्र 250 ग्रॅम आपण जर बेसन घेतलं तर 300 ग्रॅम त्याला साखर वापरायची, जास्त घ्यायची. आणि तेलात जर करणार असं तर थोडस तूपही घालायचं त्याच्यात.
1: अच्छा.
0: म्हणजे पूर्ण अगदी तेलात नको म्हणून थोडं तूप घालायचं.
1: बरोबर.
0: पूर्ण तुपात करणार असाल तरीही हरकत
1: नाही.
0: आणि साखर आणि वेलची पावडर,
1: म्हणजे पूर्ण साहित्य अगदीच थोडं आहे,
0: मोजक्या साहित्यात.
1: फक्त कृती महत्वाची आहे, ती सांगा आमच्या श्रोत्यांना.
0: तर प्रथम काय करायचं तर बेसन आपण चाळून घ्यायचं. एका बाजूला आपण साखरेचा पाक करत ठेवायचं. आता साखरेचा पाक करताना त्यामध्ये साखर बुडेल इतकं पाणी घालायचं.
1: बरोबर.
0: अगदी जेमतेम साखर बुडेल एवढंच पाणी घालायचं आणि त्याचा आपण पाक करायला घ्यायचं.
1: ते तारीमध्ये करायचं.
0: एक तारी टाइप पाक करायचा आणि त्यामध्ये आपण हे चाळून घेतले.
1: तारी म्हणजे मला वाटतं उल्काताई की 2 बोटांमध्ये असा पाक घ्यायचा आणि त्याची एक
0: तार आली पाहिजे असा तो एक तारी पाक करायचा. त्यानंतर त्या पाकात आपण हे चाळून घेतलेलं बेसन घालायचं आणि एका बाजूला दुसऱ्या गॅसवर आपण तूप तापत ठेवायचं. तूप किंवा तेल जे काही आपण
1: घ्याल
0: ते तापत ठेवायचं आणि बेसन आपण छान असं अगदी खमंग भाजून घ्यायचं. त्या पाकातच बेसन भाजायचं. पाकात चांगलं बेसन भाजलं जातं, रंग बदलेपर्यंत बेसन भाजून घ्यायचं असं. आणि थोडा रंग बदलला की त्यावर आपण थोडं थोडं पळीनं थोडं थोडं तूप घालत राहायचं, इकडून इकडे घेत राहायचं. पळीवर तूप घालायचं, ढवळायचं, ते तूप आत मिक्स झालं की परत तूप घालायचं. असं करता करता तेवढं तूप बरोबर तेवढ्या म्हैसूर पाकाला लागतं.
1: अच्छा.
0: आणि जसं जसं तुम्ही तूप घालाल आणि ढवळाल तसा तसं त्याला जाळी पडत जाते.
1: अच्छा.
0: आणि आपला म्हैसूर पाक छान असा हलका फुलका होतो.
1: बर.
0: हा. आणि जेव्हा आपण हे पाक बी करत असतो त्याचवेळी वेलचीही घालून ठेवायची आत.
1: अच्छा. बरं.
0: आणि असं सगळं तूप एक एक पळी करत तूप संपवायचं आणि इकडे आपण घट्ट गोळा होईपर्यंत जसं आपण वड्यांचं मिश्रण करतो असं करेपर्यंत त्याला तूप सुटत
1: राहणार. जाणार
0: सुटतच.
1: आणि गॅस चालूच ठेवायचा,
0: गॅस अगदी मंद गॅस चालू सगळं करायचं. आणि हा म्हैसूर पाक शक्यतो जर आपण चाळणीवर ओतला, आपली पीठ चाळायची बारीक चाळण असते ती जर तारायची असेल तर त्यावर ओतला तर अधिक उत्तम, म्हणजे त्यातलं तूप सगळं बाहेर पडून जातं. नाहीतर आपल्याकडे ट्रे असेल त्याला बटर पेपर लावून त्याच्यावर ओतायचा आणि छान त्याच्या वड्या पाडायच्या की आपला खमंग खुसखुशीत असा म्हैसूर पाक तयार होतो.
1: खरं तर रेसिपी तुम्ही सांगताय ती ऐकायला खूप छान.

0: वाटते, पण तेही एक स्किलचं काम आहे की ते तूप घालणं आणि त्यावेळेला ते बरोबर ढवळत राहणं. आणि मला वाटतं अशा घरी केलेल्या पाककृती किंवा घरी केलेला पदार्थ आपण कौतुकानी जसं तुम्ही म्हणाल तसं जावयाला द्यायचा आहे, तर तो आनंदही आपला वेगळाच आहे, नाही का? उल्काताई, आजच्या भागात तुम्ही खरंच खूप सुंदर रेसिपी सांगितल्यात. एक म्हणजे मे महिना चालू आहे त्यामुळे रानमेव्याच्याही रेसिपी तुम्ही सांगितल्यात, आणि अधिक महिना सुरू झालेला आहे त्यामुळे त्यासाठी सुद्धा तुम्ही बाजारातनं काहीही न आणता घरच्या घरीच आपल्या जावयाला छान कौतुक करून हे पदार्थ देऊ शकता. आणि मला वाटतं सगळा या अधिक मासाचा आनंद, मे महिन्याचा आनंद तुम्ही अधिकाधिक घेऊ शकता. त्यामुळे अशाच रेसिपी श्रोते हो तुम्हीही ऐकत रहा, बनवत रहा, तुम्ही आनंद घेत रहा आणि दुसऱ्यांनाही देत रहा. उल्काताई, खूप सुंदर रेसिपी तुम्ही आज आमच्या श्रोत्यांना सांगितल्या आहेत. मला वाटतं या सगळ्याचा प्रयोग नक्कीच प्रत्येकाच्या घरी होईल आणि या तुमच्या रेसिपी घराघरात नक्कीच पोहोचतील.
1: मैत्रिणींनो, कोकणामधल्या काही पाककला आपण जाणून घेतल्याच, आणि हो, अधिक महिन्यासाठी सुद्धा अनारसे आणि म्हैसूर पाक सुद्धा कसा करायचा तो जाणून घेतलात. चला तर आता तयारी करा लेक आणि जावयासाठी मस्त बेत करण्याची, आणि हो, आनंद घ्या या पदार्थांचा आपल्या नातेवाईकांसोबत. मैत्रिणींनो, आता मात्र आपल्या कार्यक्रमाची वेळ संपत आली आहे. आकाशवाणी रत्नागिरी केंद्र निर्मित वनिता मंडळ या कार्यक्रमातून मी पौर्णिमा साठे आपला निरोप घेते. पुन्हा भेट आहेच, तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे.

0: Sudir
1: FM 101.1 MHz वर आकाशवाणीचे नांदेड केंद्र आहे. दुपारचे 1 वाजत आहेत. विविध भारती सेवेचे कार्यक्रम आम्ही आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावर आता सहक्षेपित करीत आहोत.

आकाशवाणी मुंबई। राजश्री आगाशी राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। भारत अमेरिका परराष्ट्र व्यवहार मंत्री स्तरावर महत्त्वाची चर्चा। होर्मुझची सामुद्रधुनी खुली करण्यासह इतर मुद्द्यांवर इराणबरोबरच्या वाटाघाटी अंतिम टप्प्यात आणल्या असल्याचं ट्रम्प यांचं प्रतिपादन। इबोला प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर भारतीय नागरिकांनी कांगो, युगांडा आणि दक्षिण सुदान या भागात प्रवास टाळावा अशी केंद्र सरकारची सूचना। महाराष्ट्रातल्या 5 खासदारांसह 12 जणांना संसदरत्न पुरस्कार जाहीर। आणि 125व्या फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेला आजपासून पॅरिसमध्ये प्रारंभ। परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर आणि अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ यांच्यामध्ये आज नवी दिल्लीतल्या हैदराबाद हाऊस इथं द्विपक्षीय बैठक झाली। यावेळी सेमीकंडक्टर उद्योग, दुर्मिळ खनिज याबाबत भारत आणि अमेरिकेत सहकार्याचं धोरण आखण्यावर सहमती झाल्याचं परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर यांनी बैठकीनंतरच्या संयुक्त पत्रकार परिषदेत सांगितलं। भारत आणि अमेरिका यांच्यात सखोल आणि व्यापक सर्वसमावेशक जागतिक धोरणात्मक भागीदारी असल्याचं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं।

या बैठकीदरम्यान सागरी सहकार्य तसंच दोन्ही देशांमधले व्यापार करार पूर्णत्वाकडे नेण्याचं महत्वही जयशंकर यांनी अधोरेखित केलं. ऊर्जा व्यापार वृद्धी आणि ऊर्जा पुरवठा या भारताच्या ऊर्जा सुरक्षेच्या दृष्टीनं केंद्रस्थानी असलेल्या धोरणांविषयीच्या चर्चेबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केलं. यावेळी बोलताना मार्को रुबिओ यांनी दोन्ही मोठ्या लोकशाहीमधलं धोरणात्मक सहकार्य अधोरेखित केलं. याशिवाय प्रगतीबरोबर धोके येतात, अशावेळी धोके कमी करणं आणि प्रगतीचे फायदे वाढवणं या दृष्टीनं दोन्ही देश धोरणं आखतील अशी ग्वाही त्यांनी दिली. प्रक्रिया न केलेल्या कापसाच्या आयातीवरचं 11% सीमाशुल्क रद्द करण्याचा सरकार विचार करत आहे. यंदा कापसाचं उत्पादन आवश्यकतेपेक्षा कमी होणार असल्याचा अंदाज असून कापड उत्पादकांच्या प्रतिनिधींनी कापसाच्या आयातीवरचं सीमाशुल्क रद्द करण्याची मागणी केली आहे. अर्थ मंत्रालय, वस्त्रोद्योग आणि कृषी मंत्रालय या मागणीवर चर्चा करत असून नजीकच्या काळात यावर निर्णय होण्याची शक्यता असल्याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली. काँग्रेस नेते राहुल गांधी देशात अराजकता पसरवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप भाजपाचे ज्येष्ठ नेते केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी केलाय. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या विरोधात राहुल गांधी यांनी केलेलं वक्तव्य म्हणजे काँग्रेस आणि सर्व विरोधी पक्षांनी रचलेलं कारस्थान असल्याचं त्यांनी म्हटलंय. देशाचे नागरिक सुज्ञ असून देशहिताविरोधातल्या गोष्टींची त्यांना स्पष्ट जाणीव आहे आणि इंडी आघाडीचं कारस्थान कधीच यशस्वी होणार नाही असं त्यांनी समाजमाध्यमावरच्या पोस्टमध्ये म्हटलंय. पश्चिम बंगालमध्ये फाल्टा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठीची मतमोजणी सुरू असून 11व्या फेरीनंतर भाजपाचे देबांगशू पांडा हे 44,000 मतांनी आघाडीवर आहेत. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे शंभूनाथ कुर्मी दुसऱ्या स्थानावर असून काँग्रेसचे अब्दुल रझाक मुल्ला तिसऱ्या स्थानावर आहेत. डायमंड हार्बर महिला विद्यापीठात ही मतमोजणी सुरू असून मतमोजणीच्या 21 फेऱ्या होतील. होर्मुझची समुद्रधुनी खुली करण्यासह इतर मुद्द्यांवर इराणबरोबरच्या वाटाघाटी इस्रायल आणि इतर मित्र देशांबरोबर चर्चा करून अंतिम टप्प्यात आणल्या असल्याचं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलंय. लवकरच याबाबतची घोषणा होईल असं त्यांनी ट्रुथ सोशल या समाजमाध्यमावर म्हटलंय. इराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ता इस्माईल बकाई यांनी सांगितलं की अमेरिकेबरोबरची चर्चा प्रगतीपथावर आहे, मात्र सर्वच कळीच्या मुद्द्यांवर सहमती झाली असा त्याचा अर्थ नव्हे असं त्यांनी स्पष्ट केलं. अमेरिका परस्पर विरोधी वक्तव्य करत असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. आफ्रिकेतल्या काही देशांमध्ये इबोला या आजाराचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता भारतीय नागरिकांनी पुढली सूचना मिळेपर्यंत कॉंगो, युगांडा आणि दक्षिण सुदान या भागात प्रवास टाळावा अशी सूचना केंद्र सरकारनं जारी केली. तसंच या देशांमध्ये वास्तव्याला असलेल्या किंवा प्रवास करणाऱ्यांनी स्थानिक प्रशासनानं जारी केलेल्या सूचनांचं पालन करावं असं यात म्हटलंय. भारतात अद्याप इबोला आजाराचा एकही रुग्ण आढळला नसल्याचं आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं म्हटलंय. कॉंगो आणि युगांडामध्ये गेल्या काही दिवसांमध्ये इबोला आजाराचा प्रादुर्भाव झाल्यानंतर जागतिक आरोग्य संघटनेनं त्याला आंतरराष्ट्रीय चिंतेची बाब म्हणून घोषित केलंय. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर आपल्याला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. प्राईम पॉइंट फाउंडेशन या खासगी संस्थेद्वारे दिल्या जाणाऱ्या यंदाच्या संसद रत्न पुरस्कारांसाठी 12 खासदार आणि 4 संसदीय समित्यांची निवड झाली. महाराष्ट्रातून श्रीकांत शिंदे, हेमंत सावरा, स्मिता वाघ, नरेश म्हस्के आणि मेधा कुलकर्णी या खासदारांची या पुरस्काराच्या विविध श्रेणींमध्ये निवड झाली. तसंच चरणजित सिंह चन्नी यांच्या अध्यक्षतेखालची कृषी समिती, भर्तृहरी मेहताब यांच्या अध्यक्षतेखालची वित्त समिती, सप्तगिरी शंकर उल्का यांच्या अध्यक्षतेखालची ग्रामविकास आणि पंचायती राज समिती आणि अनुराग ठाकूर यांच्या अध्यक्षतेखालची कोळसा आणि खाण समिती या 4 संसदीय समित्यांची या पुरस्कारासाठी निवड झाली आहे. देशातली वजने आणि मापे तपासणी यंत्रणा बळकट करण्यासाठी ग्राहक व्यवहार विभागानं GATC अर्थात शासकीय मान्यताप्राप्त चाचणी केंद्रांची

0: च्या भूमिकेचा विस्तार केला असून त्यासाठी सरकारने वैध मापनशास्त्र नियम 2013 मध्ये सुधारणा केली. सुधारित नियमांमुळे या केंद्रांना वजन आणि मापांच्या 23 श्रेणींची पडताळणी आणि पुनर्पडताळणी करता येईल असं ग्राहक व्यवहार मंत्रालयानं म्हटलंय. सुधारित नियमानुसार या केंद्रांच्या माध्यमातून पेट्रोल, डिझेल, सीएनजी, एलपीजी, एलएनजी आणि हायड्रोजन डिस्पेन्सर याची तपासणी करता येईल. या निर्णयामुळे पडताळणी सेवांमध्ये सुधारणा होईल, कार्यक्षमता वाढेल आणि देशभरात स्वच्छ इंधनाच्या वापराला चालना मिळेल अशी अपेक्षा आहे. फ्रेंच खुली टेनिस स्पर्धा आजपासून पॅरिसमध्ये सुरू होते. त्रिवार विजेता नोवाक जोकोविच यंदा तिथल्या विजेतेपदानं 25वं ग्रँडस्लॅम विजेतेपद मिळवण्याच्या तयारीत उतरतोय. आज त्याचा सामना फ्रान्सचा जिओवानी एम्पेची पेरिकार्ड याच्याबरोबर होईल. जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानावरचा अलेक्झांडर झेरेव आज टेलर फ्रिट्सबरोबर खेळेल. अव्वल मानांकित यानिक सिनरची पहिली लढत उद्या आहे. महिलांमध्ये यंदा कोको गॉफ, अरेना सवालेंका यांच्या लढती होतील. भारताचा युकी भांबरी न्यूझीलंडच्या मायकेल विनसच्या सोबतीनं दुहेरीत उतरेल. एन श्रीराम बालाजीचा साथीदार ब्राझीलचा मार्सेलो डेमोलिनर असेल. स्पर्धेचं यंदा 125वं वर्ष आहे. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज दोन सामने होणार आहेत. पहिला सामना दुपारी 3:30 वाजता मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स या संघात मुंबईच्या वानखेडे मैदानावर होईल. दुसरा सामना संध्याकाळी 7:30 वाजता कोलकाता नाईट रायडर्स आणि दिल्ली कॅपिटल्स या संघांमध्ये कोलकाता इथं होणार आहे. बिहारमध्ये रांची इथं आयोजित फेडरेशन चषक अॅथलेटिक्स स्पर्धेत गुरिंदर वीर सिंग यानं पुरुषांच्या 100 मीटर धावण्याच्या स्पर्धेत राष्ट्रीय विक्रम नोंदवत सुवर्णपदक जिंकलंय. याबरोबरच तो आगामी ग्लासगो इथं आयोजित राष्ट्रकुल स्पर्धेसाठीही पात्र ठरला आहे. रशियानं काल रात्री युक्रेनची राजधानी कीववर क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ला केला. या हल्ल्याचा फटका शहराच्या मध्यवर्ती भागात सरकारी कार्यालय, निवासी इमारती आणि शाळेजवळच्या बांधकामांना बसला असून यात किमान 10 जण जखमी झाल्याचं वृत्त आहे. पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतात आज एका रेल्वे मार्गावर झालेल्या शक्तिशाली स्फोटात 30 जण ठार झाले तर अनेक जण जखमी झाले. क्वेटा इथल्या चमन फाटक रेल्वे स्थानकाजवळ हा स्फोट झाल्याचं वृत्त आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारत अमेरिका परराष्ट्र व्यवहार मंत्री स्तरावर महत्वाची चर्चा. होर्मुझची समुद्रधुनी खुली करण्यासह इतर मुद्द्यांवर इराणबरोबरच्या वाटाघाटी अंतिम टप्प्यात आणल्या असल्याचं ट्रम्प यांचं प्रतिपादन. इबोला प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर भारतीय नागरिकांनी कांगो, युगांडा आणि दक्षिण सुदान या भागात प्रवास टाळावा अशी केंद्र सरकारची सूचना. महाराष्ट्रातल्या 5 खासदारांसह 12 जणांना संसद रत्न पुरस्कार जाहीर. आणि 125व्या फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेला आजपासून पॅरिसमध्ये प्रारंभ. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: श्रोतेहो, आता आपण ऐकणार आहात रायगड जिल्ह्याचं वार्तापत्र. जंजिरा किल्ला पाहणं आता अधिक सुरक्षित आणि आनंददायी. राष्ट्रीय लोक अदालतीत 7078 प्रकरणं निकाली. रस्ते अपघात रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनानं कंबर कसली. आणि येत्या 30 आणि 31 मे रोजी रायगडावर पायी जाण्याचा मार्ग राहणार बंद. या होत्या गेल्या महिनाभरातल्या रायगड जिल्ह्यातल्या ठळक घडामोडी. या आणि इतर घडामोडींविषयी सविस्तर माहिती देत आहेत आमच्या रायगड जिल्हा प्रतिनिधी शोभना देशमुख.
2: रायगडमध्ये पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांसाठी मुरुड जंजिरा किल्ला हे एक आकर्षण असते. भर समुद्रात उभ्या असलेल्या भव्य आणि ऐतिहासिक जंजिरा किल्ल्यास भेट देणे ही पर्यटकांसाठी पर्वणीच असते. राजापुरी जेटीवरून शिडाच्या बोटीतून जंजिरा किल्ल्यावर पूर्वी जावं लागायचं. मात्र किल्ल्याजवळ जेटी नसल्याने किल्ल्यात जाणं हे अनेकदा जिकिरीचं असायचं. आता महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डानं पर्यटकांचा प्रवास सुरक्षित आणि सुखकर व्हावा यासाठी किल्ल्याजवळ अद्ययावत आणि सुसज्ज अशी जेटी उभारली आहे. 11.5 कोटी रुपये खर्च करून उभारण्यात आलेल्या जेटी पर्यंत बोटीनं प्रवास करावा लागतो. बंदरे आणि मत्स्य विकास मंत्री नितेश राणे, महिला व बालकल्याण मंत्री आदिती

0: तटकरे खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते नुकताच या जेटीचा लोकार्पण सोहळा पार पडला. मात्र या जेटीमुळे आमचा रोजगार बुडणार आहे, जेटी चुकीच्या ठिकाणी उभारली आहे असं सांगत शिडाच्या बोटी चालवणाऱ्या व्यावसायिकांनी एक दिवस किल्ला बंद ठेवून आपल्या मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. जंजिरा किल्ल्यास भेट देणे आता अधिक सुरक्षित झाल्याने मुरुडला येणाऱ्या पर्यटकांची संख्या नक्की वाढेल असा विश्वास स्थानिक व्यक्त करताना दिसत आहे. दरम्यान येत्या 26 तारखेपासून जंजिरा किल्ला पर्यटकांसाठी बंद करण्यात येत आहे. राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार रायगड मध्ये राष्ट्रीय लोक अदालत घेण्यात आली. यामध्ये 7078 प्रकरणे निकाली काढली गेली. त्यामुळे 20,50,20,615 रुपयांची तडजोड करण्यात आली. जिल्ह्यातील 25,681 वादपूर्व आणि 12,194 प्रलंबित अशी 37,875 प्रकरणे राष्ट्रीय अदालत समोर ठेवण्यात आली होती. रायगड जिल्ह्यातून जाणाऱ्या महामार्गावर आणि अंतर्गत रस्त्यावर सातत्यानं अपघात होत असतात. गेल्या 26 महिन्यात अपघातात 236 जणांचे बळी गेले आहेत, अनेक जखमी झाले आहेत. यातील बहुसंख्य अपघात दुचाकीचे झाले आहेत आणि हेल्मेट नसल्याने बळींची संख्या वाढली आहे. या विरोधात आता रायगड जिल्हा प्रशासनाने कंबर कसली असून शून्य मृत्यू उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून एक पंचसूत्री कार्यक्रम आखला आहे. त्यानुसार अभियांत्रिकी अंमलबजावणी, आपत्कालीन अपघात काळजी, शिक्षण आणि नागरी सहभाग, डेटा आणि नियम निधी व्यवस्थापन आदींचा समावेश आहे. या पंचसूत्रीवर काम करून मृत्यूचं प्रमाण कमी करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. त्यासाठी पोलीस आणि अन्य विभागाची मदत घेतली जाणार आहे. दर महिन्याच्या 3 शुक्रवारी आढावा बैठक घेतली जाणार आहे. त्याचबरोबर रस्त्यावर स्पीड लिमिट बोर्ड लावणे, 50 ते 100 मीटर अगोदर अपघात प्रवण क्षेत्राबाबत बोर्ड लावणे, वाहन सावकाश चालवा तसे ठिकठिकाणी बोर्ड लावणे अशा उपाययोजना देखील केल्या जाणार आहेत. किल्ले रायगडावर होणाऱ्या शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापन आणि सुरक्षेच्या दृष्टीने महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. 30 आणि 31 मे 2026 या 2 दिवसांसाठी रायगड किल्ल्यावर जाणारा पायी मार्ग पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष किशन जावळे यांनी जारी केले आहे. यावर्षी शिवराज्याभिषेक सोहळा तारखेनुसार 6 जून आणि तिथीनुसार 26 जून रोजी साजरा होणार असून राज्यभरातून मोठ्या प्रमाणावर शिवभक्त तसेच अतिमहत्वाच्या व्यक्ती उपस्थित राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे गर्दी व्यवस्थापन आणि संभाव्य आपत्ती टाळण्यासाठी प्रशासनाने खबरदारीचे उपाय म्हणून हा निर्णय घेतला आहे. शोभना देशमुख, अलिबाग, रायगड.
1: याबरोबरच रायगड जिल्ह्याचं वार्तापत्र संपलं. हे वार्तापत्र आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केलं.

आकाशवाणी मुंबई विजया सहजराव प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्यातल्या 5 खासदारांसह 12 जणांना संसद रत्न पुरस्कार जाहीर. गेल्या मार्चमध्ये त्याआधीच्या महिन्याच्या तुलनेत भारतीयांच्या परदेश प्रवासात घट. इबोला प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर भारतीय नागरिकांनी काँगो, युगांडा आणि दक्षिण सुदान या भागात प्रवास टाळावा अशी केंद्र सरकारची सूचना. 125व्या फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेला आजपासून पॅरिसमध्ये प्रारंभ. आणि राज्यात अनेक ठिकाणी मान्सून पूर्व पावसाची हजेरी. प्राईम पॉइंट फाउंडेशन या खाजगी संस्थेद्वारे दिल्या जाणाऱ्या यंदाच्या संसद रत्न पुरस्कारांसाठी 12 खासदार आणि 4 संसदीय समित्यांची निवड झाली आहे. महाराष्ट्रातून श्रीकांत शिंदे, हेमंत सावरा, स्मिता वाघ, नरेश म्हस्के आणि मेधा कुलकर्णी या खासदारांची या पुरस्काराच्या विविध श्रेणींमध्ये निवड झाली आहे. तसंच चरणजीत सिंह चन्नी यांच्या अध्यक्षतेखालची कृषी समिती, भर्तृहरी महताब यांच्या अध्यक्षतेखालची वित्त समिती, सप्तगिरी शंकर उल्का यांच्या अध्यक्षतेखालची ग्रामविकास आणि पंचायती राज समिती आणि अनुराग ठाकूर यांच्या अध्यक्षतेखालची कोळसा आणि खाण समिती या 4 संसदीय समित्यांची या पुरस्कारासाठी निवड झाली आहे. यंदाच्या मार्च महिन्यात भारतीय नागरिकांनी सहली आणि परदेश प्रवासावर फेब्रुवारी महिन्याच्या तुलनेत कमी खर्च केल्याचं भारतीय रिझर्व्ह बँकेनं जारी केलेल्या आकडेवारीत म्हटलं आहे. फेब्रुवारी महिन्यात भारतीय नागरिकांनी परदेश प्रवासावर 1.30 अब्ज डॉलर्स खर्च केले तर मार्च महिन्यात हा खर्च 1.09 अब्ज होता असं यात म्हटलं आहे. पश्चिम आशियातल्या संघर्षामुळे तेलाच्या किमतीत झालेली वाढ आणि डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण या पार्श्वभूमीवर नागरिकांनी परदेश प्रवास टाळावा असं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. होर्मुझची सामुद्रधुनी खुली करण्यासह इतर मुद्द्यांवर इराणबरोबरच्या वाटाघाटी इस्रायल आणि इतर मित्रदेशांबरोबर चर्चा करून अंतिम टप्प्यात आणल्या असल्याचं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे. लवकरच याबाबतची घोषणा केली जाईल असं त्यांनी ट्रूथ सोशल या समाजमाध्यमावर म्हटलं आहे. इराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माईल बकाई यांनी सांगितलं की अमेरिकेबरोबरची चर्चा प्रगतीपथावर आहे, मात्र याचा अर्थ सर्वच कळीच्या मुद्द्यांवर सहमती झाली असा नव्हे असं त्यांनी

स्पष्ट केलं आहे. अमेरिका परस्पर विरोधी वक्तव्य करत असल्याचा आरोप त्यांनी केला. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर आणि अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्को रुबिओ यांच्यामध्ये आज नवी दिल्लीतल्या हैदराबाद हाऊस इथं द्विपक्षीय बैठक झाली. यावेळी सेमीकंडक्टर उद्योग, दुर्मिळ खनिज याबाबत भारत आणि अमेरिकेत सहकार्याचं धोरण आखण्यावर सहमती झाल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी बैठकीनंतरच्या संयुक्त पत्रकार परिषदेत सांगितलं. मार्को रुबिओ यांनी दोन्ही मोठ्या लोकशाहींमधलं धोरणात्मक सहकार्य अधोरेखित केलं. प्रक्रिया न केलेल्या कापसाच्या आयातीवरचं 11% सीमाशुल्क रद्द करण्याचा सरकार विचार करत आहे. यंदा कापसाचं उत्पादन आवश्यकतेपेक्षा कमी होणार असल्याचा अंदाज असल्यानं कापड उत्पादकांच्या प्रतिनिधींनं कापसाच्या आयातीवरचं सीमाशुल्क रद्द करण्याची मागणी केली आहे. अर्थ मंत्रालय, वस्त्रोद्योग आणि कृषी मंत्रालय या मागणीवर चर्चा करत असून नजीकच्या काळात यावर निर्णय होण्याची शक्यता आहे अशी माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली. देशातली वजने आणि मापे तपासणी यंत्रणा बळकट करण्यासाठी ग्राहक व्यवहार विभागानं शासकीय मान्यताप्राप्त चाचणी केंद्रांच्या भूमिकेचा विस्तार केला असून त्यासाठी सरकारनं वैध मापनशास्त्र नियम 2013 सुधारणा केली आहे. सुधारित नियमांमुळे या केंद्रांना वजन आणि मापांच्या 23 श्रेणींची पडताळणी आणि पुनर्पडताळणी करता येईल असं ग्राहक व्यवहार मंत्रालयानं म्हटलं आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकार एका वर्षात कोसळणार असल्याचा लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा दावा हे दिवास्वप्न असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. काँग्रेसच्या अल्पसंख्याक विभागाच्या सल्लागार परिषदेच्या बैठकीत गेल्या मंगळवारी त्यांनी हा दावा केल्याचा आरोप भारतीय जनता पार्टीनं केला आहे. नागपुरात गोदाम लॉजिस्टिक पार्कच्या उद्घाटनानंतर फडणवीस बातमीदारांशी बोलत होते. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एआर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. आफ्रिकेतल्या काही देशांमध्ये इबोला या आजाराचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता भारतीय नागरिकांनी पुढील सूचना मिळेपर्यंत कॉंगो, युगांडा आणि दक्षिण सुदान या भागात प्रवास टाळावा अशी सूचना केंद्र सरकारनं जारी केली आहे. तसंच या देशांमध्ये वास्तव्याला असलेल्या किंवा प्रवास करणाऱ्यांनी स्थानिक प्रशासनानं जारी केलेल्या सूचनांचं पालन करावं असं यात म्हटलं आहे. भारतात अद्याप इबोला आजाराचा एकही रुग्ण आढळला नसल्याचं आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं म्हटलं आहे. कॉंगो आणि युगांडामध्ये गेल्या काही दिवसात इबोला आजाराचा प्रादुर्भाव झाल्यानंतर जागतिक आरोग्य संघटनेनं त्याला आंतरराष्ट्रीय चिंतेची बाब म्हणून घोषित केलं आहे. फ्रेंच खुली टेनिस स्पर्धा आजपासून पॅरिसमध्ये सुरू होत आहे. त्रिवार विजेता नोवाक जोकोविच यंदा तिथल्या विजेतेपदानं 25वं ग्रँडस्लॅम विजेतेपदक मिळवण्याच्या तयारीनं उतरणार आहे. आज त्याचा सामना फ्रान्सचा जिओवानी एमसेची पेरिकार्ड याच्याबरोबर होईल. जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानावरचा अलेक्झांडर झेरेव आज टेलर फ्रिड्स बरोबर खेळेल. अव्वल मानांकित यानिक सिनरची पहिली लढत उद्या आहे. महिलांमध्ये यंदा कोको गॉफ, अरिना सबालिंका यांच्या लढती होतील. भारताचा युकी भांबरी न्यूझीलंडच्या मायकेल विनसच्या सोबतीनं दुहेरीत उतरणार आहे. एन श्रीराम बालाजीचा साथीदार ब्राझीलचा मार्सेलो डेमोलिनर असेल. स्पर्धेचं यंदाचं 125वं वर्ष आहे. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज दोन सामने होणार आहेत. पहिला सामना दुपारी 3:30 मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स या संघात मुंबईच्या वानखेडे मैदानावर होईल. राजस्थान रॉयल्सला आतापर्यंत 14 मिळाले असून मुख्य फेरीतल्या त्यांच्या प्रवेशाचं भवितव्य आजच्या सामन्यावर अवलंबून आहे. दुसरा सामना संध्याकाळी 7:30 कोलकाता नाईट रायडर्स आणि दिल्ली कॅपिटल्स या संघादरम्यान कोलकाता इथं होणार आहे. स्पर्धेत काल लखनौमध्ये झालेल्या सामन्यात पंजाब किंग्ज संघानं लखनौ सुपर जायंट संघावर 7 गडी 12 चेंडू राखून 196 धावांचं दिलेलं लक्ष्य सहज पार केलं.
बिहारमध्ये रांची इथं आयोजित फेडरेशन चषक अॅथलेटिक स्पर्धेत गुरविंदर सिंग यानं पुरुषांच्या 100 मीटर धावण्याच्या स्पर्धेत राष्ट्रीय विक्रम नोंदवत सुवर्णपदक जिंकलं. याबरोबरच तो आगामी ग्लास

इथं आयोजित राष्ट्रकुल स्पर्धेसाठीही पात्र ठरला. गुरविंदर यानं 10 सेकंद 9 मिलीसेकंद अशी विक्रमी वेळ नोंदवली. या स्पर्धेत अनिमिश कुजूर यांनी दुसरं तर प्रणव प्रमोदनं तिसरं स्थान मिळवलं. पुरुषांच्या 400 मीटर धावण्याच्या स्पर्धेत टी के विशालनं देखील 44 सेकंद 98 मिलीसेकंदाचा राष्ट्रीय विक्रम नोंदवत सुवर्णपदक जिंकलं. मात्र त्याची राष्ट्रकुल स्पर्धा पात्रता हुकली. मराठवाड्यातल्या छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली जिल्ह्यात ठिकठिकाणी मान्सूनपूर्व पावसाचा तडाखा बसला. वादळी वाऱ्यामुळे अनेक घरांवरचे पत्रे उडाले. काही भागात गाराही पडल्या. अनेक भागात आंबा पपई केळीच्या फळबागांना फटका बसला. या पावसामुळे उकाड्यापासून काहीसा दिलासाही मिळाला. जालना हिंगोली परभणी जिल्ह्यातल्या विविध भागात शनिवारी जोरदार वाऱ्यासह पावसाच्या सरी कोसळल्या. पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली होती. नांदेड जिल्ह्यातल्या अनेक भागात अचानक हवामानात बदल झाला. 15 ते 20 मिनिटं जोरदार वादळी वाऱ्यासह पावसानं हजेरी लावल्यानं नागरिकांची धांदल उडाली. वादळी वाऱ्यामुळे झाडांच्या फांद्या तुटून पडण्याच्या घटनाही काही ठिकाणी घडल्या. रत्नागिरी जिल्ह्याच्या अनेक भागांमध्ये आज पावसानं जोरदार हजेरी लावली. रत्नागिरी लांजा राजापूर चिपळूणसह अनेक भागांमध्ये पाऊस पडला. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्यातल्या 5 खासदारांसह 12 जणांना संसदरत्न पुरस्कार जाहीर. गेल्या मार्चमध्ये त्याआधीच्या महिन्याच्या तुलनेत भारतीयांच्या प्रवेश प्रवासात घट. इबोला प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर भारतीय नागरिकांनी कॉंगो युगांडा आणि दक्षिण सुदान या भागात प्रवास टाळावा अशी केंद्र सरकारची सूचना. 125व्या फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेला आजपासून पॅरिसमध्ये प्रारंभ. आणि राज्यात अनेक ठिकाणी मान्सूनपूर्व पावसाची हजेरी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

0: हॅलो फ्रेंड्स, मी मीरा. आजच्या युववाणीच्या कार्यक्रमामध्ये तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. फ्रेंड्स, आज आपण भेटणार आहोत एका युवा हार्मोनियम वादकाला. पण हा मी म्हणते हार्मोनियम वादक आहे, पण त्याचबरोबर गेल्या 18 वर्षांमध्ये त्याने बऱ्याच अशा स्ट्रीम्समध्ये खूप छान अशी कामगिरी केलेली आहे. तर ही नक्की कुठल्या कुठल्या स्ट्रीम्स होत्या ज्या कला या शाखेतल्याच होत्या, त्या आपण त्याच्याकडनं प्रत्यक्ष ऐकणार आहोतच. चला तर अजिबात वेळ न दवडता आपण भेटूया आणि गप्पा मारूया श्रीरंग हेरंब जोगळेकर याच्याशी. श्रीरंग, आकाशवाणी रत्नागिरीच्या स्टुडिओमध्ये मी मीरा तुझं अगदी मनापासून स्वागत करते. आणि आज औचित्य मिळालंय ते म्हणजे भारत सरकार आयोजित कला उत्सव 2025-26 हार्मोनियम एकल वादनासाठी तुझी राष्ट्रीय स्तरावरती विशेष पारितोषिकाने तुला सन्मानित करण्यात आलं. तर या औचित्याने तू आज आमच्या सगळ्यांबरोबर इथे आहेस. सर्वप्रथम संपूर्ण आमच्या आकाशवाणीच्या परिवारातर्फे मी तुझं मनापासून अभिनंदन करते.
1: धन्यवाद.
0: आणि आम्हाला खरंच जाणून घ्यायला आवडेल की राष्ट्रीय स्तरावरती तू आपल्या रत्नागिरीला रिप्रेझेंट केलंस, तर हा एक अनुभव कसा होता तुझा कला उत्सवाचा?
1: नमस्कार. कला उत्सव ही भारत सरकार आयोजित एक स्पर्धा आहे. यामध्ये 16 ते 17 प्रकारचे कला प्रकार असतात. विविध प्रकार म्हणजे नाट्य असेल, संगीत विषयक असेल. यामध्ये मी इयत्ता 10वीत असताना एकल हार्मोनियम वादनासाठी महाराष्ट्रात तृतीय क्रमांक प्राप्त होता. त्यानंतर इयत्ता 12वीत असताना कॉलेज लेवलला मला सिलेक्शन झालं. त्यानंतर विभाग स्तरावर प्रथम क्रमांक मिळाला. त्यानंतर महाराष्ट्रात पहिला आलो.
0: अरे
1: वा. मग दडपण होतं की आता आपण राष्ट्रीय स्तरावर आपल्या महाराष्ट्राचं रिप्रेझेंटेशन करणार आहोत.
0: बरोबर.
1: त्यामुळे ते एक दडपण होतं. राष्ट्रीय स्तरावर जेव्हा स्पर्धा झाली त्यावेळेला स्पर्धेच्या वेळेला सन्मानित परीक्षक आणि सन्मानित पाहुणे

0: पुणे एवढेच उपस्थित होते आणि शूटिंगसाठीचे कॅमेरे.
1: ओके, म्हणजे तुमचे पालक तुमच्या बरोबर होते का?
0: बरं. तेव्हा पालकांना आत परमिशन नव्हती किंवा ओव्हरऑल त्या कॅम्पसमध्येच.
1: ओके.
0: कारण हा आमच्यासारख्या वयोगटातील मुलांना एकत्र आणण्यासाठीच्या दृष्टिकोनातनं असलेला उपक्रम आहे असं मला वाटतं. त्यामुळे समोर ऑडियन्स असताना आपण वादन सादर करणं, ऑडियन्सचा एक रिस्पॉन्स असतो किंवा परीक्षकांच्या चेहऱ्यावरील हावभाव आपल्याला समजू शकतात, पण त्या ठिकाणी तसं नव्हतं कारण ठराविक परीक्षक आणि ठराविक पाहुणे एवढेच होते. त्यामुळे एक दडपण म्हणण्यापेक्षा जरा वेगळं वाटलं कारण नेहमी असं वादन करायची सवय नसते.
1: मग महाराष्ट्रात म्हणजे राज्यस्तरापर्यंत ज्या झाल्या तुझ्या स्पर्धा त्या कशा होत्या?
0: त्यावेळेला समोर ऑडियन्स होता, स्पर्धक होते. त्यामुळे माझ्या बरोबरचाच माझा मित्र किंवा वेगळ्या शहरातून आलेला कसा वाजवतोय, त्यातनं आपल्याला काय त्याचं चांगलं ऐकता येईल असा एक व्ह्यू असायचा. पण इथे कोणाचंच काही ऐकण्याचा चान्स नव्हता. पण त्याच कॅम्पसमध्ये आमचं त्या परिसरात जे आम्ही महाराष्ट्रातले होतो, काही वेगळ्या प्रदेशातले होते, त्यांची एकत्र ओळख होऊन तिथेच आमची मैफिल व्हायची असं एक दोन तीन वेळेला झालेलं आहे. आणि एकंदरीतच चांगला अनुभव होता. आणि राष्ट्रीय स्तरावर जाऊन रत्नागिरीचं प्रतिनिधित्व करता येतंय, महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करता येतंय आणि तिथे मला माझं विशेष पारितोषिक प्राप्त झालं याचा खूप आनंद आहे.
1: नक्कीच. आणि त्याचाच अजून एक सोन्याचा तुरा तुझ्या मुकुटात अजून एक रोवला गेला, तो म्हणजे अलीकडेच 14 एप्रिल 2026 रोजी संसदेत संविधान भवनामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त झालेला समारंभामध्ये तुला स्वतः प्रत्यक्ष सगळ्यांसमोर भाषण करण्याची संधी मिळाली, तर ही संधी कशी तुझ्या वाटेला चालून आली?
0: त्यासाठीचं कारण ते सुद्धा परत कला उत्सवच आहे.
1: बरं.
0: त्यांचा क्रायटेरिया होता की युथ प्रति असलेले बाबासाहेब आंबेडकरांचे विचार.
1: ओके.
0: त्यामुळे त्यांनी भारत सरकार आयोजित ज्या ज्या स्पर्धा परीक्षा आहेत त्या रिलेटेड विद्यार्थ्यांना तिथे आमंत्रित केलेलं होतं. मला कला उत्सव मधील काही ठराविक जणांना, म्हणजे जवळपास 900 जणांना जे विद्यार्थी पारितोषिक प्राप्त आहेत, त्यापैकी निवडक जणांना तिथे आमंत्रित करण्यात आलेलं होतं. आणि तिथे सुद्धा एक खूप चांगला अनुभव होता. म्हणजे आपले मंत्री जिथे उभं राहून संभाषण करतात, भाषण देतात, त्या ठिकाणी जाऊन उभं राहून बोलणं हा एक खूप अभिमानाची गोष्ट होती आणि एक खूप आव्हानात्मक होतं. कारण एवढ्या मोठ्या ठिकाणी जाऊन आपण आपल्या शहराचं, आपल्या महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करायचंय हा एक खूप मोठा क्षण होता.
1: नक्कीच, खरंच खूप छान होतं. कारण तुझा सगळा आतापर्यंतचा एकंदरीत हे बघायला गेला तर एवढं मोठं भाषण आणि तुझं कल म्हणजे हार्मोनियम गायन किंवा या सगळ्याकडे होता, तर तू तयारी ही कशी केलीस हे आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. तत्पूर्वी तुझ्या भाषणातली आपण थोडीशी एक फीत आपण आपल्या प्रेक्षकांना ऐकूया. 14 एप्रिल 2026 रोजी संसदेत संविधान भवनामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त झालेल्या समारंभामध्ये श्रीरंग हेरंब जोगळेकर याने दिलेलं भाषण ह्याची एक थोडीशी झलक फ्रेंड्स आता आपण ऐकणार आहोत.
2: नमस्कार, मैं महाराष्ट्र रत्नागिरी से श्रीरंग हेरंब जोगळेकर आज उपस्थित सभी गणमान्य व्यक्ति और मेरे युवा साथियों को मेरा सादर प्रणाम. आज डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर की जयंती के अवसर पर उनके विचारों का आदान प्रदान करने के लिए हम सब यहाँ एकत्रित हुए हैं. डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर केवल दलितों या शोषितों के नेता नहीं थे, बल्कि वे आधुनिक भारत के निर्माता और युवाओं के सच्चे मार्गदर्शक थे. यूथ के लिए बाबा साहेब का सबसे महत्वपूर्ण संदेश था, शिक्षित बनो, संगठित रहो और संघर्ष करो. उनका मानना था कि शिक्षा एक ऐसा हथियार है जिससे सारी दुनिया बदली जा सकती है. हम जैसे युवाओं के लिए यह समझना बहुत आवश्यक है कि हम केवल शैक्षणिक डिग्री न ले बल्कि मानसिक रूप से स्वतंत्र और विवेकशील भी बने. हमारी एकजुटता यही हमारी सबसे बड़ी शक्ति है. हमें जाति और भेदभाव से ऊपर उठकर राष्ट्र निर्माण के लिए एक साथ आना होगा, संघर्ष करना होगा. संघर्ष का अर्थ केवल लड़ाई करना नहीं बल्कि उचित तरीके से अपने अधिकारों के लिए प्रयास करना है. भारत का संविधान निर्माता के रूप में उन्होंने हमें स्वतंत्रता, समानता और बंधुत्व के सिद्धांत दिए हैं. हम जैसे युवा यही देश का भविष्य है. यह हमारी जिम्मेदारी

0: जिम्मेदारी है कि बाबा साहब के सपनों को हम साकार करें, ऐसा भारत बनाए जाति धर्म या लिंग के आधार पर कोई भेदभाव न हो। बाबा साहब के केवल प्रतिमा पूजन से ज्यादा उनके विचारों को पढ़ने की जरूरत है। उनके विचारों को अपनाकर हम एक समतामूलक, शिक्षित और सशक्त भारत का निर्माण कर सकते हैं। आज के दिन विशेष पर हम सभी युवाओं को एनसीईआरटी की तरफ से अपने पार्लियामेंट में आमंत्रित करना और हमारे विचार आपके सामने रखने का मौका देना, यही हमारे लिए सौभाग्य की और प्रेरणादायी बात है। अंत में मैं इतना ही कहना चाहूंगा, आइए हम सब मिलकर डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर के विचारों को अपनाएं और राष्ट्र निर्माण में अपना योगदान दें। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, भारत माता की जय।
1: खरंच खूप छान बोललास आणि तुझा आवाज, तुझी लकब किंवा व्हॉइस मॉड्युलेशन खरंच खूप छान वापरलंस, तर एकंदरीत ह्या भाषणाची तयारी तुला कळलं तिथपासून कशी सुरू झाली?
2: जेव्हा मला कळलं की संसदेत भाषण करायचंय, हा एक खूप मोठा सुखद धक्का होता, कारण जिथे आपले मंत्री किंवा आपले पंतप्रधान जिथे उभं राहून बोलतात, संभाषण करतात, तिथे आपण जाऊन उभं राहून बोलणं हा एक खूप खूप मोठी ऑपॉर्च्युनिटी होती।
1: नक्कीच,
2: त्यामध्ये माझे आई बाबा यांचं खूप सहकार्य लाभलं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार 2 ते 2.5 मिनिटात मांडायचे होते।
1: बरोबर,
2: ते प्रत्येक जण वेगवेगळ्या प्रकारे मांडेल, पण त्यात आपण काय वेगळं मांडू शकतो असा एक विचार होता। त्यामुळे हा एक खूप चांगला अनुभव होता आणि तिथे जाऊन बोलायची संधी मिळणं हा खूप मोठी ऑपॉर्च्युनिटी होती माझ्यासाठी।
1: नक्कीच, तू आता जसं म्हणालास की आईबाबांचा खूप मोठा यात सपोर्ट होता, तुझे बाबा तबला वादक, आई गायिका, तर घरातून संगीताला पोषक असं वातावरण अगदी लहानपणापासून आहे, पण नुसतं पोषक वातावरण असून उपयोगाचं नाही, तर तुलाही ते पुढे कॅरी ऑन करता आलं पाहिजे आणि जे तू आता हळूहळू करतोयसही, तर एकंदरीत लहानपणापासून घरात वातावरण म्हणजे तुला आवड निर्माण होण्यासाठी असं तू आता मागे वळून बघताना असं कसं होतं?
2: मी लहानपणापासून आई बाबांबरोबर प्रत्येक कार्यक्रमाला जायचो, त्याच्यामुळे कार्यक्रमाची आवड होतीच लहानपणापासून। संगीत विषयक एक प्रेम होतं आणि भविष्यात मी काय हार्मोनियम वाजवेन, तबला वाजवेन किंवा गाईन असा कुठचाच विचार नव्हता, पण अचानक मी हार्मोनियमकडे वळलो। आई गाते, बाबा तबला वाजवतात, म्हणून मग मी हार्मोनियम वाजवतो असा विषय नव्हता, पण एक काय म्हणतात कुतूहल निर्माण झालं त्या वाद्याबाबतीत। तबल्याची आवड होतीच लहानपणापासून,
1: तबलाही तू शिकलेला आहेस?
2: हो, तबला बाबांकडे मी, त्या आवडच आहे तबल्याची। आणि बाबांबरोबर आमच्या घरी मी लहान असताना बऱ्याच मोठ्या जणांचं येणं जाणं असायचं, त्यामध्ये पंडित तुळशीदास बोरकर आमच्या घरी वास्तव्याला होते काही दिवस, तर ते निघताना त्यांची स्वतःची हार्मोनियम ते आमच्याकडे ठेवून गेले।
1: अरे वा,
2: त्याच्यामुळे हार्मोनियम घरात होती आणि बाबा रियाजाला बसलेले असताना मध्येच मग माझ्याबरोबर लहरा वाजव असं काही काही वेळेला व्हायचं, मग तेव्हा काही स्वर शोधत मग मी हे गाणं आता शोधतोय वगैरे असं होऊन मग तेव्हापासून हार्मोनियमची आवड खऱ्या अर्थाने सुरू झाली।
1: आणि मग त्याचं पुढे शिक्षण, कारण त्याचबरोबर तुझं अकॅडमिक ही शिक्षण सुरू आहे। अलीकडेच तू 12वी पास झालायस कॉमर्स फील्ड मधून आणि आता पुढे बीकॉमचं शिक्षण तुझं सुरू झालंय, तर हार्मोनियमचं शिक्षण तू कोणाकडे घेतलंस?
2: हार्मोनियमचं शिक्षण मी पहिल्यापासून गेली 10 वर्ष पंडित विश्वनाथ कानेरे, जगविख्यात हार्मोनियम आणि ऑर्गन वादक, यांच्याकडे माझं शिक्षण सुरू आहे। पंडित विश्वनाथ कानेरे यांच्यासारख्या गुरुंकडे शिक्षण घ्यायचं म्हणजे हे खूप मला न कळत्या वयात मोठ्या गुरुकडे गेल्याचं एक हे होतं की एवढ्या मोठ्या गुरुकडे जाऊन मी शिकतोय हे मला आता
1: रिअलाइज
2: होतंय की मी एवढा लहान 8-9 वर्षाचा असल्यापासून मी त्यांच्याकडे शिकतोय, तर तो पण एक खूप छान अनुभव आहे की गुरुजींचं एवढे जुने वादक एवढ्या जुन्या दिग्गज कलाकारांबरोबर साथ केलेले त्यांच्याकडे शिकण्याची संधी मिळते। हे आत्ताची सुरुवात आहे, म्हणजे मी म्हणेन आत्ता मला काहीतरी एक जरा जमायला लागलंय, त्यातून अजून पुढे खूप शिकायचंय।
1: नक्कीच, तू आता जसं म्हणालास की तुला घरातून एवढं बॅकग्राऊंड होतं, पण तरी सुद्धा ते तू जोपासलंस, घरच्यांनी तेवढा नक्कीच सपोर्ट केला, आणि आता ह्याच ह्याच्यामध्ये करायचंय तुला पुढे करिअर की कसं काय, तू ह्या गोष्टीकडे कसं बघतोयस?
2: तसं म्हटलं तर मी एक सर्वसामान्य मुलगा आहे, जसे बाकीचे असतात तसाच मी आहे, आणि मी म्युझिकमध्ये म्हणून मी काही वेगळा नाहीये, पण हातात एखादी मास्टर्स डिग्री असून म्युझिकला बरोबर घेऊन पुढे जशा ऑपॉर्च्युनिटी येतील त्यांना सामोरं जात मला म्युझिक आणि अकॅडमिक्स हे दोन्ही विषय हातात हात घाल

0: गेले तर आवडतील. त्याचप्रमाणे माझं साऊंड प्रोग्रामिंग मध्ये पण, म्युझिक प्रोग्रामिंग मध्ये पण शिक्षण सुरू आहे.
1: अरे वा.
0: त्यात देखील इंटरेस्ट आहे. ते सुद्धा भविष्यात करायची इच्छा आहे. जशा ऑपॉर्च्युनिटी येतील त्याप्रमाणे हे
1: करायला
0: नक्की आवडेल.
1: खूप छान श्रीरंग, तू जसं आता म्हणालास की हार्मोनियम ह्याच्याकडे तुझा कल वळला, म्हणजे तू तबला वादन करत होतास, बाबांबरोबर आवड अजूनही आहे, पण तरी नंतर मग हार्मोनियमकडे तुझी आवड जास्त निर्माण झाली. तर त्याचबरोबर तू आई बाबा दोघही नाटकामध्ये, जास्त करून आई ही स्टेजवर जात होती, आणि त्यामुळे तू एक छोटासा रोल म्हणून तुझी नाटकात पदार्पण झालं, आणि मग नंतर एक खूप छान अशी भूमिका सुद्धा तुला मिळाली. तर या नाट्य प्रवासाबद्दलही आम्हाला जाणून घ्यायला आवडेल.
0: रत्नागिरीतील नामांकित संस्था खलवायन रत्नागिरी या संस्थेत आई बाबा दोघेही संगीत नाटक या क्षेत्रात कार्यरत आहेत, त्यामुळे लहानपणापासून संगीत नाटक हे वेड होतं, म्हणजे संगीत नाटक बघायचं किंवा आई बाबांबरोबर जायचं, त्याच्यामुळे मी आई बरोबर प्रत्येक तानमेला जवळपास असायचो. त्याच वेळेला खलवायन संस्थेतील सर्व पदाधिकाऱ्यांनी असं हे केलं की मला स्टेजवर आणायचं. तेव्हा मी संगीत प्रीतिसंगम या नाटकातून छोटा वारकरी वासुदेवाच्या भूमिकेत पहिल्यांदा पदार्पण झालं, आणि तेव्हा लोकांना ते खूप आवडलं. मी दिंडीत नाचायचो आणि तिथून रंगभूमीवर एक सुरुवात झाली. आणि त्यानंतर रत्नागिरीतील अजून एक संस्था राधाकृष्ण कला मंच यांनी केलेल्या संगीत गोरा कुंभार या नाटकात मला संत ज्ञानेश्वरांची भूमिका करायची संधी मिळाली, आणि तेव्हा मला गाण्याची रंगभूमीवर गाण्याची देखील संधी मिळाली.
1: पण त्याचबरोबर तू संगीत नाटकामध्ये ऑर्गनची साथ सुद्धा केलीस, तर हा एक प्रवास आणि तो एक अनुभवही आम्हाला ऐकायला आवडेल.
0: संगीत नाटकाची साथ मी पहिल्यांदा परस्पर सहाय्यक संघ वाघांबे या संस्थेच्या संगीत जय जय गौरी शंकर या नाटकाला केली. तो सुद्धा एक चांगला योग होता. त्या संस्थेला उणीव बसलेली की ऑर्गन वादकाची उणीव होती, काही त्यांचे ऑर्गन वादक दुसऱ्या ठिकाणी बिझी होते त्यामुळे. तेव्हा माझ्या बाबांचा विद्यार्थी प्रथमेश शाण याने विचारणा केली होती, तर तेव्हा त्या नाटकाला साथ करण्याचा योग आला. आणि त्यानंतर खलवायन रत्नागिरी या संस्थेचं संगीत प्रीतिसंगम या नाटकाला देखील ऑर्गन साथ करत आहे.
1: म्हणजे जिथे तुझं पहिलं पदार्पण म्हणजे स्टेजवरती झालं त्याच नाटकाला तू आता
0: साथ करतोय,
1: साथ केलीस.
0: 2015 मध्ये मी वासुदेवाच्या भूमिकेतनं लोकांसमोर आलेलो, आणि 2026 मध्ये मला नाटकाची साथ करायला मिळाली.
1: अरे वा, किती छान.
0: एक म्हणजे मला पण एक असं वेगळं वाटतंय की मी 10 वर्षापूर्वी दिंडीत नाचायला जो उभा राहिलो त्याचा ऑर्गन वादक म्हणून खाली बसून साथ करतोय.
1: खूप छान. नाटक करणं किंवा ही एक गोष्ट वेगळी आहे, पण त्याचबरोबर तू सिनेमामध्ये सुद्धा तुझं थोडं का होईना पदार्पण झालेलं आहे, तर तो एक तुझा अनुभव कसा होता श्रीरंग? की नाटकात तर आई होती, आई बरोबर मी जात होतो, त्यामुळे ते चेहरे ओळखीचे होते, पण सिनेसृष्टीमध्ये जेव्हा जातो तेव्हा कॅमेरा समोर प्रेक्षक नाही आहे आणि आजूबाजूला चेहरे वेगळे, तर तो अनुभव एकंदरीत कसा होता?
0: चित्रपट सृष्टीत पदार्पण करण्यासाठी सुद्धा नाटकच कारणीभूत आहे, कारण मी नंतर 2023-24 साली कट्यार काळजात घुसली या रत्नागिरीतील एका संस्थेनं नाटक करायचं ठरवलं आहे. त्यात मी चान उस्मान पैकी उस्मानची भूमिका करत होतो. तर तेव्हा आमच्यातलाच एक कलाकार स्वानंद देसाई हा एका पिक्चरच्या शूटिंगसाठी त्याचं बोलणं सुरू होतं, तर तेव्हा त्याने मला सांगितलं की तू ऑडिशन दे, रत्नागिरीत एका पिक्चरसाठी ऑडिशन आहे लहान मुलांची, तर तेव्हा तू ऑडिशन दे. मी आई बाबांची चर्चा करून मग ऑडिशनला गेलो, तर पहिल्या स्टेकमध्ये ते सिलेक्शन झालं. आणि तेव्हा श्यामची आई या चित्रपटाची एक चित्रपटात काम करण्याची सुरुवात झाली. तर तेव्हा नाटक आणि चित्रपट यातला फरक तेव्हा समजला की नाटकात एकदा ही गोष्ट घडून गेलीये ती परत दिसणार नाहीये. चित्रपटात तो सीन करण्यासाठी काही वेळा 4-5 तास सुद्धा लागायचे किंवा अख्खा दिवस पण जायचा. त्या इमोशन्सने तो व्हायला हवा अशी मागणी असायची, त्यामुळे हा फरक तेव्हा दिसून आला. आणि चित्रपटात काय घडतं, चित्रपट निर्माण करताना काय घडतं हे त्यावेळेला समजून आलं.
1: मला खरंच खूप छान वाटलं श्रीरंग, म्हणजे 14 एप्रिल असेल त्याच्यानंतर कला उत्सवात तू राष्ट्रीय स्तरावरती केलंस, त्यानंतर तुझा नाट्य प्रवास सिने प्रवास हा असाच अविरतपणे सुरू राहू ह्या शुभेच्छा. एक थोडीशी विश्रांती घेते आणि मी वळते थोडंसं रॅपिड फायर कडे. ह्याच्यामध्ये आपल्याला करायचंय काय, तर मी एक कुठल्याही गोष्टीचं नाव घेणार आणि त्यातली तुला जी आवडणारी गोष्ट आहे ती तू पटकन सांगायची जी तुझ्या डोक्यात येते. आर यू रेडी?
0: येस.
1: ओके. आवडता राग?
0: यमुनी मांड.
1: आवडतं गाणं?
0: वेड्या मनातळ मळसी.
1: खाद्य

0: पदार्थ
1: श्रीखंड.
0: आवडतं ठिकाण
1: भरलेला सभागृह जिथे मी परफॉर्म करत असेन.
0: अरे वा. आवडते वादक कलाकार
1: माझे गुरु पंडित विश्वनाथ कानरे आणि गोविंदराव पटवर्धन.
0: आवडतं नाटक.
1: आवडतं नाटक तशी म्हटलं तर बरीच आहेत पण त्यातल्या त्यात संशय कल्लोळ हे एक जुनं नाटक आहे.
0: ओके. आणि आवडतं नाट्यपद.
1: नाट्यपद प्रेमसेवा शरण.
0: ओके. बॅक टू आर फर्स्ट नोट, तू सगळं हे जे करत होतास तर तुझं एकल वाद्याचा परफॉर्मन्स माझ्या मते 8व्या वर्षी झाला पहिला, तर तो परफॉर्मन्स कसा होता आणि तिथपासून जे एकल वाद्य तुझं सुरू झाला हा प्रवास, तर त्यातला कुठलाही एक अविस्मरणीय असा क्षण आम्हाला ऐकायला नक्की आवडेल.
1: माझा अगदी पहिला परफॉर्मन्स म्हटलं तर मी तो शाळेतल्या गॅदरिंग मध्ये केलेला. मी तेव्हा कीबोर्ड वाजवलेला. त्यानंतर हळूहळू संगीत नाटक किंवा कार्यक्रम यांच्याशी हे साथसंगत करायला लागलो. तर तेव्हा त्या दरम्यान पंडित मुकुंद मराठे, पंडित ज्ञानेश पेंढारकर, श्रुतीताई सडोलीकर या दिग्गजांबरोबर साथ करण्याचा योग आला. त्याचप्रमाणे गुरुजींनी माझ्यावर टाकलेला एक विश्वास म्हणजे ज्येष्ठ नाटककार विद्याधर गोखले यांच्या जन्मशताब्दीत एक कार्यक्रम होणार होता, तर रत्नागिरीत होणारा कार्यक्रम मला गुरुजींनी साथ करायला सांगितला. हा एक मोठा क्षण होता.
0: नक्कीच.
1: अजून मुंबई पुण्यासारख्या स्टेजवर गुरुजींनी माझं केलेलं कौतुक, त्यात अजून एक गोविंदराव पटवर्धन यांच्या जन्मशताब्दीत पंडित चंद्रकांत लिमये यांनी डॉक्टर वसंतराव देशपांडे फाउंडेशन तर्फे माझा सत्कार केलेला होता आणि माझं वादन ठेवलेलं होतं. तर तेव्हा अजून एक आनंदाची गोष्ट म्हणजे तेव्हा पंडित साई बँकर हे माझ्या साथीला होते. हे माझं खूप मोठं भाग्य होतं आणि मुंबईतल्या एवढ्या दर्दी रसिकांसमोर चंद्रकांत लिमयेनी सत्कार केल्यावर वसंतराव देशपांडे फाउंडेशनच्या स्टेजवरनं मला माझी कला सादर करता आली. हा एक मोठा क्षण होता.
0: नक्कीच.
1: त्याचप्रमाणे आर्ट सर्कल रत्नागिरी, न्यूज 18 लोकमत, चतुरंग दिवाळी पहाट, तरुण भारतचा वर्धापन दिन, नादब्रह्म ठाणे, आकाशवाणीत देखील मला माझी कला सादर करायला मिळालेली अशा नामांकित व्यासपीठावरून मला माझी कला सादर करायला मिळाली आहे. याचं श्रेय मी माझे गुरु आणि माझे आई वडील या सगळ्यांना देऊ इच्छितो.
0: नक्कीच. श्रीरंग 18 वर्ष म्हणायला गेली तर तशी छोटी आहेत, पण घरातलं एकंदरीत वातावरण, आई बाबांचा सपोर्ट, गुरुजनांचा सपोर्ट, या हे एक एक मानाचे तुरे तुझ्या मुकुटामध्ये रोवले जात आहेत आणि असेच अनेको तुरे तुझ्या मुकुटामध्ये येवोत याच सदिच्छांसोबत आज आपण इथेच तुझा निरोप घेऊया. आणि जाता जाता आम्हाला नक्की आपण इतक्या सगळ्या बडबड केलं पण त्यामध्ये आम्हाला तुला जाता जाता आम्ही सोडणार नाही आहोत, ते म्हणजे तुझ्याकडनं एक तरी आम्हाला नाट्यपद ऐकायचंय, तर तू कोणतं नाट्यपद आमच्या समोर पेश करशील?
1: मी आपल्या समोर संगीत शाकुंतल या नाटकातील नांदी सादर करतो.
0: नक्कीच. आम्हाला ऐकायला

0: युवक मित्रांसाठी कार्यक्रम युववाणी आताच आपण ऐकलात. आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह एआयआर मराठी डीटीएच उपग्रह वाहिनीवरून.
1: चार पायांवरून दोन पायांवर उभा राहिलेला, हातात दगडी हत्यारं घेऊन निसर्गाशी झुंजणारा आणि आज बुद्धीच्या जोरावर अंतराळात झेप घेणारा असा हा मानव, त्याचा प्रवास कसा झाला असेल, कोण होते आपले पूर्वज, कशी घडली आपली मानवी उत्क्रांती. श्रोते हो, आकाशवाणीच्या 90 वर्षांच्या गौरवशाली प्रवासानिमित्त आम्ही घेऊन आलो आहोत आकाशवाणी मुंबईनं प्रसारित केलेली अत्यंत लोकप्रिय आणि अभ्यासपूर्ण मालिका मानवी उत्क्रांती. मानवी उत्क्रांती मालिकेचे सर्व भाग आता उपलब्ध होत आहेत थेट आकाशवाणीच्या युट्यूब चॅनलवर. तेव्हा इतिहास जाणून घ्या, विज्ञानाची गंमत अनुभवा आणि भूतकाळातून भविष्याचा वेध घ्या. आजच आकाशवाणी मुंबईच्या युट्यूब चॅनलला भेट द्या, चॅनल सबस्क्राईब करा आणि अवश्य ऐका मानवाच्या जन्माची अद्भुत गाथा मानवी उत्क्रांती.

0: आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. यानंतर ठीक 7 वाजता प्रादेशिक बातम्या मुंबई केंद्रावरून आपल्याला ऐकता येतील. तत्पूर्वी काही संदेश.
1: बाबा, कॉलेजची फी जास्त आहे.
2: बेटा,
1: आठवतंय बोनसचे काही पैसे आपण दुसऱ्या खात्यामध्ये ठेवले होते.
2: 2 वर्षांपासून खात्यामध्ये काही व्यवहार झालेला नाही, कदाचित इनऑपरेटिव्ह झालं असेल.
3: मग आता बँकेमध्ये जाऊन किंवा व्हिडिओ केवायसी ने केवायसी अपडेट करा. खातं होईल ऍक्टिव्ह एकदम फ्री. चल,
1: कुठे
3: ऍडमिशन घ्यायला? खातं झालं ऍक्टिव्ह.
1: आरबीआय सांगते,
4: जाणकार बना, सतर्क राहा.

0: माझा धाकटा भाऊ आहे ना, अतिशय खटाळा आहे. कॉलेजमध्ये मार्कशीट फोटोशॉप करून बाबांना दाखवायचा. काल मी लाईट बिलावर झिरो अमाऊंट पाहिली, वाटलं याने नक्की फोटोशॉप केलं असेल, नाहीतर वीज बिल शून्य कसं येईल. विचारलं तर म्हणतो, दादा सगळी वरच्याची कृपा आहे, सोलर पॅनल आहेत ना. मी म्हटलं, ओहो हे भारी आहे रे.
1: पीएम सूर्यघर मोफत वीज योजना, सहभागी होण्यासाठी नोंदणी करा pmsuryaghar.gov.in.

0: सांगून सांगून थकलो.
1: काय झालं?
0: नवी किटबॅग पाहिजे.
1: मग आधी कॅप्टनला सांग, नाही ऐकलं तर मॅनेजरला.
0: करेक्ट.
1: तर असंच आधी तक्रार बँकेकडे नोंदवा. 30 दिवसात उत्तर किंवा निवारण न झाल्यास CMS पोर्टलवर तक्रार नोंदवा. तेव्हा आधी बँक मग CMS पोर्टल, नाहीतर तक्रार होईल नामंजूर. निघूया. घे आली नवी किट बॅग.
0: RBI सांगते,
2: आधी आपली बँक मग RBI ओम्बुड्समन.

0: आकाशवाणी मुंबई मनोज अणावकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. लॉजिस्टिक क्षेत्रात अनेक मोठ्या संधी निर्माण होणार असून जागतिक पुरवठा साखळीचा प्रभावी भाग बनायचा असेल तर जागतिक स्तरावर स्पर्धात्मक होणं आवश्यक असल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. राज्यातल्या 5 खासदारांसह 12 जणांना संसदरत्न पुरस्कार जाहीर. इबोला प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी कांगो, युगांडा आणि दक्षिण सुदान या भागात प्रवास टाळावा अशी केंद्र सरकारची सूचना. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत मुंबईत सुरू असलेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सचं मुंबई इंडियन्स पुढे विजयासाठी 206 धावांचं आव्हान. आणि राज्यात अनेक ठिकाणी मान्सूनपूर्व पावसाची हजेरी, काही ठिकाणी गारपीट. सध्याची आंतरराष्ट्रीय परिस्थिती पाहता उत्पादन आणि लॉजिस्टिक क्षेत्रात अनेक मोठ्या संधी निर्माण होणार आहेत असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. मात्र लॉजिस्टिक्सवर होणारा खर्च हेच सध्या उत्पादन क्षेत्रापुढलं सर्वात मोठं आव्हान असून जागतिक पुरवठा साखळीचा प्रभावी भाग बनायचा असेल तर आपल्याला जागतिक स्तरावर स्पर्धात्मक होणं अत्यावश्यक आहे असं ते म्हणाले. नागपूर जिल्ह्यात गोंडखैरी इथं गोदाम लॉजिस्टिक पार्कचं उद्घाटन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आज झालं त्यावेळी ते बोलत होते. नागपूर आणि गडचिरोली भागात आता मोठ्या प्रमाणात उद्योग येत आहेत. लॉजिस्टिक क्षेत्रातही वाढ होते आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होणार असून गोदाम लॉजिस्टिक पार्क नागपूरच्या विकासाच्या दृष्टीने मैलाचा दगड ठरेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला.
1: एक बहुत ही आधुनिक स्टेट ऑफ आर्ट इस प्रकार का लॉजिस्टिक पार्क आज हमारे नागपुर जिले में उद्घाटित हुआ है और निश्चित रूप से नागपुर जिले के आर्थिक विकास में एक बहुत महत्वपूर्ण भूमिका इस लॉजिस्टिक पार्क के माध्यम से उसका निर्वाह होगा, इस बारे में मेरे मन में कोई शंका नहीं है.
0: माल वाहतुकीत इलेक्ट्रिक वाहनांचा वापर झाला तर इंधन खर्चात बचत होईल आणि लॉजिस्टिक्सवर होणारा खर्चही कमी होईल असं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यावेळी म्हणाले. हे पार्क 105 एकर जागेत उभारलं असून यासाठी 600 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. प्राईम पॉइंट फाउंडेशन या खासगी संस्थेद्वारे दिल्या जाणाऱ्या यंदाच्या संसदरत्न पुरस्कारांसाठी 12 खासदार आणि 4 संसदीय समित्यांची निवड झाली आहे. महाराष्ट्रातून श्रीकांत शिंदे, हेमंत सावरा, स्मिता वाघ, नरेश म्हस्के आणि मेधा कुलकर्णी या खासदारांची या पुरस्काराच्या विविध श्रेणींमध्ये निवड झाली आहे. तसंच चरणजीत सिंह चन्नी यांच्या अध्यक्षतेखालची कृषी समिती, भर्तृहरी महताब यांच्या अध्यक्षतेखालची वित्त समिती, सप्तगिरी शंकर उल्का यांच्या अध्यक्षतेखालची ग्रामविकास आणि पंचायतीराज समिती आणि अनुराग ठाकूर यांच्या अध्यक्षतेखालची कोळसा आणि खाण समिती या 4 संसदीय समित्यांची या पुरस्कारासाठी निवड झाली आहे. आफ्रिकेतल्या काही देशांमध्ये इबोला या आजाराचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता भारतीय नागरिकांनी पुढची सूचना मिळेपर्यंत कॉंगो, युगांडा आणि दक्षिण सुदान या भागात प्रवास टाळावा अशी सूचना केंद्र सरकारनं जारी केली आहे. तसंच या देशांमध्ये वास्तव्याला असलेल्या किंवा प्रवास करणाऱ्यांनी स्थानिक प्रशासनानं जारी केलेल्या सूचनांचं पालन करावं असं यात म्हटलं आहे. भारतात अद्याप इबोला आजाराचा एकही रुग्ण आढळला नसल्याचं आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं म्हटलं आहे. दरम्यान इबोला या आजाराच्या प्रादुर्भावामुळे निर्माण झालेल्या आरोग्यविषयक आणीबाणीच्या परिस्थितीला प्रतिसाद म्हणून भारताने आज आफ्रिका सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शनकडे तातडीच्या वैद्यकीय मदतीची पहिली फेरी पाठवली. या संकटाचा सामना करण्यासाठी आफ्रिकन युनियनबरोबर समन्वय साधून भारत सर्वतोपरी सहाय्य करेल असं परराष्ट्रमंत्री डॉ एस जयशंकर यांनी समाज माध्यमावर म्हटलं आहे. कॉंगो आणि युगांडामध्ये गेल्या काही दिवसांमध्ये इबोला आजाराचा प्रादुर्भाव झाल्यानंतर जागतिक आरोग्य संघटनेनं त्याला आंतरराष्ट्रीय चिंतेची बाब म्हणून घोषित केलं होतं. लोकायुक्त कायद्याला राज्यात मान्यता मिळूनही त्याची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याबद्दल समाजसेवक अण्णा हजारे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. युवा शक्ती ही राष्ट्रशक्ती असते असं मत व्यक्त करत त्यांनी युवा शक्तीकडे सरकारनं दुर्लक्ष करू नये असा इशारा दिला. देशातले नागरिक भाजपला पर्याय शोधतायत, कॉक्रोच जनता पार्टी त्याचाच परिणाम आहे अशी टीका उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी केली आहे. ते आज नाशिक इथं शिवसेना पदाधिकारी आणि नगरसेवकांच्या बैठकीत बोलत होते. नागरिकांमधला असंतोष व्यक्त करण्यासाठी कार्यकर्त्यांनी आंदोलन करावं असं आवाहनही त्यांनी यावेळी केलं.

या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एआयआर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील.

0: प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज मुंबईच्या वानखेडे मैदानावर सुरू असलेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सनं मुंबई इंडियन्सपुढं विजयासाठी 206 धावांचं आव्हान ठेवलं आहे. मुंबई इंडियन्सनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला. राजस्थान रॉयल्सनं निर्धारित 20 षटकांमध्ये 8 गडी गमावून 205 धावा केल्या. शेवटची बातमी हाती आली तेव्हा मुंबई इंडियन्सच्या 13 षटकांमध्ये 5 बाद 131 धावा झाल्या होत्या. या स्पर्धेतला आजचा दुसरा सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात होणार आहे. कोलकाता इथं थोड्याच वेळात 7:30 हा सामना सुरू होईल. कोलकाता नाईट रायडर्सनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आहे. राज्याच्या विविध भागांमध्ये आज मान्सूनपूर्व पावसानं हजेरी लावली. छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली या जिल्ह्यांमध्ये आज पाऊस पडला आणि काही ठिकाणी गारांचा वर्षावही झाला. पावसामुळे काही भागात फळबागांचं नुकसान झालं. बीड जिल्ह्यात केज तालुक्यात आज वीज कोसळून झालेल्या अपघातात एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला. रत्नागिरी जिल्ह्याच्या अनेक भागांमध्येही आज पावसानं जोरदार हजेरी लावली. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज पहाटे मेघगर्जनेसह पावसानं हजेरी लावली. काही ठिकाणी वादळी वाऱ्यामुळे झाडं उन्मळून पडली. वादळी वाऱ्यांमुळे वेंगुर्ल्याजवळ शिरोडा इथल्या समुद्रात आज पहाटे मच्छीमारीसाठी गेलेली एक बोट बुडाली. बोटीवरचा एक मच्छीमार बेपत्ता असून मत्स्य विभाग पोलिसांच्या समन्वयानं त्याचा शोध घेत आहे. येत्या 2 दिवसांमध्ये कोकणात तुरळक ठिकाणी पाऊस तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट आणि सोसाट्याचा वारा वाहून पाऊस पडायची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. ठाणे जिल्ह्यात मुंबई नाशिक महामार्गावर खारेगाव टोलनाका आणि कसारा परिसरात 2 ठिकाणी पोलिसांनी काल केलेल्या कारवाईत बेकायदेशीरपणे इंधन वाहून नेणारे 2 टँकर पकडले. यावेळी 87,76,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून पोलिसांनी याप्रकरणी 10 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान ठाणे जिल्ह्यात डिझेल आणि इंधनाचा पुरेसा साठा उपलब्ध आहे, त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांनी केलं असून अवैध इंधन वाहतूक करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई केली जाईल असा इशारा दिला आहे. हॉर्मुझची सामुद्रधुनी खोली करण्यासह इतर मुद्द्यांवर इराणबरोबरच्या वाटाघाटी इस्रायल आणि इतर मित्र देशांबरोबर चर्चा करून अंतिम टप्प्यात आणल्या असल्याचं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे. लवकरच याबाबतची घोषणा केली जाईल असं त्यांनी ट्रुथ सोशल या समाज माध्यमावर म्हटलं आहे. इराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माईल बकाई यांनी सांगितलं की अमेरिकेबरोबरची चर्चा प्रगतीपथावर आहे, मात्र त्याचा अर्थ सर्वच कळीच्या मुद्द्यांवर सहमती झाली असा नव्हे असं त्यांनी स्पष्ट केलं. अमेरिका परस्पर विरोधी वक्तव्य करत असल्याचा आरोपही त्यांनी केला. ठळक बातम्या पुन्हा एकदा. लॉजिस्टिक क्षेत्रात अनेक मोठ्या संधी निर्माण होणार असून जागतिक पुरवठा साखळीचा प्रभावी भाग बनायचा असेल तर जागतिक स्तरावर स्पर्धात्मक होणं आवश्यक असल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. राज्यातल्या 5 खासदारांसह 12 जणांना संसदरत्न पुरस्कार जाहीर. इबोला प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी कॉंगो, युगांडा आणि दक्षिण सुदान या भागात प्रवास टाळावा अशी केंद्र सरकारची सूचना. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत मुंबईत सुरू असलेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सचं मुंबई इंडियन्स पुढे विजयासाठी 206 धावांचं आव्हान. आणि राज्यात अनेक ठिकाणी मान्सूनपूर्व पावसाची हजेरी, काही ठिकाणी गारपीट. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी 537.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्स वर AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी तसंच FM 103.6 मेगाहर्ट्स वर आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरूनही हे प्रसारण आपण ऐकत आहात. न्यूज ऑन

0: AIR या मोबाईल ऍप वरही आमचे कार्यक्रम उपलब्ध आहे.
1: तिन्ही कॉलेजला
2: काळजी करू नकोस.
1: फीस पाहिलीस का?
3: काय कसे आहात? काय झालं?
2: फीस अटेन्शन.
3: राहुलचा बँक अकाउंट तर आहे, तर रस्ता क्लिअर. बँकेकडून गरजे एवढं स्टुडंट एज्युकेशन लोन इझिली मिळेल, ज्यात 4 लाखांपर्यंत नो कोलॅटरल. ती कुठे मिठाई?
4: RBI सांगते
2: करा योग्य सुरुवात, बना फायनान्शियली स्मार्ट.
5: ताई हे बघ,
2: हॅपी बर्थडे टू यू.
5: दाखव हा माझा फेवरेट कलर.
2: नेहमी शॉपिंग.
5: आय नो आई, पण खर्च करण्याचं हेच वय आहे, राईट?
6: सेव्हिंगचंही हेच वय आहे.
4: आय नो बाबा, सेव्ह करा, योग्य ठिकाणी गुंतवणूक करा, रकमेवर व्याज मिळेल, जे पुन्हा गुंतवल्यावर व्याज मिळत राहील.
7: आय नो ना.
4: RBI सांगते
2: करा योग्य सुरुवात, बना फायनान्शियली स्मार्ट.

आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी, आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्र आणि एआर मराठी डीटीएच उपग्रह वाहिनी आपण ऐकत आहात. संध्याकाळचे 7:15 वाजलेले आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम वृत्तविशेष.

0: श्रोतेहो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं मनःपूर्वक स्वागत. श्रोतेहो, नॉर्वेमध्ये ओस्लो इथं तिसरी भारत नॉर्डिक शिखर परिषद नुकतीच पार पडली. या परिषदेत भारत आणि नॉर्डिक राष्ट्रांमधल्या भागीदारीत हरित तंत्रज्ञान आणि या क्षेत्रातल्या नाविन्यपूर्ण संशोधनाला विशेष प्राधान्य देण्यात आलं. सध्याची जागतिक स्थिती पाहता ऊर्जा क्षेत्रात येऊ घातलेली आव्हानं आणि या संकटांवर मात करण्यासाठी हरित क्षेत्रातल्या वेगवेगळ्या तंत्रज्ञानाचं महत्व आज वाढलंय. या अनुषंगानं हरित ऊर्जा निर्मितीमध्ये भारतानं घेतलेला पुढाकार याविषयी ऊर्जा क्षेत्रातले अभ्यासक अभय यावलकर यांच्याशी केलेली चर्चा आजच्या वृत्तविशेषमध्ये आपण ऐकूया. नॉर्वेमधल्या ओस्लो इथं नुकतीच तिसरी भारत नॉर्डिक शिखर परिषद पार पडली. या भागीदारीमध्ये हरित तंत्रज्ञान आणि या क्षेत्रात संशोधन याला विशेष प्राधान्य देण्यात आल्याचं दिसून आलं. भारतासाठी याचं काय महत्व आहे सांगाल का?
1: हरित ऊर्जा जर आपण म्हटलं तर नॉर्डिक जे देश आहे म्हणजे त्याच्यामध्ये नॉर्वे, स्वीडन, डेन्मार्क, फिनलँड, आइसलँड हे जे देश आहे हे या तंत्रज्ञानामध्ये अगोदरच पुढे आहे आणि त्यामुळे स्वच्छ ऊर्जा, इलेक्ट्रिक वाहनं, कार्बन कमी करणारं तंत्रज्ञान, शाश्वत विकास याच्यामध्ये हे देश आघाडीवर आहेत आणि त्यामुळे त्यांच्या अनुभवाचा भारताला निश्चित फायदा होणार आहे. तसंच आपण असं म्हटलं होतं G20 परिषदेमध्ये की आपण 2070 पर्यंत आपण कार्बन इमिशन जे आहे ते पूर्णपणे शून्यपर्यंत नेऊ आणि त्यामुळे हरित तंत्रज्ञानातली ही जी भागीदारी आहे ज्याच्यामध्ये सौर ऊर्जा असेल, पवन ऊर्जा असेल, ग्रीन हायड्रोजन असेल या क्षेत्रामध्ये भारत अधिक वेगाने प्रगती करू शकेल. नवीन नवीन कल्पना, नवीन नवीन संशोधन याला काही सहकार्य मिळेल का असंही या परिषदेमध्ये चर्चा करण्यात आली. त्यामुळे भारतीय संशोधक जे आहेत त्यांना चांगला वाव मिळेल, स्टार्टअप्स आणि इतर उद्योगांना नवीन तंत्रज्ञानाचा फायदा होईल, नवीन तंत्रज्ञान विकसित करण्याची संधी मिळेल त्यांना. तसंच गुंतवणूक ज्याला म्हणतो आपण की नॉर्डिक देशांकडनं भारतामध्ये काहीशा प्रमाणात गुंतवणूक वाढेल आणि त्यामुळे भारतामध्ये नवे उद्योग उभे राहिले म्हणजे रोजगार निर्मितीला त्या ठिकाणी वाव मिळणार आहे. तसंच समुद्रीय संशोधन ज्याला आपल्या समुद्रामध्ये जी काही जहाज आहेत तर नॉर्वे वगैरे या देशांमध्ये इलेक्ट्रिकवर चालणारी ही जी जहाजं आहेत तर ही जहाज आपल्याला सुद्धा कशा प्रकारची जहाज तयार करता येतील का. तसंच संरक्षण आहे, हवामान अभ्यास आहे आणि विशेष म्हणजे समुद्रातलं जे काही उत्पादन आहे त्याच्यातून जी मिळणारी अर्थकारण आहे म्हणजे थोडक्यात अर्थव्यवस्थेसाठी हे महत्वाचं ठरू शकतं. भारताचा विकास, स्वच्छ ऊर्जा, तंत्रज्ञान प्रगती आणि जागतिक सहकार्याच्या दृष्टीने ही परिषद अतिशय महत्वाची मानली गेलेली आहे आणि अर्थातच नॉर्डिक देशांच्या माध्यमातून ज्याला आपण रिसर्च अँड डेव्हलपमेंट, संशोधन आणि विकास ह्या दोन्ही गोष्टी आपल्याला साधता येणार आहे.
0: नॉर्वे, स्वीडन, फिनलँड, डेन्मार्क आणि आइसलँड या नॉर्डिक देशांचं हरित क्षेत्रातल्या वेगवेगळ्या तंत्रज्ञानात प्राबल्य आहे. प्रत्येक देशाचं बलस्थान हे भारतासाठी कसं उपयुक्त ठरणार आहे?
1: नॉर्वे सारखा जो देश आहे की ज्याच्याकडे आपण म्हणजे एक वेगळ्या देशाने पाहतो की हायड्रो इलेक्ट्रिसिटी, ब्ल्यू इकॉनॉमी, त्याच्यानंतर वेल फंड आपण ज्याला म्हणतो की तिथल्या एकूण जो आपण फंड त्यांच्याकडे आहे तो जवळजवळ 1.7 लाख कोटी एवढा मोठा फंड त्यांच्याकडे उपलब्ध आहे. मग भारताला जर त्याचा उपयोग काय असं म्हटलं तर ग्रीन हायड्रोजनच्या बाबतीमध्ये या ठिकाणी यांची मदत होणार आहे. तसंच समुद्रा अति खोलवर खाणी करण्यासाठी आणि समुद्रीय संशोधनासाठी आपल्याला यांचा उपयोग होऊ शकेल. म्हणजे तंत्रज्ञान त्यांच्याकडचं जे आहे ते आपण निश्चित या ठिकाणी वापरू शकणार आहोत. स्वीडन सारखं म्हटलं तर स्वीडनकडे ग्रीन स्टील आहे, बॅटरी टेक्नॉलॉजी आहे. आज भारताला लिथियम बॅटरी जी आहे ती खूप महत्वाची वाटते, ते तंत्रज्ञान आज स्वीडनकडे आहे. तसंच लेड बॅटरी ज्या आहेत त्या लेड बॅटरीतलं सगळं लेड कसं आपल्याला कलेक्ट करता येऊ शकतं, ग्रीन हायड्रोजन कसा निर्माण करू शकतो आणि ज्याला आपण स्टीलची निर्मिती जी आहे ज्याच्यामध्ये कार्बन हा कुठेही निर्माण होणार नाही अशा प्रकारचं स्टील बनवताना काही काळजी घेता येऊ शकेल का, ते तंत्रज्ञान त्यांच्याकडे आहे. डेन्मार्कचं म्हणाल तर डेन्मार्क विंड एनर्जीच्या साठी खूप प्रसिद्ध आहे कारण जगातील जवळजवळ 50% टर्बाईन्स म्हणजे

0: जनित्र, वीज निर्मितीसाठी जे जनित्र लागतं हे जनित्र डेन्मार्क तयार करतं, आणि त्यामुळे भारताला जर विंड मिल उभारायचे असतील तर त्या विंड मिल उभारणीसाठी डेन्मार्कचा उपयोग होईल. तसंच कचऱ्यातून जी ऊर्जा निर्मिती करायची त्याच्यासाठी त्यांचा उपयोग होईल. फिनलँडचं म्हटलं तर 5G 6G हे जे आहे, किंवा शैक्षणिक पद्धती, फिरती आर्थिक व्यवस्था आणि कचऱ्याचं रिसायकलिंग याच्यासाठी फिनलँड आपल्याला उपयोगात येईल. आणि आइसलँडचं जर आपण विचारात घेतलं तर त्याच्यामध्ये तिथली जी घरं आहेत, कारण पूर्ण बर्फाच्छादित प्रदेश असल्या कारणाने त्या ठिकाणी जो थंडावा आहे तर लोकांना ऊब देण्यासाठी 90% घरं हे भू औष्णिक ऊर्जेने गरम केली जातात आणि त्यामुळे त्या ठिकाणी कार्बन इमिशन खूपच कमी होतं.
1: नील इकॉनॉमी अर्थात पर्यावरण पूरक सागरी अर्थव्यवस्था यावर अधिक भर देणं आज का गरजेचं आहे. याअंतर्गत पर्यावरण पूरक नौवहन या क्षेत्रात भारत आणि नॉर्वे यांच्यात कशी भागीदारी होऊ शकेल.
0: ब्लू इकॉनॉमी किंवा नील इकॉनॉमी असं ज्याला म्हणतो आपण, की समुद्रातील संसाधनांचा जो आपण वापर करतो, उपयोग करतो, तर त्याच्यात पर्यावरणाचं नुकसान न करता आर्थिक विकासासाठी शाश्वत असा वापर आपल्याला कसा करता येऊ शकेल याविषयी खऱ्या अर्थाने याच्यात संशोधन होणार आहे. आज जगभर आपण पाहतोय की ग्लोबल वॉर्मिंग, ज्याला जागतिक तापमान वाढ असं म्हणतो, हवामान बदल, प्रदूषण आणि इंधन संकट वाढत आहे. त्यामुळे पर्यावरणपूरक असं सागरी अर्थव्यवस्थेला मला वाटतं जास्त महत्व आता पुढच्या काळात निर्माण होणार आहे. ही समुद्रीय संशोधन जे आपण म्हणतोय किंवा ती जी अर्थव्यवस्था का महत्वाची आहे, तर पारंपरिक जहाजांमधून मोठ्या प्रमाणात कार्बन उत्सर्जन होतं आणि तेलाचंही प्रदूषण होतं. आपण बघतो बऱ्याच वेळा तेलाचे टँकर फुटतात आणि पाण्यावरती तेल पसरतं, मासे त्याच्यातले मरतात आणि हे नुकसान होतं. आणि त्यामुळे पर्यावरणपूरक तंत्रज्ञान हे जे आहे हे आपल्याला पुढच्या काळात आणावं लागणार आहे. जास्तीत जास्त म्हणजे जे प्रदूषण करणार नाही अशा प्रकारची जहाजं आपल्याला समुद्रात आणावी लागतील. तसंच हवामानाचा सामना करण्यासाठी, कारण आपण बघतोय की ग्लोबल वॉर्मिंगमुळे एकीकडे समुद्राची पाण्याची पातळी जी आहे ती वाढते आहे आणि त्याच्यातच काही वादळं येतात आणि अनेक धोके त्याच्यातून निर्माण होतात. मग याच्यातून शाश्वत सागरी विकास कसा करता येईल ते आपल्याला बघायचं आहे. ज्याच्यामध्ये समुद्रामध्ये जो मत्स्य व्यवसाय चालतो, म्हणजेच आपण अन्न सुरक्षा असं म्हणूया, तसंच ऊर्जेची सुरक्षा, सागरी जी जैवसंपत्ती आहे आणि ज्याला आपण थोडस म्हणजे समुद्रामध्ये ज्या ज्या प्रकारचं याच्यामुळे प्रदूषण होत आहे त्याच्यामुळे माशांवरती परिणाम होणार किंवा इतर जैविक साखळीवरती परिणाम होणार, त्यामुळे निश्चितच कुठेतरी अन्न सुरक्षा हा अतिशय महत्वाचा भाग त्याच्यामध्ये येतो. आणि मग याच्यामध्ये ती अर्थव्यवस्था आपल्याला म्हणजे जास्त उत्पादन कसं घेता येईल, कारण एकीकडे प्रदूषण थांबलं की निश्चितच उत्पादन वाढणार आहे आणि उत्पादन वाढलं की अर्थव्यवस्था बळकट होऊ शकेल. याच्यातून एकच आहे की आपल्याला हरित ऊर्जा, स्वच्छ नौवहन, सागरी व्यापार आणि पर्यावरण संरक्षण या क्षेत्रांना याच्यातून चालना मिळणार आहे.
1: हरित ऊर्जा निर्मितीसाठी भारतानं आतापर्यंत कोणती पावलं उचलली याची काही उदाहरणं सांगता येतील का? भविष्यातली ध्येय आणि आव्हानं काय आहेत?
0: भारताने कसं म्हटलं तर हरित ऊर्जेसाठी खूप छान काम केलेलं आहे. खूप छान याचा अर्थ प्रत्यक्ष अंमलबजावणी त्याची झालेली आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे G20 मध्ये सोलर विषयीचं जे काही म्हणजे आंतरराष्ट्रीय सोलर अलायन्स आपण ज्याला म्हणूया की ते त्या ठिकाणी झालं. त्याच्यामध्ये 120 देशाचे सदस्य आले होते आणि त्याच्यातून मग आपण पाहिलं की राजस्थान मधला भादला प्रकल्प आहे, सर्वात मोठा सोलर प्रोजेक्ट झाला की जिथे 2245 मेगावॉट एवढी वीज निर्मिती होते. गुजरात मध्ये आहे की खावडा म्हणून जो भाग आहे तिथला एक प्रकल्प आहे. म्हणजे जवळजवळ भारतामध्ये 150 गिगावॉट सौर ऊर्जेतून वीज निर्मितीचं उत्पादन आता होत आहे. त्याच्यानंतर विंड एनर्जी म्हणजे आपण पवन ऊर्जेच्या माध्यमात बघितलं तर तामिळनाडू गुजरातमध्ये विंड फार्म्स आलेत. त्याच्यानंतर डेन्मार्क सोबत आपण करार केलेला आहे आणि त्याच्यातून पुढच्या काळात 47 गिगावॉटचे प्रोजेक्ट इन्स्टॉल होणार आहे. आणि अर्थातच ज्यावेळेस दिवसा सोलर आहे पण रात्री सोलर नाही अशा वेळेस पवन ऊर्जेचा वापर करून रात्रीची विजेची गरज आपली भागवली जाणार आहे. एक सर्वात महत्वाचं जे मिशन छान ठरलं ते असं की आपण एलईडी म्हणजे भारतामध्ये त्यावेळेस 400 रुपयाला एलईडी बल्ब मिळत होता पण नंतरच्या काळामध्ये या बल्बची किंमत 70 रुपये झाली आणि 37 कोटी एवढे एलईडी बल्ब तयार करून जगामध्ये एक मोठा विक्रम केला. आणि दर वर्षाला या एलईडी बल्बच्या माध्यमातून 48,000 कोटी युनिट वीज आज वाचते आहे की ज्याच्यामुळे पैशाचं

0: पण तर म्हटलं तर 19,000 कोटी रुपये याच्यातून वाचताय. तसंच बायोफ्युएल आपण ज्याला म्हणतो इथेनॉल, ऊस आहे किंवा तांदूळ आहे याच्यापासून आता इथेनॉल करून पेट्रोल मध्ये त्याचा वापर केला जाऊ लागलेला आहे आणि जवळजवळ त्याच्यामध्ये 1,00,000 कोटी रुपये शेतकऱ्यांना मिळू लागलेत. 50,000 कोटी परकीय चलन आपलं त्याच्यातून वाचलेलं आहे. ग्रीन हायड्रोजन मिशन 2030 पर्यंत आपण 5 मिलियन मेट्रिक टन एवढं उत्पादनाचं आपलं लक्ष आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला नॉर्वे स्वीडन हे मदत करणार आहेत की ज्याच्यामधून वेगवेगळ्या रिफायनरी त्याच्यात उभ्या राहतील, खत स्टील कारखाने उभे राहतील आणि ते सर्वच्या सर्व कारखाने डिझेल मुक्त राहतील हा महत्वाचा भाग. त्यानंतर एक दुसरा असा आपण प्रयोग केला की दिवसा सौर ऊर्जेवरती जी वीज निर्माण होते त्याचा वापर करून पाणी पंपाने वरती चढवलं आणि ते पाणी रात्री उंचावरून खाली सोडलं की ज्याच्यामुळे टर्बाईन फिरले म्हणजे जनित्र फिरले आणि वीज निर्मिती झाली. अशा प्रकारचे प्रकल्प आपण केलेले आहेत आणि विशेष म्हणजे रात्रीची वीज नाही असे हे प्रश्न आपण आता दूर करू लागलेलो आहोत. त्यामुळे निश्चितच भारताचा हा प्रगतीचा भाग आहे. मगाशी हे म्हटलं की लडाखमध्ये पुगा नावाचा जो प्रोजेक्ट आपण उभा केलेला आहे की जमिनीत अतिशय खोलवरती ड्रिलिंग केलेलं आहे आणि त्याच्यातून जी उष्णता ऊर्जा निर्माण होते त्याच्यावरती टर्बाईन फिरवून वीज निर्मिती केली जाते. अर्थातच पहिल्यांदा असं म्हटलं होतं की साधारणतः 4 मेगावॉट वीज याच्यातून निर्माण होईल परंतु त्याच्यातलं जे पोटेन्शियल आहे ते जवळजवळ 11 मेगावॉट इतकं असल्या कारणाने त्या ठिकाणी जास्त मोठ्या प्रमाणात वीज निर्मिती केली जाईल आणि हा प्रकल्प आज जो पायलट प्रोजेक्ट होता तो पुढच्या काळात आणखी अनेक ठिकाणी वापरला जाईल ज्याच्यामुळे सगळी लडाखची जी गावं आहेत ती डिझेल मुक्त होणार आहेत.
1: सध्याच्या भू राजकीय संघर्षामुळे जागतिक पुरवठा साखळी विस्कळीत झाले. या पार्श्वभूमीवर ऊर्जा आत्मनिर्भरतेचं महत्व आणखी गडद झालंय. या काळात भारतातल्या नैसर्गिक संसाधनांचा वापर करून जीवाश्म इंधनाचं अवलंबित्व कमी कसं करता येईल?
0: अगदी जरूर आपल्याला याच्यावरती काम करता येणार आहे कारण भारतामध्ये बघा किमान 300 दिवस सूर्यप्रकाश आहे आणि ह्या 300 दिवस सूर्यप्रकाशाचं पोटेन्शियल बघितलं तर त्याच्यातून 748 गिगावॉट एवढी वीज निर्मिती होऊ शकते. कोळसा जो आहे तो पूर्णपणे आपल्याला म्हणजे कोळशापासूनची जी वीज निर्मिती आहे ती थांबवता येऊ शकेल. दिवसा आपले उद्योगधंदे जे आहेत ते चालू ठेवून सोलरवरती आपल्याला कामं करता येऊ शकतील. 2030 पर्यंत आपण टार्गेट ठेवलंय की 500 गिगावॉट वीज निर्मिती याच्यातून होईल आणि मगाशी म्हटल्याप्रमाणे जसा लडाखचा जो प्रोजेक्ट आहे की ज्याच्यात 11 गिगावॉट एवढी वीज तसंच इतर ठिकाणं सुद्धा आपल्याला तसे प्रोजेक्ट करून करता येणार आहे. आपण जे पवन ऊर्जा म्हणतो विंड मिल्स तर समुद्र किनारा आपल्याला खूप मोठा लाभलेला आहे आणि त्याच्यातूनच आपल्याला या किनाऱ्याला जर आपण विंडमिल्स उभारल्या तर जवळजवळ 695 गिगावॉट त्याच्यातून वीज निर्मिती करता येईल. थोडक्यात भारतामध्ये तेवढं पोटेन्शियल आहे की येस आपण आत्मनिर्भर होऊ शकतो आणि आपणच आपली सगळी जी काही ऊर्जेची गरज आहे ती भागवून इतर देशांना सुद्धा काहीशा गोष्टी देऊ शकतो. त्याच्यानंतर पाणी सुद्धा म्हणजे आपल्याकडे सूर्यप्रकाश आहे, आपल्याकडे हवा आहे, आपल्याकडे पाणी आहे, याच्यातून अनेक अशा चांगल्या चांगल्या गोष्टी आपल्याला करता येणार आहेत. ज्याच्यातून आपण जे जलविद्युत प्रकल्प म्हणतो ते सुद्धा आपल्याला उभे करता येतील आणि मगाशी म्हटलं आपण की दिवसा पाणी वरती चढवलं आणि रात्री पुन्हा ते सोडलं की त्याच्यावरती वीज निर्मिती असंच अनेक धरणांमध्ये आज पाणी सोडलं जातंय तर तेच आपल्याला अपलिफ्ट करून सुद्धा पुन्हा ते वापरता येऊ शकेल. शेतातील कचरा हा खूप महत्वाचा भाग आहे कारण आपल्याकडे भारतामध्ये दरवर्षी खूप मोठ्या प्रमाणात म्हणजे मी असं म्हणतो की 60 कोटी टन एवढा घन कचरा आपल्याकडे निर्माण होतो. छान उदाहरण देतोय कारण मराठी विज्ञान परिषदेचे अध्यक्ष डॉक्टर ज्येष्ठराज जोशी यांनी एक तंत्रज्ञान विकसित केलेलं आहे की जे शेतामध्ये जो कचरा निर्माण होतो त्याच्यापासून एक म्हणजे बायोचार थोडस 400 डिग्री सेल्सिअसला मक्का काढून झाल्यानंतर जे शिल्लक राहतं तो भाग गरम केला जातो 400 डिग्री सेल्सिअस पर्यंत आणि त्याच्यातून बायोचार नावाचा एक भाग शिल्लक राहतो. तर हा बायोचार जर शेतात वापरला तर सोयाबीन सारखं जे उत्पादन आहे ते 50 ते 300 पटीने वाढवता आलेलं आहे. म्हणजे काय तर सोयाबीन जर जास्त आलं तर त्याच्यातून तेलाची निर्मिती जास्त करता येऊ शकेल आणि तेलाची निर्मिती जर जास्त झाली तर आपण जे इतर देशांना जो काही पैसा देतो तो निश्चितच आपल्याच देशात राहील आणि भारत प्रगतीच्या मार्गाने जाऊ शकेल.
1: श्रोते हो, जगावर युद्धाचं सावट असताना आज अनेक देश ऊर्जा आणि जीवाश्म इंधनाच्या टंचाईचा सामना करत आहेत. त्यामुळेच ऊर्जा क्षेत्रातल्या जागतिक आव्हानांवर मात करण्यासाठी भारतानं हरित ऊर्जा आणि या

0: क्षेत्रातल्या संशोधनाबाबत राबवलेलं धोरण जगातल्या बहुतेक सर्व देशांना नव्यानं उभारी देणारं ठरेल हे नक्की. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ऍपवर लाईव्ह ऐकू शकता आणि तसंच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य निकिता लाड, लेखन आणि समन्वय रवींद्र वसंतराव लोखंडे, निवेदन राजश्री आगाशे.
1: वृत्तविशेष हा कार्यक्रम आताच आपण ऐकलं आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी, सिंधुदुर्ग नगरी केंद्र तसंच AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम आपण ऐकत आहात. 7:31 झालेली आहेत. प्रसारित करीत आहोत शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम माझा आवार माझा शिवार.

नमस्कार श्रोते हो, माझा आवार माझा शिवार या कार्यक्रमात आपलं स्वागत. आज रविवार भारतीय सौर दिनांक 3 ज्येष्ठ शके 1948 अर्थात दिनांक 24 मे 2026. आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी हवामानाचा अंदाज. ठाणे, रायगड, पालघर या 3 जिल्ह्यांसाठी शेतकरी बांधवांसाठी हवामानाचा अंदाज. येत्या 24 तासात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी आणि काही ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाच्या सरी पडण्याची शक्यता वेधशाळेने वर्तवलेली आहे. हा होता हवामानाचा अंदाज. आता आजच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात कीर्तन परोपकार या आख्यानविषयी शकुंतला जोग आणि सहकार्यांनी सादर केलेलं कीर्तन.

प्रवासात तुकाराम महाराजांचा अभंग आपण निरूपणाला घेतलाय. सत्याने वागा, सदाचारी बना आणि सद्विवेक सांभाळा, जेणेकरून परोपकार करता येईल असे वागा. भगवान गीतेमध्येही हेच सांगतात की परोपकार हा पुण्याला कारणीभूत होतो आणि म्हणून मनुष्याची धडपड ही यासाठीच चाललेली असते, कारण पुण्य संचयाने मुक्ती मिळते अशी आपली एक समजूत आहे. दुसऱ्यावर परोपकार केल्याने पुण्य संचय भरपूर होतो ही शिकवण भोवताचा निसर्ग आपल्याला सतत देत असतो. सुभाषितकर त्या ठिकाणी असं म्हणतात, बघा,

झाडे स्वतः सतत उन्हात उभी राहतात आणि दुसऱ्याला थंड अशी सावली देतात, फळं देतात, फुलं देतात, औषध देतात, वस्त्र देतात, इंधन देतात, अनेक वस्तू आपल्याला असं देऊन परोपकार करतात. नद्या स्वतःचे जीवन दुसऱ्यांना समर्पण करून दुसऱ्यांचे जीवन फुलवतात, अन्नधान्य पिकवतात आणि तृष्णाही समवतात. गाय

स्वतः कोरडे किंवा ओले कसेही मिळेल ते गवत खाते, पण दुसऱ्याला मात्र मधुर गोड असं दूध देते. त्याचप्रमाणे संत परोपकारासाठी आपलं सगळं आयुष्य त्या ठिकाणी वेचतात. आता हेच पहा ना, नाथाने महत्प्रयासाने काशीहून आणलेली पाण्याची कावड तळमळणाऱ्या आणि तडफडणाऱ्या गाढवाच्या मुखात रिकामी केली. ज्ञानेश्वरादी भावंडांची समाजाने उपेक्षा केली होती, पण ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ प्राकृत भाषेत लिहून समाज जागृतीचं काम करून त्यांनी परोपकारच केला. तुकाराम महाराजांना रामेश्वर भट्ट, मंबाजी इत्यादी लोकांनी खूप त्रास दिला, नवे नवे अतिशय छळलं. परंतु पांडुरंगाने मात्र हे लोक अज्ञानी आहेत, तेव्हा त्यांना क्षमा कर अशी रदबदली करून त्यांच्यावर मोठा परोपकारच केला. पाण्यासाठी वणवण फिरणाऱ्या अस्पृश्य समाजाने आपली स्वतःची विहीर खाली करून महात्मा ज्योतिबा फुले यांनी त्यांच्यावर एक प्रकारचा परोपकारच नाही केला. स्त्रियाने शिक्षण घेऊन पुढे यावं यासाठी त्यांना शिक्षण देऊन हा शिक्षणाचा परोपकारच नाही का केला? दुसऱ्यांचा विचार करून, दुसऱ्यांचं दुसऱ्याला जाणून स्वतः कष्ट घेऊन जे परोपकारच करीत असतात म्हणून ते अमरही होतात. प्रभू रामचंद्र स्वतः अयोध्येचे राजे, परंतु मातेच्या वचनपूर्तीसाठी वनवासाला गेले आणि दुष्टांचा आणि दुर्जनांचा नाश करून सर्व लोकांना सुरक्षित जीवनाचं परोपकारच त्यांनी नाही का केला? आता आपल्या देशातही अशा कित्येक विभूती आहेत की ज्या समाजासाठी हिताच्या जचत असतात आणि परोपकार करीत असतात. आता हेच पाहना,

असं हे आधुनिक संत झाले. आणि शिवाय आपल्या दैनंदिन जीवनात आपल्या हातून परोपकार घडतोच. रस्त्यातून जाताना अंध लोकांना रस्ता पार करून देणं, वृद्ध माणसांना किंवा जखमी माणसांची सेवा करणं, गरीब विद्यार्थ्यांना पेन पेन्सिल गणवेश पुस्तक वह्या यासारख्या गरजेच्या वस्तू देऊन परोपकार करणं अशा अनेक गोष्टी आहेत. मात्र या सर्व करीत असताना आपण त्या निरपेक्ष आणि निस्वार्थ बुद्धीनेच केल्या तरच त्या परोपकाराला काही अर्थ राहील आणि तो परोपकार पुण्य संचयाला कारणीभूत होईल. हाच असे मनात ठेवून पूर्वपद्यामध्ये महाराज सांगतात.

महाराष्ट्राप्रमाणे बंगाल प्रांतही संत भक्तांची तपोभूमी आहे. ज्ञानेश्वर, रामदास, तुकाराम आदी संतांचं नाव घेताच महाराष्ट्राला स्वाभिमान वाटतो, तसंच बंगाल प्रांतालाही स्वाभिमान वाटावा अशा परोपकारी संतांचं चरित्र आज आपण ऐकणार आहोत. या वंग प्रांताला जगन्नाथपुरी असंही म्हणतात. केंद्र बिंदू नावाचं एक खेडं होतं आणि त्या खेड्यात हे आमचे चरित्र नायक राहत होते. केंदू बिलवात त्यांचा एक आश्रम होता. राधा रमणाची मूर्ती सिंहासनावर ठेवून ते अहोरात्र भक्ती करत. कीर्तन, भजन, पुराण, प्रवचन, काही ना काहीतरी कार्यक्रम त्या आश्रमात चालत असत आणि आजूबाजूच्या गावातूनही लोक मोठ्या प्रेमाने आणि भक्तीने येत व सर्वजण श्रवणाचा लाभ घेत आणि शिवाय सर्वजण प्रसाद घेऊनच त्या ठिकाणून जात असत. एकदा एकादशीला त्यांचं कीर्तन चालू असताना मोहन शेठ नावाचे गृहस्थ त्या ठिकाणी आले. त्यांचं रसाळ कीर्तन ऐकून आमच्या गावी तुम्ही कीर्तनाला या असा त्यांनी त्यांच्याजवळ आग्रह धरला. जयदेवाने पण विचार केला की समाज प्रबोधनाचं कार्य होईल, मग काय हरकत आहे, जावं आपण. आणि असं म्हणून येतो साहित्य आणि 8-10 दिवस त्यांच्याकडे कीर्तनाला गेले. 8-10 दिवस झाल्यानंतर शेवटी प्रसादाचं कीर्तन झालं आणि मोहन शेठने अपार द्रव्य त्यांना दिलं.

मोहन शेटनी त्यांना भरपूर द्रव्य, जरीची वस्त्र, हिरे माणकं वगैरे सगळं दिलं. परंतु विरक्त जयदेवानी सर्व संपत्ती तेथील गोर गरिबांना वाटून टाकली. मला हे काही नको, माझ्या आश्रमात त्याचा काय उपयोग. परंतु आपल्याकडे जयदेव आले आणि त्यांना काहीतरी मानधन द्यावं असं मात्र सारखं मोहन शेटला वाटत होतं. म्हणून त्याने काय केलं बघा, जयदेव निघाले

मोहन शेटने 500 मोहरांची थैली सारथ्याच्या जवळ दिली आणि त्याला सांगितलं की ती बैठकीखाली ठेव. ही गोष्ट मात्र जयदेवाला माहिती नव्हती, फक्त मोहन शेठ आणि सारथी एवढ्यानाच माहिती होती. रथ चालू झाला आणि हळूहळू काळोख पडला. काही अंतरावर 4 जडोरेखोर त्या ठिकाणी पुढे आले आणि त्यांनी सांगितलं, थांबा, रथ पुढे नेऊ नका, काय तुमच्याजवळ असेल ते खाली टाका पहिल्यांदा. आता जयदेवाला माहिती होतं की आपल्याजवळ काही नाहीच आहे, म्हणून जयदेव उभे राहिले आणि त्यांनी सांगितलं, बाबानो, माझ्याजवळ काही नाही, मला जे काही मिळालेलं होतं ते मी सगळं वाटून टाकलं. मग ते म्हणाले, छे, हे असे कबूल व्हायचं नाही, ओढारे दोघांना खालती. म्हणून दोघांनी सारथ्याला पण खाली ओढलं आणि जयदेवांना खाली ओढलं. सारथ्याला खाली ओढल्याबरोबर मोहरांची थैली खाली पडली आणि खडकन आवाज झाला आणि मग चोराने सारथ्याला तिथल्या तिथे ठार मारून टाकलं. आणि जयदेवांनी कोणाला सांगू नये म्हणून त्यांचे हातपाय तोडून त्यांना एका खड्ड्यात टाकलं. आता हातपाय तोडल्यामुळे ते बेशुद्ध झाले. थोड्या वेळाने शुद्धीवर आल्यानंतर कणतच त्याने भगवंताचं नामस्मरण करायला सुरुवात केली.

त्याच वेळी त्या जंगलातून क्रौंच नावाचा राजा शिकारीसाठी निघाला. त्याने यांचा आवाज ऐकला आणि घोड्यावरून खाली उतरून त्यांना बाहेर काढले. नेहमी शिकारीला जात असल्या कारणाने त्यांच्याजवळ औषधं होती, त्यामुळे मलमपट्टी करून त्यांना राजवाड्यामध्ये नेलं. त्याचे काही दिवसांनी त्यांना बरं वाटलं, परंतु हात नाही त्यामुळे काही करता येईना आणि पाय नाही त्यामुळे कुठे जाता येईना, त्यामुळे भारी त्यांचे पंचायती झाले. परंतु बरचसा मुखोद्गत विद्या त्यांची असल्या कारणाने त्यांनी प्रवचनाला सुरुवात केली आणि त्यांचं ते रसाळ प्रवचन ऐकण्यासाठी लोक तर येतात, परंतु आजूबाजूची स्वतः राजा सुद्धा त्या ठिकाणी बसत असे. गुरु पौर्णिमेच्या दिवशी राजाने त्यांना भरपूर धन दिलं तेव्हा ते म्हणाले, राजा मला या धनाचा आत्ता काही उपयोग नाही, परंतु हे तुझ्याजवळ ठेव आणि पुण्य संचय करण्यासाठी मात्र तू रोज दान धर्म करीत जा. म्हणून त्याने राजाला असं सांगितलं

तेव्हा जयदेवांच्या उपदेशाप्रमाणे राजा राजवाड्यात येणारा गोसावी बैरागी सर्वांची संभावना करू लागला. ही बातमी त्या चोरांना समजली आणि त्या चोराने साधूचे वेष घेतले आणि राजवाड्यात त्या ठिकाणी आले. त्यांना काही कल्पना नव्हती की आपण हात तोडलेले जयदेव या ठिकाणी असतील. परंतु त्याने आत प्रवेश करताच राजाच्या आसना शेजारी हे जयदेव हातपाय तोडलेले त्या ठिकाणी बसलेले होते आणि त्यामुळे ते मनोमन सगळे घाबरले आणि परत जाण्याच्या बेतात होते. परंतु जयदेवांनी राजाला सांगितलं की ह्यांना राजा भरपूर धन दे. त्या दिवशी मी तुला सांगितलं ना, मला आत्ता नकोय, आत्ता हे धन ह्या सगळ्यांना दे. एवढंच नाही तर राजा यांचं धन कोणी लुटू नये, कोणी मारेकरांनी माझ्यासारखे ह्यांचे हातपाय तोडू नये, म्हणून यांच्या संरक्षणार्थ त्यांच्या बरोबर राजदूत दे. असं ऐकल्यावर चोरांचा जीव जरा भांड्यात पडला. पण चोराच्या मनात चांदणं त्याप्रमाणे या चोराने असा विचार केला की एखाद्याला आपला ठाव ठिकाणा कळावा म्हणून नसतील ना राजदूत पाठवित, तेव्हा त्या राजदूताचा काटाच काढून टाकायला पाहिजे असा विचार करून बाहेर पडल्यावर राजदूताने चौकशी केली. काय हो, जयदेवांनी तुम्हाला भरपूर धन दिलं ते काही तुमच्या ओळखीचे होते का? तेव्हा चोराच्या उलट्या बोंबा म्हणतात ना, तसं त्याने त्यांच्याविषयी वाईट वाईट सांगायला सुरुवात केली. आणि मग जयदेवाने असा विचार केला, आपल्याला हातपाय तोडलेले असले तरी आपल्यावर असा प्रसंग आला तरी त्यांच्यावर असा प्रसंग होणे, ते जर धनिक असते तर त्याने असं अधम कृत्य केलंच नसतं. त्यांना पैशाची गरज होती म्हणून त्यांनी असा प्रकार केला ना, जाऊन दे, आपण त्यांच्यावर परोपकार करावा. आणि म्हणून त्यांनी त्यांना भरपूर धन दिलं आणि वाटेल लावलं. सावकाराच्या घराला आग लागलेली असताना सुद्धा एका आतमध्ये शिरून 6 महिन्याच्या मुलीला सुखरूप बाहेर काढलं. अशा तऱ्हेने त्यांनी अनेक ठिकाणी परोपकार करून आपले जीवन यथार्थ केले. गजानन महाराज आपल्या पोथीमध्ये सुद्धा असंच म्हणतात की सुखे करावा संसार आणि करावा साधेल तितका परोपकार. याप्रमाणे आपणही परोपकारी व्हावं आणि पुण्य संचय करावा हाच असे मनात धरून तुकाराम महाराज आपल्या पूर्वपद्यामध्ये असं म्हणतात बघा.

पंडित भीमसेन जोशी यांच्या स्वरात संत तुकाराम महाराजांची रचना आता आपण ऐकली. श्रोते हो, श्रोते हो, उद्याच्या माझं आवार आणि माझं शिवार या कार्यक्रमात आपण ऐकू शकाल राज्यस्तरीय प्रसारणात नवीन फळबाग लागवडीची पूर्वतयारी याविषयी डॉक्टर एकता निंगोट यांची मुलाखत आणि पुरस्कार प्राप्त प्रगत शेतकरी प्रकाश धंदे यांची मुलाखत. त्यापूर्वी आपण भेटणार आहोत सकाळी 6:40 कृषीवाणी कार्यक्रमात. आपण ऐकू शकाल गाई मशीनमधील आम्ल विचाराची लक्षणं आणि उपचार याविषयी माहिती. तेव्हा श्रोते हो, आता निरोप घेण्याची वेळ झाली आहे. पुन्हा भेटूया उद्याच्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार. माझं आवार माझं शिवार या कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन जाधव. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून.

0: माझा आवार माझा शिवार हा कार्यक्रम आपण आता ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी, आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्र आणि एआर मराठी डीटीएच उपग्रह वाहिनीचे आपण कार्यक्रम ऐकत आहात.
1: चार पायांवरून दोन पायांवर उभा राहिलेला, हातात दगडी हत्यारं घेऊन निसर्गाची झुंजणारा आणि आज बुद्धीच्या जोरावर अंतराळात झेप घेणारा असा हा मानव, त्याचा प्रवास कसा झाला असेल, कोण होते आपले पूर्वज, कशी घडली आपली मानवी उत्क्रांती. श्रोते हो, आकाशवाणीच्या 90 वर्षांच्या गौरवशाली प्रवासानिमित्त आम्ही घेऊन आलो आहोत आकाशवाणी मुंबईनं प्रसारित केलेली अत्यंत लोकप्रिय आणि अभ्यासपूर्ण मालिका मानवी उत्क्रांती. मानवी

प्रिय आणि अभ्यासपूर्ण मालिका मानवी उत्क्रांती। मानवी उत्क्रांती मालिकेचे सर्व भाग आता उपलब्ध होत आहेत थेट आकाशवाणीच्या यूट्यूब चॅनलवर। तेव्हा इतिहास जाणून घ्या, विज्ञानाची गंमत अनुभवा आणि भूतकाळातून भविष्याचा वेध घ्या। आजच आकाशवाणी मुंबईच्या यूट्यूब चॅनलला भेट द्या, चॅनल सबस्क्राईब करा आणि अवश्य ऐका मानवाच्या जन्माची अद्भुत गाथा मानवी उत्क्रांती।

आलोय मी आता नाही बदलणार तर बदलणार कधी. भूमातेला काल मी भेटायला गेलो, तिच्या मनीची वेदना मी समजायला गेलो. तिची व्यथा तुमच्या समोर आलोय मी घेऊन, आता नाही बदललो तर जाऊ डुबून. तर ऐका माग पाणी वाचवा रे.

0: अवश्य ऐका पाण्याचं महत्व या विषयावर आसावरी काळे यांचं कीर्तन, तबला साथ सच्चिदानंद सावंत, हार्मोनियम साथ जयश्री रानडे। सोमवार दिनांक 25 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर।
1: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी 537.6 MHz अर्थात 558 KHz 103.6 MHz आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरही हे प्रसारण उपलब्ध आहे। श्रोते हो, आपण आमचे कार्यक्रम AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता। यानंतर ठीक 8:05 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र आपण ऐकू शकाल।

दोन रौप्य आणि तीन कांस्य पदकांची कमाई आणि आयपीएल क्रिकेट स्पर्धेत मुंबईत झालेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सचा मुंबई इंडियन्सवर 30 धावांनी विजय. होर्मुझची सामुद्रधुनी खुली करण्यासह इतर मुद्द्यांवर इराणबरोबरच्या वाटाघाटी इस्रायल आणि इतर मित्र देशांबरोबर चर्चा करून अंतिम टप्प्यात आणल्या असल्याचं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे. लवकरच याबाबतची घोषणा केली जाईल असं त्यांनी ट्रुथ सोशल या समाजमाध्यमावर म्हटलं आहे. इराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माईल बकाई यांनी सांगितलं की अमेरिकेबरोबरची चर्चा प्रगतीपथावर आहे, मात्र त्याचा अर्थ सर्वच कळीच्या मुद्द्यांवर सहमती झाली असा नव्हे असं त्यांनी स्पष्ट केलं. अमेरिका परस्पर विरोधी वक्तव्य करत असल्याचा आरोप त्यांनी केला. आफ्रिकेतल्या काही देशांमध्ये इबोला या आजाराचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता भारतीय नागरिकांनी पुढची सूचना मिळेपर्यंत कॉंगो, युगांडा आणि दक्षिण सुदान या भागात प्रवास टाळावा अशी सूचना केंद्र सरकारनं जारी केली आहे. तसंच या देशांमध्ये वास्तव्याला असलेल्या किंवा प्रवास करणाऱ्यांनी स्थानिक प्रशासनानं जारी केलेल्या सूचनांचं पालन करावं असं यात म्हटलं आहे. भारतात अद्याप इबोला आजाराचा एकही रुग्ण आढळला नसल्याचं आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं म्हटलं आहे. दरम्यान इबोला या आजाराच्या प्रादुर्भावामुळे निर्माण झालेल्या आरोग्यविषयक आणीबाणीच्या परिस्थितीला प्रतिसाद म्हणून भारतानं आज आफ्रिका सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शनकडे तातडीच्या वैद्यकीय मदतीची पहिली फेरी पाठवली. पश्चिम बंगालमध्ये फालटा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत भाजपच्या देवगांशु पांडा यांचा मोठ्या मताधिक्यानं विजय झाला. पांडा यांना 1,49,000 मतं मिळाली तर त्यांचे प्रतिस्पर्धी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे उमेदवार शंभूनाथ कुर्मी यांना केवळ 40,645 मतं मिळाली. तृणमूल काँग्रेसचे उमेदवार जहांगीर खान यांनी मतदानाच्या 2 दिवस आधी आपण निवडणूक लढवायला इच्छुक नसल्याचं सांगत भाजपला पाठिंबा जाहीर केला होता, मात्र त्यांची उमेदवारी मागे घेण्यात आली नव्हती. माघार घेऊनही त्यांना 7,000 मतदारांनी पसंती दर्शवली. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर आणि अमेरिकेचे परराष्ट्र व्यवहार मंत्री मार्को रुबिओ यांच्यामध्ये आज नवी दिल्लीतील हैदराबाद हाऊस इथं द्विपक्षीय बैठक झाली. यावेळी सेमीकंडक्टर उद्योग, दुर्मिळ खनिजं याबाबत भारत आणि अमेरिका यांच्यात सहकार्याचं धोरण आखण्यावर सहमती झाल्याचं जयशंकर यांनी बैठकीनंतरच्या संयुक्त पत्रकार परिषदेत सांगितलं. मार्को रुबिओ यांनी दोन्ही मोठ्या लोकशाही देशातलं धोरणात्मक सहकार्य अधोरेखित केलं. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनीही अमेरिकेचे परराष्ट्र व्यवहार मंत्री मार्को रुबिओ यांची नवी दिल्लीत भेट घेतली. यावेळी दोघांमध्ये संरक्षण, सुरक्षा आणि धोरणात्मक तंत्रज्ञान सहकार्य या विषयावर चर्चा झाली. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. व्हिएतनाममध्ये सुरू असलेल्या 23 वर्षांखालच्या आशियाई कुस्ती स्पर्धेत भारतानं आज 1 सुवर्ण, 2 रौप्य आणि 3 कांस्य पदकं पटकावली. पुरुषांच्या ग्रीको रोमन स्पर्धेत 63 किलो वजनी गटात भारताच्या सुमित दलालनं अंतिम सामन्यात उझबेकिस्तानच्या खेळाडूचा 12-2 असा पराभव करत सुवर्णपदकावर नाव कोरलं. 55 किलो वजनी गटात नीरज पटेलनं कझाकिस्तानच्या खेळाडूचा 8-0 असा आणि 87 किलो वजनी गटात रोहित बुरा यानं किर्गिस्तानच्या खेळाडूचा 9-0 असा पराभव करत कांस्य पदकं पटकावली. महिलांच्या फ्रीस्टाईल प्रकारात भारतानं आज 1 कांस्य आणि 2 रौप्य पदकं पटकावली. 50 किलो वजनी गटात भारताच्या स्वीटी हिला व्हिएतनामच्या गॉक लिन दो हिच्याकडून 7-5 असा पराभव पत्करावा लागला, त्यामुळे स्वीटीला रौप्य पदक मिळालं. 59 किलो वजनी गटात नेहा सांगवान हिलाही उझबेकिस्तानच्या खेळाडूविरोधात झालेल्या सामन्यात पराभव झाल्यामुळे रौप्य पदक मिळालं. तर 55 किलो वजनी गटात अहिल्या शिंदेनं किर्गिस्तानच्या खेळाडूचा पराभव करत कांस्य पदक जिंकलं. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज मुंबईच्या वानखेडे मैदानावर झालेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सनं मुंबई इंडियन्सवर 30 धावांनी विजय मिळवला. मुंबई इंडियन्सनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला. राजस्थान रॉयल्सनं निर्धारित 20 षटकात 8 गडी गमावून 205 धावा केल्या. या धावसंख्येचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्सला 20 षटकात 9 गडी गमावून 100

आकाशवाणी मुंबई। कौस्तुभ पटाईत राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। होर्मुझची सामुद्र धुनी खुली करण्यासह इतर मुद्द्यांवर इराण बरोबरच्या वाटाघाटी अंतिम टप्प्यात असल्याचा अमेरिकेच्या अध्यक्षांचा दावा। इबोला प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी कॉंगो, युगांडा आणि दक्षिण सुदान या भागात प्रवास टाळावा अशी केंद्र सरकारची सूचना। पश्चिम बंगालमध्ये फालटा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत भाजपच्या देवगांशू पांडा यांचा मोठ्या मताधिक्यानं विजय। 23 वर्षांखालच्या आशियाई कुस्ती स्पर्धेत भारताची आज एक सुवर्ण।

0: 75 धावाच करता आल्या. या स्पर्धेतला आजचा दुसरा सामना कोलकाता इथं कोलकाता नाईट रायडर्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात सुरू आहे. कोलकाता नाईट रायडर्सनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आहे. शेवटची बातमी हाती आली तेव्हा दिल्ली कॅपिटल्सच्या 7व्या षटकाखेर 1-57 धावा झाल्या होत्या. बिहारमध्ये रांची इथं आयोजित फेडरेशन चषक अॅथलेटिक्स स्पर्धेत गुरिंदरवीर सिंह यानं पुरुषांच्या 100 मीटर धावण्याच्या स्पर्धेत राष्ट्रीय विक्रम नोंदवत सुवर्णपदक जिंकलं. याबरोबरच तो आगामी ग्लासगो इथं आयोजित राष्ट्रकुल स्पर्धेसाठीही पात्र ठरला. गुरिंदरवीर यानं 10 सेकंद 9 मिलीसेकंद अशी विक्रमी वेळ नोंदवली. या स्पर्धेत अनिमिष कुजूर यानं दुसरं तर प्रणव प्रमोदनं तिसरं स्थान मिळवलं. पुरुषांच्या 400 मीटर धावण्याच्या स्पर्धेत टी के विशालनं देखील 44 सेकंद 98 मिलीसेकंदचा राष्ट्रीय विक्रम नोंदवत सुवर्णपदक जिंकलं. मात्र त्याची राष्ट्रकुल स्पर्धा पात्रता हुकली. सध्याची आंतरराष्ट्रीय परिस्थिती पाहता उत्पादन आणि लॉजिस्टिक क्षेत्रात अनेक मोठ्या संधी निर्माण होणार आहेत असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. जागतिक पुरवठा साखळीचा प्रभावी भाग बनायचा असेल तर आपल्याला जागतिक स्तरावर स्पर्धात्मक होणं अत्यावश्यक आहे असं ते म्हणाले. नागपूर जिल्ह्यात गोंडखैरी इथं गोदाम लॉजिस्टिक्स पार्कचं उद्घाटन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आज झालं त्यावेळी ते बोलत होते. नागपूर आणि गडचिरोली भागात आता मोठ्या प्रमाणात उद्योग येत आहेत. लॉजिस्टिक क्षेत्रातही वाढ होत आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होणार असून गोदाम लॉजिस्टिक्स पार्क नागपूरच्या विकासाच्या दृष्टीनं मैलाचा दगड ठरेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला.
1: एक बहुत ही आधुनिक स्टेट ऑफ आर्ट इस प्रकार का लॉजिस्टिक पार्क आज हमारे नागपुर जिले में उद्घाटित हुआ है और निश्चित रूप से नागपुर जिले के आर्थिक विकास में एक बहुत महत्वपूर्ण भूमिका इस लॉजिस्टिक पार्क के माध्यम से उसका निर्वाह होगा, इस बारे में मेरे मन में कोई शंका नहीं है.
0: मालवाहतुकीत इलेक्ट्रिक वाहनांचा वापर झाला तर इंधन खर्चात बचत होईल आणि लॉजिस्टिक्सवर होणारा खर्चही कमी होईल असं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यावेळी म्हणाले. हे पार्क 105 एकर जागेत उभारलं असून यासाठी 600 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. प्राईम पॉईंट फाउंडेशन या खासगी संस्थेद्वारे दिल्या जाणाऱ्या यंदाच्या संसद रत्न पुरस्कारांसाठी 12 खासदार आणि 4 संसदीय समित्यांची निवड झाली आहे. महाराष्ट्रातून श्रीकांत शिंदे, हेमंत सावरा, स्मिता वाघ, नरेश म्हस्के आणि मेधा कुलकर्णी या खासदारांची या पुरस्काराच्या विविध श्रेणींमध्ये निवड झाली आहे. तसंच चरणजीत सिंह चन्नी यांच्या अध्यक्षतेखालची कृषी समिती, भृतहरी मेहताब यांच्या अध्यक्षतेखालची वित्त समिती, सप्तगिरी शंकर उल्का यांच्या अध्यक्षतेखालची ग्रामविकास आणि पंचायती राज समिती आणि अनुराग ठाकूर यांच्या अध्यक्षतेखालची कोळसा आणि खाण समिती या 4 संसदीय समित्यांची या पुरस्कारासाठी निवड झाली आहे. गोवर सदृश्य आजारामुळे बांगलादेशात गेल्या 24 तासात 16 जण दगावले. या आजारानं वर्षात 528 जण मृत्यूमुखी पडले आहेत. यावर्षीच्या मार्चपासून बांगलादेशात 8600 रुग्णांना गोवराची लागण झाल्याची पुष्टी केल्याची माहिती आरोग्य सेवा महासंचालनालयानं केली आहे. रशियानं युक्रेनची राजधानी क्यूमधल्या बिला स्केरक्वा शहरावर काल रात्री केलेल्या हल्ल्यात 2 जण ठार झाले. रशियानं ड्रोन आणि क्षेपणास्त्राच्या सहाय्यानं केलेल्या या हल्ल्यात शक्तिशाली स्वानातीत ओरेशनिक बॅलिस्टिक क्षेपणास्त्राचा वापर केल्याचं युक्रेनचे अध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की यांनी म्हटलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. होर्मुझची सामुद्रधुनी खुली करण्यासह इतर मुद्द्यांवर इराणबरोबरच्या वाटाघाटी अंतिम टप्प्यात असल्याचा अमेरिकेच्या अध्यक्षांचा दावा. इबोला प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी काँगो, युगांडा आणि दक्षिण सुदान या भागात प्रवास टाळावा अशी केंद्र सरकारची सूचना. पश्चिम बंगालमध्ये फालटा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत भाजपच्या देवगांशू पांडा यांचा मोठ्या मतधक्केनं विजय. 23 वर्षांखालच्या आशियाई कुस्ती स्पर्धेत भारताची आज 1 सुवर्ण 2 रौप्य आणि 3 कांस्यपदकांची कमाई. आणि आयपीएल क्रिकेट स्पर्धेत मुंबईत झालेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सचा मुंबई इंडियन्सवर 30 धावांनी विजय. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.